वेगवेगळ्या गाण्यांचे रंग आणि माहितीचा खूप सारा खजिना घेऊन येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांज रंग या शो मध्ये सोमवार ते शनिवार सायंकाळी 4 ते 7 या वेळेत रेडिओ नगर 90.4 FM वर.

रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी। गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी। मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी या स्वर संजीवनीचा नक्की उपयोग होईल। ऐकायला विसरू नका स्वर संजीवनी, सोमवारी रात्री 9 वाजता आणि पुनः प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

नमस्कार नगरकर, माझे नाव सई बेडेकर. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

कधी कधी मन हरवतं आणि जीवनाचा अर्थही हरवतो, पण त्या हरवलेल्या मनांना पुन्हा मार्ग दाखवते मानसग्राम। हा प्रकल्प बेवारस अवस्थेत फिरणाऱ्या स्किझोफ्रेनियाग्रस्त व्यक्तींसाठी एक आशेचा दिवा ठरला आहे। येथे फक्त उपचार नाहीत तर योग, ध्यान, संगीत, रोजगार प्रशिक्षण या सगळ्यातून नव्या आयुष्यांचं बळ दिलं जातं। मानसग्राम हे फक्त उपचार केंद्र नाही, ते आहे मानवतेचं विश्व। मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा 90 11 01 10 06।

मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देहव्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
1: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90 11 36 36 00.

शायरीची जादू, फॅशनचे ताजे ट्रेंड, सोशल मीडिया हॉट अपडेट, धमाकेदार बॉलिवूड अपडेट, स्पोर्ट अपडेट, समाजातील महत्त्वपूर्ण घडामोडी आणि बरच काही. वेगवेगळ्या गाण्यांचे रंग आणि माहितीचा खूप सारा खजिना घेऊन येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांज रंग या शो मध्ये. सोमवार ते शनिवार सायंकाळी 4 ते 7 या वेळेत रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: स्नेहालय संचलित मनोबल व्यसनमुक्ती आणि पुनर्वसन केंद्र,
1: शास्त्रशुद्ध पद्धतीने आणि कमी खर्चात व्यसनमुक्तीचे उपचार घ्या आणि व्यसनमुक्त व्हा. फक्त 30 दिवसाच्या निवासी उपचारांमधून महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र समूह कक्ष. अधिक माहितीसाठी संपर्क 92 73 93 57 89. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाल लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी, अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी.
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील आगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.
2: कुठे कुठे जायचं फिरायला रे, कुठे कुठे जायचं फिरायला.

संकल्प करू जगताना मृत्यूला द्याया उत्तर, सुगंध पसरून त्याचा जीवन व्हावे अत्तर। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा। जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

नमस्कार, माझं नाव मोहन नरहरी नातू आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा
1: आपण ऐकत आहात नगरचे अंतरंग हा कार्यक्रम आरजे अनुसोबत.
2: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाच लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. मी आहे आर्जन तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. दिवसाला प्रसन्न सुरुवात झालेली आहे आणि आपल्या दिवसाची प्रसन्न सुरुवात करूयात सुंदर अशा काही सुविचारानं, श्लोकानं. आणि आज आहे 26 ऑगस्ट 2026 आजची तारीख आणि आपल्या दिवसाला प्रसन्न आपण सुरुवात केलेली आहे. आज आहे वार बुधवार आणि एका सुंदर अशा सुविचारानं, संस्कृत सुविचारानं आपण दिवसाला सुरुवात करूयात. क्वम सूर्य प्रभवो वंशः क्वम चाल्प विषयाः मतिः तितिर्षु दुस्तरं मोहा दुडुपे नास्मि सागरम. तितिर्षु दुस्तरं मोहो दुडुपे नास्मि सागरम. इथे कुठे हा सूर्यवंशाचा महान वंश, कुठे माझी ही अत्यंत अल्प आणि क्षुद्रबुद्धी असं वर्णन केलंय. मोहाच्या अज्ञानामुळे लहानशा नौकेतून एक अथांग मोठा सागर पार करण्याचा प्रयत्न करतोय. या श्लोकातून अज्ञानातून घेतलेल्या अवास्तव धाडसावर चिंतन केलं गेलं आहे आणि इथे एका लेखकाला आपली मर्यादा आणि सूर्यवंशाच्या महान परंपरेशी तुलना करताना जाणवणारं स्वतःचं अज्ञान दिसतं. समुद्र पार करण्यासाठी जशी एका मोठ्या जहाजाची, नौकेची आवश्यकता असते, मोहाने अंध होऊन त्यानं लहानशा नौकेतून ते करण्याचा प्रयत्न केला. आणि या श्लोकामध्ये आयुष्यामधल्या आपल्या ज्या काही मानमर्यादा आहेत, योग्य साधनं आहेत, त्यांची आवश्यकता जाणून घेण्याचा सल्ला दिला आहे. आणि या सुंदर संस्कृत सुविचारानं आपण आपल्या दिवसाला सुरुवात करूयात आणि अर्जुन तुमच्यासोबत आहे. गुड मॉर्निंग.
1: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
3: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
1: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील अगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
3: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

0: आपण ऐकता स्नेहाले असं लोकमध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे आरजे आणि तुमच्या सोबत नगरचा अंतरंग हा कार्यक्रम सुरू आहे आणि आपल्या दिवसाला प्रसन्न सुरुवात जी आहे ती आपण केलेली आहे. त्याचबरोबर महत्वाच्या काही घडामोडी आपण जाणून घेणार आहोत. महत्वाचे काही दिनविशेष जे आहेत ते आपण जाणून घेणार आहोतच. आणि त्याआधी सुंदर असा एक सुविचार आपल्या दिवसाला प्रसन्न करणारा, ईश्वर माझ्यावर किती कृपा करतोय याविषयी आपल्याला नेहमीच कृतज्ञता वाटली पाहिजे. आपल्या प्रत्येकाच्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये ईश्वरी शक्ती, ज्याला आपण पॉझिटिव्ह शक्ती असं म्हणतो, ती आपल्याला बरंचसं काही देत असते, आपल्याला पुढे जाण्यासाठी मार्ग दाखवत असते, मार्गस्थ करत असते आणि आपल्यावर तिची प्रचंड कृपा असते. आणि याची जाणीव प्रत्येक मनुष्याला, प्रत्येक माणसाला असायला हवी आणि याविषयी आपल्याला कृतज्ञता वाटायला हवी. ईश्वर आपल्यावर कृपा करतो आहे हे प्रत्येकाच्या ध्यानी मनी असायला हवं असं या सुंदर अशा विचारांमध्ये सांगितलेलं आहे. आणि अगदी थोड्याच वेळामध्ये आपण आजच्या दिनविशेषकडे सुद्धा वळणार आहोत. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुम.
1: आपल्या नगरचे श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी घेऊन येत आहेत आपल्या मनातल्या सुंदर चिरंतन मराठी गाण्यांचा खास कार्यक्रम चिरंतन गाणी.

नमस्कार, मी शोभा पालवे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: आणि मी अर्जुन तुमच्या सोबत आहे नगरचे अंतरंग या कार्यक्रमामध्ये. श्रोते हो, खूप मनापासून स्वागत. आणि श्रोते हो, आज आहे 26 ऑगस्ट 2026 आजची तारीख. आणि आजच्या महत्वाच्या दिनविशेषकडे, काही घटनांकडे आपण वळणार आहोत. 2020 फोर्ब्सच्या यादीनुसार अमेझॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ बेझोस 200 अब्ज डॉलरपेक्षा अधिक कमाई करणारे पहिले व्यक्ती. दक्षिण कोरियामध्ये 1979 झालेल्या लष्करी कटाबद्दल माजी अध्यक्ष चुन दू वान यांना मृत्यूदंडाची आणि त्यांचे उत्तराधिकारी प्रो ताईबू यांना 22.5 वर्ष 1996 कारावासाची शिक्षा. लोन टेनिसपटू रमेश कृष्णन आणि मध्यम पल्ल्याचा धावपटू बहादूर प्रसाद यांना के बिर्ला फाउंडेशनचा पुरस्कार 1994 जाहीर. जर्मनीतील म्युनिच या ठिकाणी 20व्या ऑलिम्पिक स्पर्धांना 1972 सुरुवात. चार्ल्स गॉलनं पॅरिसमध्ये दुसरं महायुद्ध केलं 1944 घटना. सध्याचे इंडोनेशिया बेटावरील क्राकाटाऊ या ज्वालामुखीच्या उद्रेकात 136 गावं उद्ध्वस्त तर 36,000 लोकांचा 1883 बळी. जॉन फिच यांना स्टीमबोटसाठी अमेरिकेचं पेटंट 1791 देण्यात आलं. कॅप्टन जेम्स कुक पहिल्या सफरीवर 1738 निघाले. दिनविशेषकडे पुन्हा एकदा वळूयात. ऐकत रहा रेडिओ 90.4 FM आवाज तुमचा.
1: सखींनो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आर जे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

माणसाचं वचन, थोरा मोठ्यांचं सुवचन आणि गुरूंचं प्रवचन जीवनात खूप महत्वाचं असतं। तेव्हा या चातुर्मासात गुरु पौर्णिमेपासून परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज यांचं अहिल्यानगर इथं सुरू असलेलं प्रवचन आपण रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता दररोज सायंकाळी।

0: आपण ऐकताय स्नेहल ऐक लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा आणि मी अर्जन तुमच्या सोबत आहे. नगरचे अंतरंग या कार्यक्रमात श्रोते हो नमस्कार. आणि आज आहे 26 ऑगस्ट, आजच्या महत्वाच्या घटना. त्याचबरोबर अलाउद्दीन खिलजी यांनी चित्तोडगड आजच्या दिवशी 1303 मध्ये जिंकला. मायकेल अँजेलो यांनी पिएटा या जगप्रसिद्ध शिल्पकृतीच्या कामाला 1498 मध्ये सुरुवात केली. त्याचबरोबर आजचे महत्वाचे दिनविशेषपैकी काही जन्मदिवसांकडे आता आपण वळूयात. मेहरीबान अलियेवा अझरबैजान देशाचे पहिले उपाध्यक्ष, युनेस्को आणि इसेको या कंपनीचे सदिच्छादूत 1964 मध्ये जन्म. अनिल अवचट लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते 1944 मध्ये जन्म. रुबेन कामांगा झांबिया देशाचे पहिले उपाध्यक्ष, सैनिक आणि राजकारणी 1929 मध्ये जन्म. ओम प्रकाश मुंजाळ भारतीय उद्योगपती, हिरो सायकल कंपनीचे सहसंस्थापक 1928 मध्ये जन्म. प्रख्यात वास्तुविशारद बी व्ही दोषी 1927 मध्ये जन्म. ग प्र प्रधान समाजवादी विचारवंत स्वातंत्र्यसैनिक 1922 मध्ये जन्म. जय प्रिजकर हयात कॉर्पोरेशनचे सहसंस्थापक अमेरिकन उद्योगपती 1922 मध्ये जन्म. मदर तेरेसा अल्बेनियन भारतीय नन आणि मिशनरी चॅरिटीच्या संस्थापक समाजसेविका. भारतरत्न पद्मश्री नोबेल पुरस्कार राष्ट्रपती स्वातंत्र्य पदक विजेत्या 1910 मध्ये जन्म. ऐकत रहा रेडिओ 90.4 FM आवाज तुमचा.
1: माणसाचं वचन, थोरा मोठ्यांचं सुवचन आणि गुरूंचं प्रवचन जीवनात खूप महत्वाचं असतं. तेव्हा या चातुर्मासात गुरु पौर्णिमेपासून परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज यांचं अहिल्यानगर इथं सुरू असलेलं प्रवचन आपण रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता दररोज.

आपण ऐकता स्नेहालयाच लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा नगरचे अंतरंग. या कार्यक्रमात मी आहे अनु तुमच्यासोबत. महत्वाचे दिनविशेषकडे आपण वळूयात. लेडी फॉरेस्ट अमेरिकन अभियंते आणि शैक्षणिक क्षेत्रातील ऑडियन ट्यूबचे संशोधक 1873 जन्म. जेम्स फ्रँक जर्मन भौतिकशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक नोबेल पुरस्कार विजेते 1882 जन्म. युन पोसून दक्षिण कोरिया देशाचे दुसरे राष्ट्राध्यक्ष कार्यकर्ते आणि राजकारणी 1897 जन्म. अल्बर्ट सबिन पोलिश अमेरिकन चिकित्सक आणि विषाणूशास्त्रज्ञ पोलिओ लसचे संशोधक 1906 जन्म. मॅन्युअल ओरिवे उरुवे या देशाचे चौथे राष्ट्राध्यक्ष सैनिक आणि राजकारणी 1992 जन्म. अब्बास मिर्झा काजर पर्शिया देशाचे राजपुत्र 1789 जन्म. आइन्स्टाईन लावोझियर आधुनिक रसायनशास्त्राचे जनक 1743 जन्म. नगरचे अंतरंग या कार्यक्रमात अगदी थोड्याच वेळात भेटूयात. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुम्ही.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा
1: आपण ऐकत आहात नगरचे अंतरंग हा कार्यक्रम आरजे अनुसोबत
2: आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा आणि मी आहे आरजे अनु तुमच्या सोबत. नगरचे अंतरंग या कार्यक्रमामध्ये आपण बोलत आहोत आणि महत्वाच्या दिनविशेष पैकी काही घटनांकडे आपण वळतो आहोत. ए के हनगल चित्रपट अभिनेते आणि स्वातंत्र्य सैनिक 2012 निधन. लक्झेंबर्ग देशाचे 20वे पंतप्रधान न्यायशास्त्रज्ञ आणि राजकारणी गेस्टन थॉन 2007 मृत्यू. नरेंद्रनाथ लॉन टेनिसपटू 1999 मृत्यू. अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ फ्रेडरिक रेनेस 1998 नोबेल पुरस्कार मिळाला. रिमा पिटिला फिनिश वास्तू शरद कालेवा चर्चे सहरचनाकार रिमा पिटिला 1993 निधन. चार्ल्स ऑक्स्टर्स लिनबर्ग अमेरिकन वैमानिक 1774 मृत्यू. मुंबई मराठी साहित्य संघाचे संस्थापक अना भालेराव 1955 मृत्यू. कृष्णाजी खाडेलकर नाटककार होते आणि नवाकाळ या वृत्तपत्राचे संस्थापक 1948 मृत्यू. अँथनी वॉन लिवेनहॉ डच सूक्ष्म जीवशास्त्रज्ञ 1723 मृत्यू. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: आता आपली दुपार करा आणखी ताजी तवाणी
3: कारण नव्यानं सुरू होतोय कार्यक्रम थोड्या गप्पा थोडी गाणी.
1: सेलिब्रिटीजची माहिती दिनविशेष घटना प्रसंग आणि विविध गाणी
3: मनोरंजनात्मक माहितीपर वैविध्यपूर्ण बहारदार आणि सुमधुर गाणी.
1: कार्यक्रम ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी फक्त रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमच्यावर आरजे आदी सोबत सोमवार ते शनिवार दुपारी 3 वाजता. ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी.

0: कर काठी हातामध्ये धर
1: सर सर झाडावर चढ आणि उतर
0: मार कोलांटी उडी घेत जाण्याची पुडी
1: माझी काढशील खोडी तर मारी सडी माझा मावसा तुझी मावशी आले शेकटीला
0: मला म्हातारा म्हाताऱ्याची बायको बस

0: नमस्कार, मी शरद जाधव. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: स्नेहल याचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, आणि मी आहे अर्चना तुमच्यासोबत. नगरचे अंतरंग या कार्यक्रमात गुड मॉर्निंग. आणि श्रोते हो, सणासुदीचे दिवस सध्या सुरू आहेत, म्हणजे व्रतवैकल्यांचा महिना, श्रावण महिना तर सुरू आहे, आणि लवकरच गणपती बाप्पाचं आगमन होत आहे, गौरी महालक्ष्मीचं आगमन जे आहे ते होतं आहे, आणि त्याचबरोबर एकीकडे साखरेचे भाव गगनाला भेटलेत. म्हणजे सणासुदीचे दिवस इज इक्वल टू गोडाधोडाचे पदार्थ, हे समीकरण जे आहे ते कुठेतरी आता कमी जास्त गोड होणार आहे की काय असं दिसतंय. कारण साखरेच्या वाढत्या किमतीबाबत आता सरकारनं एक मोठा निर्णय घेतला आहे, आयातीबाबतचा एक महत्वाचा नियम बदलला आहे. साखरेच्या वाढत्या किमती दरम्यान सरकारनं कच्च्या साखरेच्या आयातीमध्ये काही नियमांमध्ये बदल केले आहेत, आणि हे महत्वाचे नियम आहेत. नव्या नियमानुसार आता आयात केलेली कच्ची साखर 2 महिन्याच्या आत रिफाईन करून देशांतर्गत बाजारात विकणं बंधनकारक असेल. आयात केलेली साखर आपण ग्राहकांपर्यंत लवकर पोहोचवू आणि साठेबाजीला आळा घालणं हा नव्या नियमांचा उद्देश असणार आहे. यापूर्वी काय होत होतं की आयात केलेली कच्ची साखर प्रक्रिया करायला वेळ लागत होता आणि ती 31 ऑक्टोबर 2026 पर्यंत बाजारामध्ये मार्केटमध्ये विकण्याची अट होती. पण आता 2 महिन्यांच्या आतच ती रिफाईन करणं गरजेचं आहे. साखरेच्या आयातीबाबतच्या महत्वाच्या नियमामध्ये बदल झाले. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुम.
2: सखीन, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची काम आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

नमस्कार, मी मुरळी अंबिका मल्हार, लोककला अभ्यासक. समाजातील शोषित आणि वंचित महिला मुलींसाठी स्नेहालय संस्था करत असलेलं काम पाहायला एकदा जरूर या आणि आपल्या सामाजिक जाणीवा समृद्ध करा. ऐकत रहा स्नेहालयाचा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम, रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मी आहे अर्जुन तुमच्या सोबत आणि नगरचे अंतरंग या कार्यक्रमात नमस्कार. FDAची राज्यभरची कडक आणि धडक कारवाई आपण सगळेजण पाहत आहोत आणि आता मुंबई क्रिकेट क्लबसह 11 ठिकाणाचे परवानगे जे आहेत ते FDAनं निलंबित केलेत. तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वामध्ये FDAनं राज्यातल्या 45 हॉटेल्स, रेस्टॉरंट, ढाबा यांची तपासणी केली आहे. 33 आस्थापनांना सुधारणा नोटीस तर 11 परवाने निलंबित करण्यात आले. यामध्ये मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या परमिट रूमसह कुर्ल्यामधल्या संकल्प महिला औद्योगिक उत्पादक सहकारी संस्था आणि दादरमधलं एक कॅफे कॅडेल यावर अस्वच्छता, अन्न सुरक्षा नियमाच्या उल्लंघनामुळे ही कडक आणि धडक कारवाई करण्यात आली आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या परमिट रूम मध्ये अनेक चुका आणि त्रुटी आढळल्या आहेत आणि ही खूप महत्वाची जी काही कारवाई आहे ती अन्न आणि औषध प्रशासन यांनी केली आहे. त्याचबरोबर इथून पुढे आता भंडारा आणि महाप्रसाद असं जे जेवण होतं त्यासाठी सुद्धा काही महत्वाचे नियम आहेत, त्याबद्दलही आपण बोलूयात. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 वाजता RJ कोमल सोबत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, माझे नाव सौ उमा जोशी. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: आपण आपण एक तास निघालायच लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा आणि मी आहे आर्जन तुमच्यासोबत नगर संयंत्रंग या कार्यक्रमात. नमस्कार श्रोते. हो, FDA कारवाई संदर्भामध्ये आपण मगाशीच काही गोष्टी जाणून घेतल्या. मग स्ट्रीट फूड असेल, काही हॉटेल्स असतील, रेस्टॉरंट असेल, ढाबा असेल, या प्रत्येक ठिकाणी सध्या FDA कारवाई धडक सुरू आहे. FDA आता भंडारा आणि महाप्रसादासाठी काही महत्वाचे बंधनकारक नियम टाकले आहेत आणि या नियमांचं उल्लंघन केलं तर त्यांच्याकडे सुद्धा कडक कारवाई होऊ शकते. अन्नातून विषबाधा टाळण्यासाठी आणि अन्न सुरक्षा आणि स्वच्छता मानक राखण्यासाठी FDA आयुक्त यांनी महाप्रसाद आणि भंडारा आयोजनांसाठी नवीन मार्गदर्शन सूचना जारी केल्या. यानुसार मोठ्या कार्यक्रमामध्ये अन्न वाटप करण्यापूर्वी आयोजकांना अधिकृत नोंदणी जी आहे ती अधिकृत नोंदणी करणं बंधनकारक असणार आहे. त्याचबरोबर परवाना घेणं सुद्धा बंधनकारक आहे. जे भंडारा आणि महाप्रसाद असे जेवण करतात त्यांच्यासाठी हे महत्त्वाचं बंधनकारक आहे. ऑनलाईन पद्धतीनं अवघ्या 100 रुपयामध्ये नोंदणी जी आहे ती करून परवाना मिळवता येईल असंही सांगण्यात आलंय. त्याचबरोबर या जर नियमांचं पालन जर कुठे झालं नाही तर कडक कारवाई केली जाईल असाही इशारा दिलाय. नियमांचं उल्लंघन झाल्यास गुन्हा दाखल करण्याची तरतूद सुद्धा करण्यात आली आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: समाज सुधारक असलेले संत कबीर यांनी त्यांच्या दोह्यातून प्रेम, समता आणि भक्तीचा मार्ग दाखवला. कबीरांचे दोहे, त्यांचा मराठी अनुवाद आणि अर्थ सांगणार कबीरवाणी हे पुस्तक लिहिलं आहे मूळचे नगरचे रहिवासी असलेले आचार्य रतनलाल सोनग्रा यांनी. रेडिओ नगर 90.4 FM वरच्या सांजरंग शो मध्ये दर शनिवारी संध्याकाळी 5 वाजता कबीरवाणी पुस्तकाचं अभिवाचन सादर केलं जाणार आहे. तर ऐकायला विसरू नका कबीरवाणी रेडिओ नगर 90.4 FM वर. संत कबीरांचे विचार आत्मसात करूया, अज्ञानाचा अंधार दूर करूया.

आपण ऐकताय स्नेहल यायचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा आणि मी आहे अर्चना तुमच्या सोबत. नगरसेवक रंग या कार्यक्रमात आपण बोलतोय आणि शेतकरी कर्जमाफी योजना जी आहे त्याचा दुसरा हप्ता सुद्धा जारी करण्यात आलाय आणि या दुसऱ्या हप्त्यामध्ये 6 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना याचा लाभ मिळतोय. शेतकऱ्यांना या कर्जमुक्तीचा लाभ मिळतो आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये राज्यामध्ये झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्त योजना या अंतर्गत कर्जमाफीच्या दुसऱ्या हप्त्याचं वितरण करण्यात आलं. या टप्प्यामध्ये 5,086 कोटी वितरित करण्यात आले. तब्बल 6,36,000 पात्र शेतकरी होते की ज्यांना कर्जमुक्तीचा लाभ थेट मिळालाय. पहिल्या टप्प्यामध्ये 5,029 कोटी वितरित करण्यात आले आहेत आणि 6,22,207 शेतकरी कर्जमुक्त करण्यात आले होते आणि आता जवळपास तेवढ्याच फरकानं शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा दुसऱ्या हप्त्याचा जो फायदा आहे तो लाभ जो आहे तो थेट घेता आलाय. आत्तापर्यंत बऱ्याचशा शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली आहे. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुम्ही.

दानात नेत्र द्यावे, द्यावी तशी त्वचाही, दानात देह द्यावा ते श्रेष्ठ कर्म आहे। दान अवयवांचे हे प्राणदान आहे। नवजीवनी कुणाच्या घट अमृत भरावे। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा। जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: आपण ऐकत आहात नगरचे अंतरंग हा कार्यक्रम आर जे अनुसोबत.
2: तर आपण ऐकताय स्नेहलयाचं लोकमध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. मी आहे आरजे आणि तुमच्या सोबत नगरचे अंतरंग या कार्यक्रमामध्ये श्रोते हो महत्वाच्या काही अपडेट्सकडे आता आपण वळणार आहोत. मिस युनिवर्स इंडिया 2026 या स्पर्धेमध्ये काझिया लीज ही विजेती झाली हे आपण जाणून घेतलं. पण काझिया लीज मेझो हिला मिस युनिव्हर्स इंडिया 2026 मुकुट जो आहे तो मिळाला. पण त्यासाठी तिला काय प्रश्न विचारण्यात आले होते तर तिला असं विचारण्यात आलं होतं की तुम्ही तुमच्या आयुष्यामधील शांततेच्या आवाजाचं वर्णन करू शकता का. आणि तिने उत्तर दिलं की माझ्यासाठी शांतता म्हणजे काही मिनिटापूर्वी मला ते जाणवलं तेच होतं, मंचावर येण्यापूर्वीची शांतता. आणि माझ्यासाठी शांतता म्हणजे जेव्हा तुम्हाला घरासारखं फील होतं ती शांतता फार महत्त्वाची आहे. 19 वर्षाची आहे काझिया लीज मेझो आणि मिस युनिव्हर्स इंडिया 2026 विजेती आहे. केरळमधली ही मूळची आहे आणि नक्कीच तिने दिलेलं उत्तर खूप समर्पक होतं. अतिशय विचारपूर्वक घेतलेलं उत्तर जे आहे होतं ते असं होतं. आणि मिस युनिव्हर्स इंडिया 2026 या स्पर्धेमध्ये ती विजेती आहे. आता भारताचं प्रतिनिधित्व ती जी आहे ती येणाऱ्या स्पर्धेमध्ये करणार आहे. श्रोते हो अजूनही महत्त्वाच्या काही घडामोडींकडे आपण वळूयात. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुम्ही.
3: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
4: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
3: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
4: 77727505 किंवा 90110426495 या मोबाईल क्रमांकावर
3: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
4: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
3: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प घनश्याम अपार्टमेंट दत्त बेकरी समोर चितळे रस्ता अहिल्यानगर.

जबाबदारी सह घेते भरारी, नाव तिचं आहे नारी, समजू नका तिला कमी, तीच आहे सर्वात भारी. लेखिका पूजा काकडे.

आपण ऐकताय स्नेहलयाच लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मी आहे अर्चना तुमच्या सोबत. नगरचे अंतरंग या कार्यक्रमामध्ये श्रोते हो नमस्कार. आपल्या नगरमध्ये खासगी आरोग्य विद्यापीठ होणार आहे. राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये जे 4 महत्वाचे निर्णय घेण्यात आले त्यामध्ये सांगितलं गेलंय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेमध्ये मंत्रिमंडळ बैठकीमध्ये 4 महत्वाचे निर्णय घेण्यात आले. खेळाडू आणि क्रीडा मार्गदर्शकांच्या रोख बक्षीस धोरणामध्येही सुधारणा करण्यासाठी मान्यता दिली. नागपुरामध्ये लता मंगेशकर विद्यापीठ आणि अहिल्यानगरमध्ये डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील आरोग्य विद्यापीठ स्थापन होत आहे. जत नगर परिषदेसाठी जमीन आणि पिंपळगाव बसवंत इथे वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयाला सुद्धा मंजुरी देण्यात आली. तर याच बैठकीमध्ये शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता सुद्धा जारी करण्यात आला. त्यामुळे आपल्या नगरमध्ये खासगी आरोग्य विद्यापीठ होत आहे आणि त्यामुळे अनेक जे मेडिकलला जाणारे विद्यार्थी आहेत तर त्यांना नक्कीच खूप चांगल्या पद्धतीचं दर्जेदार शिक्षण या खासगी विद्यापीठातून आरोग्य विद्यापीठातून मिळू शकेल. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू, मार्गदर्शक, संघटक व क्रीडा तज्ञ यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी मारलेल्या गप्पा आपण ऐकू शकता दर गुरुवारी रात्री 9 वाजता क्रीडा झेप या कार्यक्रमात, आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 9 वाजता. त्यासाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी शशांक शेंडे. आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, माझे नाव वृंदा बाळ. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहल एस लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, मी आहे अर्चना तुमच्या सोबत.
1: नगरचे अंतरंग या कार्यक्रमात आपण बोलत आहोत आणि श्रोते हो, मान्सून अपडेट कडे आता आपण वळूयात. गडचिरोली जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसापासून जो मुसळधार पाऊस झालाय, त्यामुळे पर्लकोटा नदीला पूर आलाय. गडचिरोली जिल्ह्यामधल्या अनेक गावांमधला संपर्क तुटलाय. भामरागडला पुराचा विळखा गडचिरोलीमध्ये बघायला मिळतोय. भामरागड तालुक्यामध्ये जोरदार पावसामुळे पर्लकोटा नदीला पूर आलाय. नदीवरून पूल पाण्याखाली गेला आहे. पर्लकोटासह पामुल गौतम आणि इंद्रावती नदी तुडुंब भरून वाहत आहे. दक्षिण गडचिरोलीमध्ये जनजीवन इथलं विस्कळीत झालं असून या पूरपरिस्थितीमुळे भामरागडसह 50 अधिक गावांचा संपर्क तुटलाय. प्रशासनानं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन दिलेलं आहे आणि त्याचबरोबर अत्यावश्यक सुविधा ज्या आहेत त्या सुद्धा पुरवल्या जात आहेत. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
2: स्नेहालय संचलित केअरिंग फ्रंट हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर एड्स बाधितांसह सर्वच गरीब रुग्णांसाठी दर्जेदार उपचार अत्यल्प दरात देणारे केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. संपर्क क्रमांक 90 11 63 52 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूया दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

संध्याकाळची वेळ झाली ना की चहा हवाच असतो, आणि या चहा सोबत जर खूप साऱ्या गप्पा असतील तर अशाच संध्याकाळच्या वेळेत गप्पांचे आणि गाण्यांचे रंग भरण्यासाठी येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांजरंग या शो मध्ये सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत. चला तर मग हातात चहाचा कप घ्या आणि निवांत बसा, ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: श्लोकमध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे अर्जुन तुमच्यासोबत. नगरचे अंतरंग या कार्यक्रमात आपण बोलत आहोत आणि नाशिक कुंभमेळ्याच्या खर्चामध्ये एका महत्वाच्या अपडेटकडे आपण आता या संदर्भातल्या वळत आहोत. नाशिकमधल्या कुंभमेळ्याच्या खर्चातील फक्त 0.1% म्हणजे 32 कोटी रुपये जरी सरकारनं खर्च केले असतील तर राज्यामधल्या बंद पडलेल्या 100 ते 125 मराठी शाळा बंद पडल्या नसत्या असं न्यायमूर्ती प्रसन्न बी वराळे यांनी सरकारच्या धोरणावर भाष्य केलंय. धुळ्यामधल्या एका शाळेमध्ये स्मार्ट क्लासेसच्या लोकार्पण प्रसंगी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रसन्न बी वराळे यांनी सरकारच्या धोरणावर हे भाष्य केलंय. नाशिकमध्ये कुंभमेळ्यासाठी सरकार पैसा खर्च करत आहे. 34,000 कोटी आणि कॉरिडॉर प्रकल्पांसाठी 11,000 कोटींची तरतूद करण्यात आली. सरकारनं एवढ्या अवाढव्य खर्चातील फक्त 0.1% रक्कम म्हणजे 32 कोटी जरी दिली असते तरी राज्यातल्या 100 ते 125 बंद पडलेल्या शाळा मराठी शाळा वाचल्या असत्या असं यावेळी ते म्हणाले. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
2: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
1: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील अगळ्या वेगळ्या ऐतिहासिक धार्मिक सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
2: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.
3: कुठं कुठं जायचं फिरायला रे, कुठं कुठं जायचं फिरायला.

आपण ऐकताय स्नेहल एस लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे अर्जुन तुमच्या सोबत नगरचे अंतरंग. या कार्यक्रमात श्रोते हो महत्वाच्या काही अपडेट्सकडे आता आपण वळणार आहोत. देशभरामध्ये सध्या साखरेचे दर वाढल्यामुळे शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं आहे. या दरवाढीचा फायदा शेतकऱ्यांना होत नाहीये, मुठभर लोक यातून पैसा कमावत असल्याचा आरोप त्यांनी केलाय. महिन्याला 22 लाख टन साखरेचा कोटा दिला जातो. सरकारच्या 45 ते 48 लाख टन साखरेचा हिशोब लागत नसून हा मोठा साखर घोटाळा असल्याचं म्हटलं जात आहे. या पत्रात जिल्हाधिकारी यांच्याकडून प्रत्येक गोडाऊन तपासण्याची मागणी करण्यात आलेली आहे. देशामधला जो मोठा साखर घोटाळा जो काही जाणवतो आहे तो राजू शेट्टी यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्राच्या माध्यमातून कळवला आहे. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील आगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा
1: आपण ऐकत आहात नगरचे अंतरंग हा कार्यक्रम आरजे अनुसोबत.
2: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे अर्जुन तुमच्यासोबत. श्रोत्या, नगरचे अंतरंग या कार्यक्रमात महत्वाच्या काही अपडेट्सकडे आपण वळणार आहोत. गणपती बाप्पाचं आगमन होत आहे आणि गणपती बाप्पाच्या आगमना अंतर्गत सध्या आपण जो गणेशोत्सवाची जी काही पूर्वतयारी करतो आहोत त्यामध्ये गणेशमूर्ती हा एक महत्वाचा भाग आहे. यंदा आपण शाडूच्या मातीच्या गणेश मूर्तीचा वापर करूयात, पर्यावरणपूरक विचार करूयात. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करायचा असेल तर शाडूच्या मातीचा नक्कीच वापर करायला हवा. आपली अहिल्यानगर महानगरपालिका आणि त्याचबरोबर रेसिडेन्शियल माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय नगर यांच्या संयुक्त विद्यमानं माझी वसुंधरा अभियान या अंतर्गत शाडू मातीपासून पर्यावरणपूरक गणेश मूर्ती बनवण्याची कार्यशाळा होती. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करणं ही आपली जबाबदारी आहे आणि आपल्या महाराष्ट्राचं, आपल्या भारताचं भविष्य आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती पर्यावरणासाठी हानिकारक आहे, आपल्या सर्वांना माहितीच आहे. पण शाडू मातीच्या मूर्ती मात्र पर्यावरणासाठी फायदेशीर आहेत. प्रत्यक्ष गणेशमूर्ती कशा बनवायच्या याचं प्रात्यक्षिक सगळ्या शाळकरी मुलांना दिलं जाणार आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सव जो आहे तो व्हायला हवा आणि त्याचबरोबर प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींचं होणारं जे काही नुकसान आहे किंवा त्याचे जे दुष्परिणाम आहेत त्यापेक्षा शाडू मातीचा गणेश मूर्तीचा जो काही उपयोग आहे, वापर आहे, तो आपण करायला हवा. त्याचे फायदे अनेक आहेत हे आपल्याला माहिती आहे. श्रोते हो, पुन्हा येऊयात भेटायला, एकत्र रेडिओ नगर 90.4 FM आवाज.
3: आता आपली दुपार करा आणखी ताजी तवाणी,
4: कारण नव्यानं सुरू होतो एक कार्यक्रम थोड्या गप्पा थोडी गाणी.
3: सेलिब्रिटीजची माहिती, दिनविशेष, घटना, प्रसंग आणि विविध गाणी.
4: मनोरंजनात्मक माहितीपर वैविध्यपूर्ण, बहारदार आणि सुमधुर गाणी.
3: कार्यक्रम ऐकायला विसरू नका, थोड्या गप्पा थोडी गाणी फक्त रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमच्यावर. आरजे आदी सोबत सोमवार ते शनिवार दुपारी 3 वाजता ऐकायला विसरू नका, थोड्या गप्पा थोडी गाणी.

नमस्कार, मी चित्रकार अद्वैती सोळंकी. प्रत्येकाच्या अंगात एक कला असते, ती ओळखायची असते आणि जोपासायची असते. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: ऐकताय स्नेहलाच लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा नगरसंतरंग. या कार्यक्रमात मी आहे अर्जुन तुमच्यासोबत आणि महाराष्ट्रामधल्या पावसाच्या मान्सून अपडेटकडे आपण वळूयात. महाराष्ट्रामध्ये काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाचा जोर पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार पुणे सातारा कोल्हापूरच्या घाट माथ्यासह गोंदिया आणि गडचिरोलीमध्ये जोरदार पावसाचा इशारा दिलाय. छत्रपती संभाजीनगर जालना परभणी नांदेड नागपूर आणि चंद्रपूरमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता वर्तवली आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्राचा मराठवाड्याच्या आणि महाराष्ट्राच्या हवामानावर परिणाम होणार आहे. कोकण विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये पावसाच्या सरी या वाढू शकतात. नागरिकांनी हवामान विभागाच्या सूचनांचं पालन करून आवश्यक ती खबरदारी घेण्याचं आवाहन सरकारनं केलंय. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: आता आपली दुपार करा आणखी ताजी तवाणी,
2: कारण नव्यानं सुरू होतोय कार्यक्रम थोड्या गप्पा थोडी गाणी.
1: सेलिब्रिटीजची माहिती, दिनविशेष, घटना, प्रसंग आणि विविध गाणी.
2: मनोरंजनात्मक माहितीपर, वैविध्यपूर्ण, बहारदार आणि सुमधुर गाणी.
1: कार्यक्रम ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी फक्त रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमच्यावर. आरजे आदि सोबत सोमवार ते शनिवार दुपारी 3 वाजता ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी.

माझे नाव अखिलेश अदिनाथ शेडाळे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

0: श्रोते हो नमस्कार. आपण ऐकताय स्नेहालाच लोकमध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. नगरचे अंतरंग या कार्यक्रमात मी आहे आर जे अनु तुमच्यासोबत. गुड मॉर्निंग पुन्हा एकदा. आणि आज आहे 26 ऑगस्ट. आणि आज यशचा टॉक्सिक हा सिनेमा जो आहे तो रिलीज होत आहे. म्हणजे या शुक्रवारी, येणाऱ्या शुक्रवारी तो रिलीज होणार होता, पण काही कारणामुळे तो आज रिलीज होतोय. सो या सिनेमाला ओपनिंग विकेंडपूर्वी 2 अतिरिक्त दिवस मिळवून देण्यासाठी निर्मात्यांनी ही कुठेतरी रणनीती आखलेली आहे की काय असं दिसतंय. कारण आज आहे ईद आणि त्याचबरोबर येणारे सुट्टीचे दिवस, यामुळे निर्मात्यांनी ओपनिंग विकेंडपूर्वी हा सिनेमा रिलीज करायचं ठरवलं का असं सध्या दिसतंय. पण सुरुवातीच्या दिवसामध्ये प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता होती प्रचंड. वातावरण जे आहे ते निर्माण करण्यासाठी सुद्धा मदत होते, कारण वीकेंड जवळजवळ येत असतो. पण या सिनेमाला तेवढाच पॉझिटिव्ह रिस्पॉन्ड मिळेल का आणि बॉक्स ऑफिसचं कलेक्शन वाढवण्यासाठी ही ट्रिक जी निर्मात्यांनी फॉलो केलेली आहे तर ती खरी ठरेल का असा प्रश्न, अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर आहे. पण तरीसुद्धा टॉक्सिक हा सिनेमा रिलीज होतोय आज आणि कसा असेल याबाबत आपल्याला कळणार आहेच, कारण ओणम आहे, रक्षाबंधन आहे, ईद आहे आणि वीकेंड आहे. या सगळ्या फेस्टिवलच्या आधी हा सिनेमा रिलीज होतोय, त्यामुळे या सुट्ट्यांचा या सिनेमाला फायदा होतोय का, बॉक्स कलेक्शनला होतोय का, हे लवकरच कळेल. अनु आहे तुमच्या सोबत. गुड मॉर्निंग. विद्यार्थी साठी ऑनलाइन क्लासेस, अभ्यासासाठी मदत, वोकेशनल ट्रेनिंग, करिअर काउन्सिलिंग, रीडिंग आणि रायटिंग स्किल, मॅथमॅटिक्स स्किल, स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी, हे सगळं मिळेल एकाच ठिकाणी,
1: स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल. या ठिकाणी स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल, एफ ब्लॉक, 239 MIDC, श्री टाइल्स चौक, अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 98 23 89 34 39. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

नमस्कार, मी प्राध्यापक नितीन बानुगडे पाटील. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार, मी श्रेया पासलकर आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहाल याचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, हक्काचा आवाज. आणि मी आर्शन तुमच्या सोबत आहे. तुम्ही ऐकताय स्नेहाल याचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, हक्काचा आवाज. आणि नगरचे अंतरंग या कार्यक्रमामध्ये आपण बोलत आहोत. श्रोते हो, महत्त्वाच्या काही अपडेट्स ज्या आहेत त्या आपण जाणून घेत आहोत. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये सध्या अंगणवाडीमध्ये जो आहार मिळतो आहे त्याच्या गुणवत्तेबाबत चर्चा बघायला मिळते. पण अंगणवाडीमधल्या आहाराबाबत सरकारनं आता एक मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रामध्ये अंगणवाड्यांमध्ये पोषण आहाराचा दर्जा सुनिश्चित करण्यासाठी महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी तपासणीचे आदेश दिले आहेत. पुढच्या 48 तासांमध्ये मुख्य सेविका पर्यवेक्षिका यांनी सर्व अंगणवाड्या या ठिकाणी भेट द्यावी, आहाराची तपासणी करावी. विभागीय आयुक्त, जिल्हा कार्यक्रम अधिकारी आणि जिल्हा परिषद प्रशासनाने सुद्धा या संदर्भात तपासणी करावी असे आदेश महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले. आहार खराब आढळला किंवा आहारामध्ये जर काही त्रुटी आढळल्या तर तो तात्काळ बदलून घेण्याचे सुद्धा निर्देश पुढचे दिलेले आहेत. निष्काळजीपणा जर आढळला तर शिस्तभंगाची कारवाई नक्कीच होऊ शकते. पण हा निष्काळजीपणा अनेक मुलांना खरं तर आजाराकडे घेऊन जाऊ शकतो मोठ्या. त्यामुळे सरकारनं याबाबत खूप महत्त्वाचं, मोठं आणि सकारात्मक पाऊल उचललं आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: चलो।
1: पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा, जणू अंश सोन्याचा। पाणी वाचवा, पाण्याचा पुनर्वापर करा। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

दोघींनो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा, नगर संतरंग. या कार्यक्रमात मी आहे अर्चना तुमच्यासोबत. मुंबईमध्ये सध्या गणपती आगमन सोहळे अनेक मंडळांचे सुरू आहेत, पण भुलेश्वरमधली जी दुर्घटना झाली आहे ती आपण अजूनही विसरलेलो नाही आहे. म्हणजे अजूनही सोशल मीडिया असेल किंवा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून समोर त्या गोष्टी आपल्याला सतत येत आहेत. भुलेश्वर दुर्घटना झाली ती अत्यंत दुर्दैवी नक्कीच होती, पण त्याचबरोबर या मोठ्या दुर्घटनेनंतर आता गणेश मूर्तींसाठी फिटनेस सर्टिफिकेट इथून पुढे बंधनकारक असणार आहे. BMC बृहन्मुंबई महानगरपालिकेनं हा महत्त्वाचा निर्णय घेण्याचं ठरवलं आहे. भुलेश्वरमधली जी गणेश मूर्ती दुर्घटना झाली त्यानंतर BMC सुरक्षिततेच्या दृष्टीनं मोठा निर्णय घेतला. 1 टनापेक्षा जास्त वजन असलेल्या ज्या गणेश मूर्ती आहेत त्यांच्यासाठी फिटनेस प्रमाणपत्र आता अनिवार्य करण्यात आलं आहे. मूर्तीची ऑर्डर दिल्यापासून ती मूर्ती मंडळात येईपर्यंत हा जो प्रवास आहे या प्रवासाची संपूर्ण नोंद आता ठेवली जाणार आहे. जड मूर्तीच्या आगमन मिरवणुकीमध्ये जे काही अपघातांचे धोके असतात ते टाळायलाच हवेत, आणि ते टाळण्यासाठी पालिकेकडून एक विशेष देखरेख ठेवली जाणार आहे. अपघातांचा धोका कमी व्हायलाच हवा आणि यासाठी ही देखरेख ठेवली जाणार आहे. भुलेश्वर दुर्घटनेनंतर BMC बृहन्मुंबई महानगरपालिकेनं हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. श्रोते हो, नगरचे अंतरंग या कार्यक्रमामध्ये आता मी निरोप घेते आहे, कारण ऑलमोस्ट 11 वाजत आलेत रेडिओ नगरच्या क्लॉकमध्ये, आणि लवकरच तुम्हाला आरजे ऋतू भेटायला येते गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या आरजे ऋतू सोबत.
2: हाय हॅलो नमस्कार शुभ सकाळ मंडळी, मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत. तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. सकाळचे 11 वाजलेत आणि मी आले तुम्हाला भेटायला आपल्या गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमामध्ये. खूप साऱ्या गोष्टी घेऊन, खूप साऱ्या गप्पा घेऊन आले मी तुम्हाला भेटायला. मंडळी, आजच्या शोची सुरुवात करताना मला एक तुम्हाला सांगावंसं वाटतं की आपण दिवसभरामध्ये कितीतरी गोष्टी ऐकतो आणि बोलतो, पण आपण कधी आपल्या आतल्या आवाजाकडे लक्ष दिलंय का हो? आयुर्वेद सांगतं की निसर्गामध्ये असणारी पंचतत्व आपल्या शरीरात सुद्धा आहेत. त्यापैकी आकाश तत्व हे ध्वनीशी संबंधित आहे. एक आकाश आपल्या बाहेर आहे आणि एक आकाश आपल्या मनात आहे. बाहेरच्या आकाशाकडे लक्ष दिलं तर आपल्याला भौतिक गोष्टी मिळतील, पण जेव्हा आपण आपल्या आतल्या शांततेकडे लक्ष देतो ना मंडळी, तेव्हा मन एकदम शांत आणि प्रसन्न होत असतं. आजकाल आपण बाहेरचं प्रदूषण खूप पाहतो, पण आता ध्वनीच्या प्रदूषणापासून स्वतःला वाचवण्याची वेळ आली आहे. ध्वनीचा थेट संबंध आपल्या बोलण्याशी आणि ऐकण्याशी असतो, आणि म्हणूनच मंडळी आजपासून आपण सगळ्यांनी मिळून एक छोटीशी आध्यात्मिक मोहीम सुरू करायला हवी आहे की चांगलं बोलायचं आणि चांगलं ऐकायचं. जेव्हा आपण चांगलं बोलतो तेव्हा आसपासचा परिसर सुद्धा आनंदित होतो, आणि जेव्हा आपण चांगलं ऐकतो तेव्हा आपल्या आतलं जे मन आहे ते शांत होतं. तर मंडळी, याच सकारात्मक विचारांसह आपण एका छोट्याशा म्युझिकल ब्रेक नंतर भेटणार आहोत आणि आपल्या शोची सुरुवात करणार आहोत. खूप साऱ्या गोष्टी घेऊन मी येणारच आहे थोड्याच वेळात तुम्हाला भेटायला. तोपर्यंत कुठेही जाऊ नका मंडळी, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

आई थकली आता कुशीत नाही तिची सावली, अहिल्या नगरकरांनो सांगा माणुसकी आपली कुठे हरवली। हे घोषवाक्य लिहिलं आहे निसर्ग प्रेमी श्री रामकृष्ण देवराम पाटील यांनी। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: वेलकम बॅक मंडळी गोष्टी. तुमच्या आमच्या या शो मध्ये मी आरजे ऋतू तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, तुम्हा सर्वांना, सर्व मुस्लिम बांधवांना ईद ए मिलाद उन नबीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा. आजचा हा अत्यंत पवित्र आणि आनंदाचा दिवस आहे, कारण आज पैगंबर मोहम्मद साहब यांचा जन्मदिवस आहे. मोहम्मद साहब यांनी संपूर्ण जगाला नेहमीच प्रेम, दया, बंधुभाव आणि शांततेचा संदेश दिला. आपल्या आसपास कुणीही भुकेलं झोपणार नाही याची काळजी घ्यायला हवी आपली आपण प्रत्येकाने, आणि प्रत्येकाशी आदरानं वागा हाच त्यांचा विचार. आजच्या काळामध्ये खूप महत्वाचा आहे मंडळी. आजच्या या खास दिवशी आपण सर्वांनी एकत्र येऊन आनंद साजरा करायला हवाय, एकमेकांना मदतीचा हात द्यायला हवाय आणि समाजामध्ये गोडवा सुद्धा वाढवायला हवाय. आपल्या या आपल्या मनामध्ये एकमेकांविषयी फक्त आणि फक्त प्रेम असायला हवंय. त्यामुळे मंडळी, पुन्हा एकदा आपल्या रेडिओ नगरच्या टीमकडून, आपल्या स्नेहालय परिवाराकडून सर्व श्रोत्यांना, सर्व मुस्लिम बांधवांना ईदच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला समृद्धी, शांतता, आनंद आणि आरोग्य लाभू दे हीच सदिच्छा आहे. भेटूयात मंडळी थोड्याच वेळात आपल्या शोमध्ये. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: नमस्कार, मी सिद्धार्थ जाधव, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आर्ज ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: वेलकम बॅक मंडळी गोष्टी. तुमच्या आमच्या या शो मध्ये सर्वांचं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत. तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, आजचा दिवस अत्यंत खास आणि महत्वाचा दिवस आहे. आज आहे महिला समानता दिवस, म्हणजेच वुमन्स इक्वॅलिटी डे. तुम्हाला माहितीये का या दिवसाची सुरुवात कशी झाली ते? मंडळी, 26 ऑगस्ट 1920 रोजी अमेरिकेमध्ये महिलांना मतदानाचा समान अधिकार मिळाला. आता हा केवळ मतदानाचा हक्क नव्हता, तर शतकानुशतके चाललेल्या अन्यायाविरोधामध्ये महिलांनी मारलेली ही एक मोठी गरुड झेप होती. याच ऐतिहासिक घटनेची आठवण म्हणून दरवर्षी 26 ऑगस्ट हा दिवस महिला समानता दिवस म्हणून जगभरामध्ये साजरा केला जातो. पण मंडळी, समानता म्हणजे नेमकं काय हो? समानता म्हणजे फक्त कायदे की कागदावरती दिलेले हक्क आहेत असं काही नाहीये. तर प्रत्येक स्त्रीला तिचे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य मिळणं, मग ते घर असो, शिक्षण असो, तिचं करिअर असो किंवा तिची स्वप्न असू देत, आज आपण प्रत्येक क्षेत्रांमध्ये, अनेक क्षेत्रांमध्ये स्त्रियांना यश मिळवताना पाहतोच आहोत. अंतराळामध्ये जाणाऱ्या शास्त्रज्ञांपासून ते देशाची वेगानं प्रगती घडवणाऱ्या उद्योजकांपर्यंत, तरी सुद्धा अजूनही समान वेतन, सुरक्षितता आणि समान संधी यांसाठीचा लढा पूर्ण झालेला नाहीये. जेव्हा आपण स्त्री आणि पुरुष दोघांना सुद्धा समान सन्मान, समान संधी आणि सुरक्षित वातावरण देतो ना मंडळी, तेव्हाच एका सक्षम अशा समाजाची निर्मिती होत असते. त्यामुळे मंडळी, आजच्या या खास दिवशी आपल्या आयुष्यातील प्रत्येक स्त्रीचा, मग ती आपली आई, बहीण, पत्नी, मुलगी किंवा मैत्रीण असू देत, तिच्या अस्तित्वाचा आणि तिच्या संघर्षाचा सन्मान करायला हवाय. तिला तिचे पंख पसरून मोकळ्या आकाशात भरारी घेण्याचं स्वप्न पूर्ण करण्याचं स्वातंत्र्य द्यायला हवं. तर मंडळी, तुम्हा सर्वांना महिला समानता दिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. माझ्या सखींनो, तुम्ही असंच पुढे जात राहा, कारण तुमच्या विना तुमचं जे कुटुंब आहे, आपला हा जो समाज आहे, तो संपूर्णतः अपूर्ण आहे मंडळी. त्यामुळे तुम्हाला या दिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा, जणू अंश सोन्याचा. पाणी वाचवा, पाण्याचा पुनर्वापर करा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी सौ अंजना प्रमोद पंडित. आपण ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

0: वेलकम बॅक मंडळी गोष्टी. तुमच्या आमच्या या शो मध्ये सर्वांचं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत. आणि मंडळी तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी आज आपल्या घरातील आणि आसपासच्या सर्व गरोदर आणि नवजात बाळांच्या मातांसाठी एक अतिशय महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे. बरं का, केंद्र सरकारची प्रधानमंत्री मातृवंदना योजना आपल्या महाराष्ट्रात अगदी मनापासून राबवली जाते. या योजनेचा मुख्य उद्देश एवढाच आहे की गरोदरपणामध्ये कामाच्या गडबडीत आपल्या भगिनींच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होऊ नये आणि त्यांना योग्य पोषक आहार मिळावा. आता या योजनेअंतर्गत पहिल्या अपत्यासाठी 5,000 रुपये आणि दुसरं अपत्य मुलगी झाली तर थेट 6,000 रुपयांची आर्थिक मदत थेट बँक खात्यामध्ये मिळते. ज्यांचं कौटुंबिक उत्पन्न 8 लाखांपेक्षा कमी आहे किंवा ज्यांच्याकडे ई श्रम कार्ड, BPL रेशन कार्ड किंवा मनरेगा जॉब कार्ड आहे अशा या आपल्या गरजू महिला या योजनेसाठी पात्र आहेत. तर मंडळी तुमच्या घरात किंवा तुमच्या ओळखीच्या कोणाला याबद्दल जर माहिती नसेल तर आजच त्यांना सांगा आणि जवळच्या शासकीय आरोग्य केंद्राशी संपर्क साधायला लावा. चला तर मग मंडळी या चांगल्या माहितीची देवाणघेवाण करूयात आणि अशाच अपडेटसाठी ऐकत राहूयात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: तुमच्या लहान मुलांना शाळेमध्ये घालायचंय किंवा डे केअर सेंटर तुम्हाला हवं असेल तर आजच संपर्क साधा आपल्या अहिल्या नगर मधील स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला. सध्या ऍडमिशन सुरू आहे आणि हो मर्यादित प्रवेश सुद्धा. प्ले ग्रुप, नर्सरी, LKG आणि UKG 15 डिसेंबर 2025 ते 15 जानेवारी 2026 पर्यंत. या सगळ्या ऍडमिशन साठी वयोमर्यादा आहेत. प्ले ग्रुप साठी 2 ते 3 वर्ष, नर्सरी 3 ते 4 वर्ष, LKG वय 4 ते 5 वर्ष आणि UKG वय 5 ते 6 वर्ष. या शाळेची वैशिष्ट्ये सुरक्षा, स्वच्छता, मनोरंजनातून शिक्षण, विशेष संवादात्मक सत्र कक्ष, इनडोअर आणि आउटडोअर गेम्स, प्रशिक्षित कर्मचारी, काळजी घेणारे शिक्षक, स्मार्ट क्लासरूम, शारीरिक व्यायाम, सामाजिक जाणीव, कला आणि हस्तकला, कथाकथन, घरगुती वातावरण आणि संस्कृती सह शिक्षण. तर नक्कीच स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला भेट द्या. त्यासाठी पत्ता F Block, सर्वे नंबर 239, श्री टाईल्स चौक, अमोनिया प्लांट शेजारी, MIDC अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 90111125 90 किंवा 98 90 44 56 78. अधिक माहितीसाठी तुम्ही ईमेल ऍड्रेस वरही संपर्क साधू शकता snehavatsalya@snehalaya.org किंवा edu@snehalaya.org.

0: असं स्वतः एक जंगल
1: जंगल
0: त्या जंगलात झालं मंगल
1: मंगल
0: वाघ आलं सिंह आलं हत्ती आलं घोडं आलं वाघ आलं सिंह आलं हत्ती आलं घोडं आलं ऊंट आलं माता

काय अरे जाईल तकड बॉम्ब करते कस स्वांग करते लवाड लंड गढवांग करते लवाड लंड गढवांग करते हा लवाड लंड गढवांग करते हा लवाड लंड गढवांग।

0: प्रेम, त्याग आणि संस्काराचं उत्तम उदाहरण म्हणजे श्यामची आई हे पुस्तक. या पुस्तकातून साने गुरुजींनी आईच्या प्रेमाची आणि संस्कारांची ताकद अत्यंत प्रभावीपणे मांडली आहे. आता श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन तुम्ही रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता.
1: सोमवार ते शुक्रवार रात्री 8 वाजता वाचक स्वर आहेत माणुसकीचे दूत शिवाजी नाईकवाडी यांचे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
2: वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या शो मध्ये सर्वांचं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, आपण पाहतोय की शेतकरी आंदोलन असो, सामाजिक लढा असो किंवा सोशल मीडियावरती स्पष्टपणे मत मांडणं असो, आपल्या देशातील महिला प्रत्येक ठिकाणी आघाडीवरती दिसतात. पण जेव्हा राजकीय पटलाचा विषय येतो तेव्हा विधानमंडळातील 33% महिला आरक्षण कायदा बनून सुद्धा प्रत्यक्ष निवडणुकीमध्ये महिला उमेदवारांना अजून सुद्धा 10% कमीच तिकीट दिली जात आहेत. महिला फक्त मतदार किंवा योजनेच्या लाभार्थी नाही आहेत तर त्या देशाचं नेतृत्व करणाऱ्या सक्षम नेते आहेत. आजची तरुण पिढी म्हणजेच जेन्सी सर्व चौकटी मोडून पुढे येते. महिला जेव्हा स्वतः निर्णय घेतात आणि समाजात बदल घडवण्यासाठी घराबाहेर पडतात तेव्हा राजकारण अधिक सभ्य, सुंदर आणि उत्तरदायी बनत असतं. त्यामुळे मंडळी, आगामी काळामध्ये जेव्हा राजकारणाची सूत्र खऱ्या अर्थानं महिलांच्या हाती येतील तेव्हाच खऱ्या अर्थानं समानतेचा समाज निर्माण होईल अशी अपेक्षा आहे. चला तर मग मंडळी, महिलांच्या या विचारांना आणि नेतृत्वाला नेहमीच पाठिंबा देत राहूयात. त्यामुळं अशाच अपडेट्ससाठी ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

लेले पाणी रोजचेच आहे सारे काही आज नाही माफी कशी मागू पोरी मला तोंड नाही झोपेतच आज तुला घेतो मी कुशीत

गोष्ट सांगायचे काल राहून या गेले, जमलेच नाही काल येणे मला जरी, आज परी येणार मी वेळेवर घरी, स्वप्नातल्या गावामध्ये मारू मग फेरी, खऱ्या खुऱ्या परीसाठी गोष्टीतली परी।

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या आरजे ऋतू सोबत।
2: हाय हॅलो नमस्कार मंडळी, गोष्टी तुमच्या आमच्या या शो मध्ये मी आरजे ऋतू तुमचं स्वागत करते। तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। मंडळी, आजकाल बाजारामध्ये साखरेचे भाव चांगलेच वधारले आहेत, त्यामुळे साहजिकच आपल्या घरातील होम मिनिस्टर म्हणजेच आपल्या गृहिणींचं बजेट थोडंसं बिघडलंय। पण मग काय, घरामध्ये गोडधोड बनवणं पूर्ण बंदच करायचं का? अजिबात नाही। आता तर सण सुद येत आहेत, आता दिवाळी येते, गणपती येतात, दहीहंडी येते, गोड बनवणं अजिबात बंद करायचं नाहीये। साखरेला उत्तम आरोग्यदायी आणि बजेट फ्रेंडली पर्याय आपल्या स्वयंपाकघरामध्येच उपलब्ध आहेत बरं का। साखरेऐवजी आपण गुळाचा वापर करू शकतो, जो आरोग्यासाठी सुद्धा अगदी उत्तम आहे। त्याच पद्धतीनं मंडळी, खजूर किंवा मनुका उकळून त्याची पेस्ट तयार करून ती खीर, शिरा किंवा हलव्यामध्ये जर वापरली ना मंडळी, तर पदार्थाला नैसर्गिक गोडवा आणि अप्रतिम चव येते। आता मंडळी, जेव्हा साखर बनत नव्हती, म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये जेव्हा साखर ही बनतच नव्हती, तेव्हा मोस्टली जे गोड पदार्थ बनायचे ते खजूर आणि मनुक्यापासून बनत होते मंडळी। तर त्याचा वापर आपण आत्ता सुद्धा करू शकतो। त्याचसोबत मंडळी, याशिवाय म्हटलं तर साखरेला आता ती खिरा, शीर आणि हलव्यामध्ये जर वापरली ह्या जर सगळ्या गोष्टी, तर पदार्थाला नैसर्गिक गोडवा तर येतोच येतो। त्यासोबत सुके अंजीर, ओलं खोबरं किंवा पिकलेली केळी वापरून सुद्धा तुम्ही पौष्टिक लाडू किंवा पॅनकेक्स बनवू शकता। तर यामध्ये साखरेचा एक कणही लागत नाही आणि चव तर एकदम भारी येते, गोड येते। आणि म्हणूनच मंडळी, साखर महाग झाली आहे ही खरंच वाईटच गोष्ट आहे, कारण आपल्याला चहा हवा असतो, आपल्या दैनंदिन वापरातली गोष्ट आहे साखर हा पदार्थ। पण मंडळी, आता महाग झाली आहे पण टेन्शन घ्यायचं कारण नाही, आपण या नैसर्गिक घटकांचा वापर करू शकतो आणि मस्तपैकी आपलं बजेट सुद्धा सांभाळू शकतो। तर मंडळी, अशाच थोड्याशा ट्रिक्सचा वापर करा आणि ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।

0: वेलकम बॅक मंडळी गोष्टी. तुमच्या आमच्या या शो मध्ये सर्वांचं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, आपल्या राज्यातील सर्व एकल महिलांसाठी म्हणजेच परित्यक्त्या, विधवा किंवा अविवाहित महिलांसाठी एक अतिशय महत्वाची आणि दिलासा देणारी बातमी घेऊन मी आली तुम्हाला भेटायला. मंडळी, अनेकदा निरक्षर किंवा कष्टकरी महिलांना सरकारी योजनांची माहिती मिळत नाही किंवा त्या कार्यालयामध्ये जाऊ शकत नाही आणि हीच गोष्ट लक्षात घेऊन आता नगर परिषद प्रशासनानं राज्यातील सर्व स्थानिक स्वराज संस्थांना कडक आदेश दिलेत. आता एकल महिलांना ऑफिसमध्ये चक्र माराव्या लागणार नाहीयेत तर प्रशासकीय कर्मचारी स्वतः तुमच्या घरी येऊन तुमचं सर्वेक्षण आणि नोंदणी करणार आहेत, जेणेकरून एकही पात्र एकल महिला शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित राहणार नाही. तर मंडळी, तुमच्या आसपास अशी कोणी एकल भगिनी असतील तर त्यांना सुद्धा नक्की सांगा की जेव्हा कर्मचारी सर्वेक्षणासाठी घरी येतील तेव्हा आपली माहिती नक्की नोंदवा आणि हक्काचा लाभ मिळवा. चला तर मंडळी, ही महत्वाची माहिती एकमेकांपर्यंत लवकरात लवकर पोहोचवा, योजनेचा लाभ घ्या आणि अशाच माहितीसाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: स्नेहालय संचलित स्नेहालय पुनर्वसन संकुल लालबत्ती भागातील महिलांची मुले, निराधार अनावरस बालके, HIV एड्स बाधित मुले मुली, झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी स्नेहालय पुनर्वसन संकुल आहे. या संकुलातील बालकांना दर्जेदार निवास, भोजन, शिक्षण, आरोग्य, आधार व पालकत्व देण्याचे महत्वपूर्ण काम या संकुलात केले जाते. संस्थेमध्ये सध्या 400 लाभार्थी महिला आणि बालके आहेत. आजपर्यंत 1368 लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे. तुम्ही सुद्धा स्नेहालय पुनर्वसन संकुल या ठिकाणी भेट देऊ शकता. त्यासाठी संपर्क क्रमांक 90111100005. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या शो मध्ये. मी आरजे ऋतू आहे तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, आता आपण थोडंसं हलकं फुलकं विचार करूयात आणि आपण जरा हलकं फुलकं गप्पा मारूयात, बरं का? आता गरोदरपणामध्ये महिलांना अचानक विचित्र गोष्टी खाण्याचे डोहाळे लागतात हे आपण आता सगळ्यांनी ऐकलं पण आहे आणि अनेकांनी पाहिलं पण असणार आहे आणि अनेकांनी महिलांनी अनुभवले सुद्धा असणार आहे. आता आपण कधी कधी काय काय खातो बाबा, खडू खातो, भाजकी माती खातो, बर्फाचे खडे खातो किंवा तांदळाचे दाणे खातो, काय काय आपण खात असतो. पण मंडळी, कधी कधी मध्यरात्री आईस्क्रीम सुद्धा खावं वाटतं, तर कधी भजी आणि चिंच एकत्र खावं वाटतं. पण कधी तुम्ही विचार केलाय का की असं नक्की का होतं? यामागे काही रंजक वैज्ञानिक कारण आहेत, बरं का? पहिलं कारण म्हणजे हार्मोनल बदल. गरोदरपणामध्ये अनेक वेळा हार्मोन्स अचानक चेंज होतात, अनेक वेळा वाढतात, त्यामुळं महिलांची चव आणि वासाची जाणीव तीव्र होते, त्यामुळं आधी न आवडणारे पदार्थ सुद्धा अचानक आवडायला लागतात. दुसरं कारण म्हणजे पोषक तत्वांची गरज. जेव्हा शरीराला कॅल्शियम, आयर्न किंवा विशिष्ट जीवनसत्वाची गरज भासते, तेव्हा शरीर अशा विचित्र पद्धतीनं अन्नाची मागणी करत असतं. आणि तिसरं म्हणजे मंडळी, मानसिक बदल आणि भावना. गरोदरपणातील ताणतणाव कमी करण्यासाठी किंवा कम्फर्ट फील करण्यासाठी विशिष्ट पदार्थ खाण्याची तीव्र इच्छा निर्माण होते. त्यामुळं मंडळी, पुढच्या वेळी घरातील गरोदर स्त्रीनं अचानक काही वेगळंच मागितलं तर अजिबात चिडू नका. हे हार्मोन्सचे खेळ आहेत, त्यांच्या या छोट्या इच्छा नक्की पूर्ण करा आणि हसत राहा मंडळी. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: आता अलार्म बंद करा आणि ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. कारण आपल्या प्रत्येकाची सकाळ होणार आहे अगदी प्रसन्न आरजे अनुसोबत. आपल्या लाडक्या नगर शहरामधल्या प्रत्येक घडामोडी, माहिती, मनोरंजन आणि आपल्या शहराचा वेध घेणारा कार्यक्रम तुम्ही ऐकू शकाल नगरचं अंतरंग. दर सोमवार ते शनिवार सकाळी 7 ते 11 या वेळेत ऐकायला विसरू नका नगरचं अंतरंग. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
2: दिल का हाल सुन दिल वाला,

नमस्कार, मी प्रतीक्षा आव्हाड. तुमच्या आनंदात समाजातील उपेक्षित मुला मुलींनाही सहभागी करा. प्रत्येक सण आणि उत्सव प्रसंगी त्यांची आठवण ठेवा. ऐकत रहा स्नेहालयचा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: वेलकम बॅक मंडळी गोष्टी. तुमच्या आमच्या या शो मध्ये सर्वांचं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत. दुपारचे 12:41 झालेले आहेत आणि मी आले तुम्हाला भेटायला एका अत्यंत महत्वाच्या आणि संवेदनशील विषयावरती बोलायला सुद्धा. मंडळी, आपण महिलांच्या आरोग्याशी जोडलेल्या एका अत्यंत महत्वाच्या आणि अनेकदा टाळल्या जाणाऱ्या विषयावरती जरासं मोकळेपणानं बोलणार आहोत. आणि आता मंडळी तो विषय आहे पिरियड्स मधील अतिस्त्राव. अनेकदा महिला पिरियड्स मध्ये खूप जास्त रक्तस्त्राव होत असताना सुद्धा हे नॉर्मलच असेल असं म्हणून त्याकडे दुर्लक्ष करतात. पण तुम्हाला दर 2 ते 3 तासांनी पॅड बदलावं लागत असेल, पॅड मधून वारंवार लीकेज होत असेल किंवा मोठ्या रक्ताच्या गाठी म्हणजेच ब्लड क्लॉट्स जात असतील, तर ते अजिबात सामान्य नाहीये मंडळी. यामागे हार्मोनल असंतुलन आणि त्याशिवाय थायरॉइड सारखी काही कारणं सुद्धा असू शकतात. सतत जास्त स्त्राव झाल्यामुळं रक्ताची कमतरता म्हणजेच अॅनिमिया आणि प्रचंड थकवा सुद्धा येऊ शकतो. त्यामुळे सखींनो, शरीराच्या या इशाऱ्यांकडं अजिबात दुर्लक्ष करू नका, लाजू नका किंवा सहन करत सुद्धा बसू नका. अशा वेळी त्वरित स्त्री रोग तज्ञांचा सल्ला नक्की घ्या. आणि मंडळी, अशाच अपडेटसाठी अशाच माहितीसाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात स्नेह वार्ता फक्त रेडियो नगर 90.4 FM वर।
2: नमस्कार नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। मी अर्जे वैशिल्य आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे। नगरकर, आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी खूप खास आहे, कारण आज वाढदिवस आहे आपल्या स्नेहालय संस्थेच्या। हितचिंतिका आणि स्नेहालयाशी गेल्या अनेक वर्षापासून जिव्हाळ्याचं नातं जपणाऱ्या दीपाली लोखंडे ताई यांचा आज वाढदिवस आहे। दीपाली ताई, तुम्हाला रेडिओ नगरच्या संपूर्ण टीमकडून आणि आपल्या स्नेहालय परिवाराकडून तुम्हाला वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा। तुमचं स्नेहालयाशी असलेलं हे प्रेमाचं आणि आपुलकीचं नातं असंच कायम राहो। तुमच्या आयुष्यात आनंद, समाधान, उत्तम आरोग्य आणि सुखाचे असंख्य क्षण येत राहोत हीच मनापासून सदिच्छा। आणि आजचा दिवस आणखीन विशेष आहे, कारण आज आपण महिला समता दिन देखील आपल्या स्नेहवार्ता या कार्यक्रमामध्ये साजरा करत आहोत। त्यामुळे दीपाली ताई, आज या खास दिवसाच्या आणि तुमच्या वाढदिवसाच्या दुहेरी शुभेच्छा। आणि आता दीपाली ताईंच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या आवडीचं एक सुंदर गीत आपण ऐकणार आहोत। हे गीत केवळ कानांना आनंद देणारं नाही तर आपल्या मनाला भक्तिभावाने भारावून टाकणार आहे। चला तर मग दीपाली ताईंना वाढदिवसाची ही सुरेल भेट देऊया आणि ऐकूया केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा। मनाला शांत करणाऱ्या आणि भक्तिभावाने मंत्रमुग्ध करणाऱ्या या गाण्याला आपण ऐकूया फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 वाजता आरजे कोमल सोबत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी अर्जे वैशिल्य आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. नगरकर, आज आपण महिला समता दिन हा आपल्या स्नेहवार्ता कार्यक्रमामध्ये साजरा करत आहोत. पण महिला समता दिन साजरा करत तर आहोतच, पण खरं सांगायचं झालं तर महिलांचा सन्मान करण्यासाठी फक्त एक दिवस पुरेसा नाही. महिलेला समान हक्क, समान संधी आणि समान सन्मान रोजच्या आयुष्यात मिळायला पाहिजे. आजची महिला घरची जबाबदारी सांभाळण्याबरोबरच शिक्षण, नोकरी, व्यवसाय, विज्ञान, क्रीडा आणि कला प्रशासन अशा प्रत्येक क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करत आहे. ती स्वतःच्या पायावर उभी राहत आहे, निर्णय घेत आहे आणि आपल्या कुटुंबाला, समाजाला पुढे घेऊन जात आहे. पण आजही काही ठिकाणी मुलगा मुलगी भेदभाव केला जात आहे. महिलांवरील अन्याय, छेडछाड, हिंसाचार आणि सुरक्षिततेचे प्रश्न पाहायला मिळतात. त्यामुळे बदल फक्त महिलांनी नाही तर आपल्या विचारांनी आणि संपूर्ण समाजाने करायला हवा. मुलगी जन्माला आली की ओझ समजू नका. ती घरात आलेली एक नवीन आशा समजा. तिला शिक्षण द्या, तिच्यावर विश्वास ठेवा, तिच्या स्वप्नांना पंख द्या आणि तिला स्वतःचे निर्णय घेण्याची संधी द्या. आणि मुलांनाही एक गोष्ट शिकवायला हवी, महिलांचा आदर करणे ही कमजोरी नाही तर आपल्या संस्काराची खरी ओळख आहे. महिला सक्षम झाली तर एक व्यक्ती नाही तर संपूर्ण कुटुंब सक्षम होतं. चला या महिला समता दिनानिमित्त आपण एवढं ठरवूया, मुलगा असो किंवा मुलगी दोघांनाही समान शिक्षण देऊया. महिला असो किंवा पुरुष दोघांचाही समान सन्मान करूया. अन्याय दिसला तर शांत न बसता योग्य बाजूने उभे राहूया, कारण महिलांची प्रगती म्हणजे समाजाची प्रगती आणि महिलांची सुरक्षितता म्हणजे आपल्या समाजाच्या संस्काराची खरी परीक्षा. समता फक्त बोलण्यात नको, ती आपल्या कृतीत दिसली पाहिजे. महिलांचा सन्मान फक्त एका दिवसापुरता नको, तो आयुष्यभर जपला पाहिजे. महिला समता दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. आणि इथे वेळ झालेली आहे छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात. सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 वाजता RJ कोमल सोबत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी अर्जी वैशिल्य आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. नगरकर आपल्या सर्वांना माहितीच आहे, स्नेहालय संस्था ही आपल्या अहिल्यानगरमधील एक सामाजिक आणि नावाजलेली संस्था आहे. या संस्थेसाठी खरं तर अनेक जणांचे हातभार लागलेले आहेत. या संस्थेमध्ये आजही विविध प्रकल्प आणि उपक्रम राबवले जातात. उपक्रमांच्या माध्यमातून समाजातील गरजू घटकांसाठी काम सातत्याने सुरू आहे. याच कार्याचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे स्नेहालय संचलित उडान आणि मुक्त वाहिनी प्रकल्प. विशेषतः मुलींचे शिक्षण, बालविवाह रोखणे, महिलांचे सक्षमीकरण, त्यांच्या हक्कांविषयी जनजागृती आणि समाजामध्ये समानतेची भावना निर्माण करण्यासाठी या प्रकल्पांतर्गत विविध उपक्रम राबवले जातात. आणि आजचा दिवस तर खूप खास आणि विशेष आहे, कारण आज आपण साजरा करत आहोत आपल्या स्नेहवार्ता या कार्यक्रमामध्ये महिला समता दिन. महिला म्हणजे केवळ कुटुंबाचा आधार नाही तर समाजाच्या विकासासाठी ही एक महत्त्वाची शक्ती आहे. महिलांना समान संधी, समान हक्क आणि सन्मान मिळाला तरच खऱ्या अर्थाने समाजाची प्रगती होऊ शकते. चला तर मग आज महिला समता दिनानिमित्त उडान आणि मुक्त वाहिनी प्रकल्पाचे कार्य, महिलांसाठी राबवले जाणारे उपक्रम आणि समाजात महिला समतेचे महत्त्व याविषयी जाणून घेण्यासाठी आपल्या सोबत आहेत उडान प्रकल्पाचे प्रकल्प व्यवस्थापक श्री प्रवीण कदम सर. नमस्कार सर, रेडिओ नगर 90.4 FM च्या स्टुडिओमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे.
1: नमस्कार नगरकरांनो, आज मी प्रवीण कदम, मी आज रेडिओ नगर या माध्यमातून रक्षाबंधन, महिला समानता दिन या अनुषंगाने मी आपल्यासोबत संवाद साधणार आहे. मी आपल्याला अनेक गोष्टींची माहिती सांगणार आहे. तर मी ज्या स्नेहालय संस्थेच्या माध्यमातून काम करतो आहे त्या स्नेहालय संस्थेविषयी थोडक्यात मी माहिती सांगू इच्छितो की स्नेहालय संस्था ही अहिल्यानगर जिल्ह्यात मागील 38 वर्षापासून कार्यरत आहे आणि खास करून बालक आणि महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी ही संस्था काम करते. त्याच अनुषंगाने अनेक उपक्रम, अनेक प्रकल्प या स्नेहालय संस्थेच्या माध्यमातून जन्माला आलेले आहेत, जी वेगळे जे समस्यांचे निर्मूलन करण्याच्या दृष्टिकोनातून हे काम करतात. खास करून स्नेहालयची खासियत हीच आहे की जोपर्यंत ही समस्या शेवटपर्यंत नष्ट होत नाही तोपर्यंत ती लढत राहते आणि त्याची लढाई तेव्हा संपते जेव्हा ती मुलगी असेल किंवा महिला असेल तिची पूर्णपणे समस्या नष्ट होईल या दृष्टिकोनातून. स्नेहालय संस्थेचे डॉक्टर गिरीश कुलकर्णी सर जे संस्थापक आहेत त्यांनी हे कार्य 1989 त्यांनी चालू केलं आणि त्याच माध्यमातून ती काम अखंडितपणे आजपर्यंत सुद्धा सुरू आहे. अनेक प्रकारच्या जुन्या समस्या संपून आता नवीन समस्याकडे आम्ही वाटचाल करत आहोत. त्याचप्रमाणे कोरोना काळामध्ये बालविवाह ही सुद्धा एक प्रकारची एक मोठी समस्या अहिल्यानगर जिल्ह्यास नव्हे तर संपूर्ण देशामध्ये आणि जगामध्ये ही उद्भवली. ह्याचं कारण जर पाहिलं की बालविवाह ही प्रथा ही का उद्भवली असेल तर ही पूर्वी प्रथा होती, रूढी परंपराच्या अनुषंगाने चालत होती, हजारो वर्षापासून त्याचा विचार सरणी सुरू होते. परंतु आज जर ही प्रथा असे तर ती अनेक परिस्थितीला बळी पडलेली आहे, कारण परिस्थिती तशी निर्माण झालेली आहे. कोरोना काळामध्ये अनेकांचे रोजगार गेले, अनेक मुली घरी थांबल्या, अनेक मुलींचे शिक्षण बंद झालं, अनेक कुटुंबातील कर्ता पुरुष जे आहे ते कोरोनामुळे दगावला गेला आणि या कारणामुळे अनेक प्रकारचे जे संकट त्यांच्यावर आले, त्याचबरोबर अनेक कुटुंब कर्जबाजारीसुद्धा झाले, यामुळे ही घटना वाढत चालल्या. त्याच अनुषंगाने स्नेहालय संस्थेने त्या समस्याही सोडवण्यासाठी काम चालू केलं, ते म्हणजे स्नेहालय उडान प्रकल्पाच्या माध्यमातून. स्नेहालय उडान प्रकल्पाचं एक अभियान आम्ही सुरू केलं आणि त्या माध्यमातून अहिल्यानगर जिल्हा संपूर्ण बालविवाहमुक्त जिल्हा करण्याच्या दृष्टीकोन पहिला टप्पा आम्ही ठरवला, जो 2027 आम्हाला करायचा आहे. त्याच अनुषंगाने आम्ही अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती आम्ही करू शकलो, त्याचबरोबर प्रतिबंधकरित्या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी या दृष्टिकोनातून गावातील जे काही ग्रामसेवक आहेत, जे बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून शासनाने त्यांना नेमलेलं आहे, त्यांना सक्षम करण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी काम केलं. त्याचबरोबर जे होणारे बालविवाह होय त्यासाठी थांबवण्यासाठी जे सरकारी यंत्रणा आहे त्यांना आम्ही परिपूर्ण मार्गदर्शन केलं, त्यांना सपोर्ट केला आणि त्याप्रमाणे साधारण 700 जास्त बालविवाह आम्ही या ठिकाणी कोरोना काळापासून आत्तापर्यंत आम्ही रोखू शकलो, हे आमचं एक चांगलं यशस्वी आहे. परंतु हे फक्त आमच्यापर्यंत येण्याच्या घटना जर पाहिल्या तर खूप कमी आहेत, कारण हजारो बालिवा हे महिन्यानुमहिन्यात होऊन जातात आणि ते आपल्यापर्यंत येत नाही. त्यासाठीच आम्ही जनजागृती जास्त प्रमाणात करू शकलो तर प्रत्येक गावामध्ये आम्ही हे केलेलं आहे. तर उडान प्रकल्प खास करून जनजागृती करण्यासाठी, बालिवा प्रतिबंध करण्यासाठी, त्याचबरोबर प्रतिबंधक उपयोजना राबवण्यासाठी, त्याचबरोबर जी पीडित मुलगी आहेत बालिवाला प्रभावित आहेत किंवा जोखीमग्रस्त मुली आहेत किंवा कुटुंब आहेत, तर अशा कुटुंबासोबत अशा मुलींना न्याय मिळवून देण्यासाठी, त्यांना त्याच्यातून बाहेर काढण्यासाठी, त्यांचे शिक्षण बंद झालं असेल त्यांना शिक्षणाचा प्रवाहात आणण्यासाठी, त्यांचे आरोग्य धोक्यात आलं असेल तर त्यांचे आरोग्य सुदृढ बनवण्यासाठी, आणि शेवट म्हणजे सर्वात महत्त्वाचं की त्यांच्या पायावर स्वतःला उभा राहून त्यांना स्वावलंबी करण्यासाठी उडान प्रकल्प काम करते अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये. तर आम्ही मिशन घेऊन चाललेलो आहोत की अहिल्यानगर जिल्हा

अहिल्यानगर जिल्ह्यातील 1327 गावांमध्ये आपण पाहिलं की आम्ही काम चालू केलेलं आहे आणि त्या गावामध्ये प्रत्येक ग्रामसेवकाच्या माध्यमातून हे एक चांगल्या प्रकारे आमचं काम चालू आहे. तर त्या माध्यमातून ह्या वर्षामध्ये आम्ही जर पाहिलं की एक प्रभावीरित्या आम्ही करू शकलो. ह्या 5 महिन्यामध्ये जर आपण बघितलं की ह्या कामाचा प्रति आणि जागृतीचा हे एक चांगल्या प्रकारे आला की लोकांना उडान प्रकल्प हे चांगल्या लोकांपर्यंत गेलेलं आहे आणि जागरूक नागरिक हे स्वतः उडान प्रकल्पाला फोन करत आहेत आणि बालविवाह रोखण्यासाठी मदतही आम्हाला करत आहेत. तर अशा प्रकारे आम्ही एप्रिलपासून तो आजपर्यंत 109 बालविवाहामध्ये हस्तक्षेप केलेला आहे आणि त्यापैकी 4 मुलांचे केसेस आमच्यापर्यंत आलेले आहेत, जे ह्यापूर्वी खूपच कमी आकडा होता. आणि ह्याप्रमाणे मुलांच्याही केसेस, ज्या मुलांचे 21 वर्ष पूर्ण नाही आहे अशा मुलांचे बालविवाह होतात अशा प्रकारचे प्रकरणंसुद्धा आमच्यापर्यंत आलेलं आहेत. त्यामध्ये जर पाहिलं की 109 प्रकरणं आम्ही थांबवू शकलो, याच्यामध्ये काही मुलींचे वयसुद्धा पूर्ण होते, त्यांनाही आम्ही त्याप्रमाणे मार्गदर्शन केलं आणि पुढील वाटचालासाठी आम्ही शुभेच्छासुद्धा दिलेल्या आहे या प्रकरणामध्ये. तर यामध्ये खास करून आम्ही जर पाहिलं की यामध्ये प्रामुख्याने आम्ही ग्रामीण स्तरावर जी सरकारी यंत्रणा आहे जी बालविवाह रोखण्यासाठी काम करते, खास करून ग्रामसेवक हे बालविवाह प्रतिबंधक अधिकारी आहेत, तर त्यांना आम्ही ताबडतोब त्या ठिकाणी कळवत असतो, त्यांना सक्षम करत असतो. कारण पूर्वी आम्हाला बालविवाह रोखण्यासाठी जावं लागायचं, त्या ठिकाणी अनेक लोकांना समजून सांगावं लागतं, पण आजची ही परिस्थिती वेगळी आहे. आज त्या गावात ती यंत्रणा सक्षमरित्या काम करते आहेत. याचं जर आपण जर पाहिलं उदाहरण, तर हे 109 बालविवाहापैकी आम्ही कुठेही त्या ठिकाणी बालविवाह रोखण्यासाठी गेलो नाही. खास करून गावातली जी यंत्रणा आहे त्या गावाने सक्षमरित्या त्या बालविवाह रोखला आणि पूर्णपणे प्रोसेस केली आणि त्या मुलींचे पुढील पुनर्वसनाच्या दृष्टिकोनातून बालकल्याण समितीसमोर सुद्धा हजर केलं आणि त्यामुळे एक ते सक्सेस आमच्यासमोर आलेलं आहे. त्याच्यामध्ये अनेक मुलींचं आम्ही पाहिलं की अनेक मुलांच्या कुटुंबामध्ये आम्ही डुकून बघितलं तर अनेक मुलींच्या कुटुंबामध्ये अनेक प्रकारचे प्रश्न होते. त्याच्यामध्ये आम्ही अनेक कुटुंबांमध्ये आम्हाला मुलींचे दारू पिणारे बापसुद्धा आम्हाला भेटला, त्याची परिस्थिती आम्ही पाहिली, त्याच्या परिस्थितीचा अनुभव घेतला. त्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचा कमवत नव्हता आणि या कारणामुळे अनेक प्रकारचे गरिबाचे संकट त्या कुटुंबावर आले. त्याचबरोबर त्या मुलगी असुरक्षित वातावरणात राहायच्या, लांब शाळा असायच्या, लांब शाळा असल्यामुळे त्यांना शाळेत जाता येत नव्हतं, यासाठी त्यांचे बालविवाह होण्याचे दृष्टिकोन आम्हाला कारणासमोर आले. अनेक वेळा कुटुंब स्थलांतरित होत असतात, मजुरी करत असतात, वेगळ्या ठिकाणी वीटभट्टीवर असेल किंवा वेगळ्या शेतमजुरी असतात, अशामुळं त्यांना स्थलांतर करावं लागत होतं आणि मुलीला कुठं सांभाळावं, ह्या सगळ्या गोष्टीमुळं त्या मुलीचे लग्नसुद्धा होऊन गेलेले आहेत. अनेक वेळा सुरक्षेचा प्रश्न हा सगळ्यात मोठा आहे, कारण आज जर पाहिलं की मुलीची सुरक्षता ही खूप मोठी झालेली आहे. आज मुलगी शाळेतसुद्धा सुरक्षित नाही आहे, आज ही मुलगी घरातसुद्धा सुरक्षित नाही आहे आणि ही मुलगी समाजातसुद्धा सुरक्षित नाही. त्या कारणामुळे पालकांमध्ये एक मोठी भीती निर्माण झालेली आहे आणि यामुळे मुलींचे बालविवाह होण्याची संख्या ही मोठे वाढत चाललेली आहे. आज संख्याबळ वाढत चाललेलं आहे, कारण पूर्वी आमच्याकडे 100 ते 150 केसेसचा आकडा असायचा, परंतु ह्या 5 महिन्यातच इतका मोठा आकडा आहे आणि पुढीलसुद्धा आता चालूच आहेत. तर ह्याच अनुषंगाने आम्ही हे बालविवाह रोखतो आहोत. तर उडान प्रकल्पाच्या माध्यमातून आम्ही वेगवेगळे उपक्रमसुद्धा राबवत असतो आणि त्या उपक्रमाच्या माध्यमातून जनजागृती करत असतो. आता आम्ही खास करून ह्या ऑगस्ट महिन्यामध्ये खास करून ग्रामसभेमध्ये आम्ही हा ठराव घेण्याचा आम्ही आग्रह ठेवलेला आहे, कारण मागच्या वर्षीसुद्धा आम्ही हाच आग्रह ठेवला होता आणि अनेक ग्रामसेवक आणि अनेक ग्रामपंचायतीच्या स्तरावर अनेक गावांनी हे बालविवाह प्रतिबंध ठराव घेतले. आज जर पाहिलं की 1327 ग्रामपंचायतींनी ठराव घेतलेले आहेत, परंतु त्याचा आढावा घेऊन त्या गावामध्ये कशी प्रगती झाली या अनुषंगाने ह्या वर्षीसुद्धा आम्ही आढावा घेण्याबाबत जिल्हा परिषदांना आम्ही आवाहन केलं होतं. त्याच अनुषंगाने आनंद भंडारी सरांनी त्यांच्या अजेंडामध्ये खास करून बालविवाहमुक्त ग्रामपंचायत करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांना सूचनाही देण्यात आलेल्या आहेत आणि त्याचप्रमाणे गावातील होणाऱ्या ज्या ग्रामसभेमध्ये या प्रकारचे ठरावसुद्धा होत आहेत आणि यामुळे सगळ्यात मोठं पाठबळ आम्हाला मिळत आहेत की गावामध्ये ठराव होतीये, चर्चा होतीये, बालविवाहाविषयीचे गैरसमज दूर होत आहेत, हे सगळ्यात मोठी गोष्ट आहे. यामुळे गावात पुढील वाटचाल करत जर पाहिलं की आम्हाला अहिल्यानगर जिल्हा 2027 अखेरपर्यंत बालविवाहमुक्त करायचा आहे आणि हे आमचे मोठे यश आहे की या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी प्रत्येक गावामध्ये हे ठराव पूर्ण करू शकलो आणि हे करत. त्याचबरोबर गावातील अनेक प्रकारच्या बालविवाह रोखण्यासाठी प्रतिबंधक उपयोजना आम्ही त्यांच्या माध्यमातून करत असतो की जे काम आपलं नव्हेच आहे ते काम खास करून जे काय सरकारी यंत्रणा नेमले आहेत त्यांचं आहे आणि त्यांना सपोर्ट करण्यासाठी आम्ही समाज म्हणून आम्ही त्यांच्यासोबत आहोत ह्या अनुषंगाने आपलं काम चालतं. त्यामध्ये खास करून उडान प्रकल्पाच्या माध्यमातून प्रत्येक गावामध्ये उपक्रमाच्या माध्यमातून आम्ही वेगवेगळे जनजागृती उपक्रम करत असतो. त्यामध्ये प्रामुख्याने माझी शाळा बालविवाहमुक्त शाळा हे सुद्धा अभियान चालवत आहोत आणि खास करून आम्ही ते ग्रामसेवकांच्याच माध्यमातून जे बालविवाह प्रतिबंधक अधिकारी आहेत त्यांच्याच आम्ही अनुषंगाने आम्ही ते राबवत असतो. तर यामध्ये खास करून आम्ही त्या ग्रामसेवकांच्या माध्यमातून त्या शाळेमध्ये वेगवेगळे जनजागृती उपक्रम घ्यायला लावतो. त्यामध्ये त्यांना कायद्याविषयी माहिती सांगावं लागतो, त्यासाठी हेल्पलाईन नंबर काय आहे त्या ठिकाणी दर्शनी भागामध्ये हेल्पलाईन लावण्यासाठीही त्यांना आम्ही आवाहन करत असतो आणि त्याप्रमाणे ते गावात

0: कामं त्याप्रमाणे चालू असतात आणि कंटिन्युटी हे काम आम्ही सातत्यपूर्वक जनजागृतीचे करत असतो, त्यामुळं ते बालविवाहाविषयी वातावरण, बालविवाहाविषयीचे गैरसमज हे वारंवार त्यांच्या समजचे दूर होत असतात ह्या उपक्रमाच्या माध्यमातून आम्ही करतो आहे. तसेच महत्त्वाचा आमचा उडानचा असा प्रकल्प काम करतो अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये. सक्षमरित्या आमच्याकडे आणखीन एक उपक्रम आम्ही स्नेहालयाच्या माध्यमातून चालवतो, तो म्हणजे मुक्तीवाहिनी प्रकल्प, जो खास करून बालकांच्या हक्कासाठी तो प्रकल्प सुरू केलेला आहे. ज्यांचे बालकांचे हक्क अधिकार ज्या ठिकाणी हिरावून घेतले जात आहेत, त्या ठिकाणी त्यांना अडचणीत येत आहेत, संकटग्रस्त बालक आम्हाला मिळत आहेत, अशा बालकांसाठी ही मुक्तीवाहिनी हेल्पलाईन आपण चालू केलेली आहे. मुक्तीवाहिनी हेल्पलाईन ही पूर्वीपासून स्नेहालयाने सुरू केलेली आहे. सर्वात पहिला प्रकल्प हा मुक्तीवाहिनी आहे स्नेहालयाचा, कारण ही मुक्तीवाहिनी बालक आणि महिला यांच्यासाठी जे कुठे अडचणीत असेल तर ह्यासाठी ही हेल्पलाईन सुरू केलेली होती. त्याच अनुषंगाने पुन्हा एकदा आपण ही मुक्तीवाहिनी हेल्पलाईन मागील वर्षभरातून चालू केलेलं आहे. आजपर्यंत जर पाहिलं की 200 जास्त प्रकरणे ह्या मुक्तीवाहिनीच्या माध्यमातून आमच्यापर्यंत आलेली आहे. त्यामध्ये बालकांचे प्रश्न त्या ठिकाणी होते, त्या बालकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही काम केलेलं आहे. त्यामध्ये खास करून जर पाहिलं की बाललैंगिक शोषणाचे प्रकरणं खूप वाढलेले होते, त्याच अनुषंगाने आम्ही त्याच्यावर आम्ही काम केलं, तर आजच्या ह्या 4 सुद्धा याचे प्रकरणं खूप वाढलेले आहेत. कारण तुम्ही पाहताय समाजामध्ये की मुलींची सुरक्षेचे प्रश्न आहेत. आतासुद्धा तुम्ही पाहिलं की पुण्यामध्ये सुद्धा 3 मुलीवर अत्याचार झालेले प्रकरणं तुम्ही बघितलेलं आहेत. त्याचबरोबर आत्ताच 12 मुलीवर अत्याचार झालेले प्रकरणं तुम्ही त्या ठिकाणी बघताय. तसंच अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सुद्धा असे प्रकरणं घडतात. आश्रमशाळेतील मुली त्यांच्यावर सुद्धा आम्ही काम करतो आहोत, त्याच्या ठिकाणी सुद्धा प्रकरणं घडतात, तर त्यांच्यासोबत सुद्धा आम्ही जातोय. त्याचबरोबर यामध्ये खास करून ज्या काही मुलींचे समुपदेशन व्हायला पाहिजे त्या अनुषंगाने खूप केसेस आमच्याकडे येतात पालक घेऊन, की कोणती मुलगी एखाद्या प्रेमात पडलेली आहे, आकर्षणात आलेली आहे, चुकीचं कामं त्या ठिकाणी होत आहे तिच्याकडून, यासाठी पालक आमच्याकडे जास्त जास्त धावत आहेत की त्या मुलीचं समुपदेशन करा, तिचे मन परिवर्तन करा, त्या मुलीला पुन्हा जे का पहिलं होते त्याप्रमाणे करावे. त्या अनुषंगाने आम्ही समुपदेशन जास्त करून मुलींचे करत आहोत, त्याप्रमाणे आम्ही ते करत आहोत. खास करून अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये बालभिक्षुक असे धाडसत्र आम्ही वेगळे मुक्तीवाहिनीच्या माध्यमातून राबवत असतो, कारण भीक मागताना तुम्ही सिग्नलवर मुलं पाहताय आणि अशा वेळेस त्या मुलीचे मुलांचे अधिकार हिरावून जातात आहे. त्या ठिकाणी त्यांना शिक्षणापासून दूर ठेवून भीक मागण्यासाठी स्वतःचे आईवडीलच हे लावत असतात, तर अशावेळी सरकारी यंत्रणाच्या अनुषंग मदतीने आपण हे धाडसत्र आयोजित करत असतो. त्यामध्ये आपण जर पाहिलं की आमच्या वेगळ्या सिग्नलवर भीक मागतानाचे मुलं खूप कमी झालेले आहेत, पूर्वीपासून आमचं हे काम चालू आहे. यामुळे जर एखाद्या कामाला जर आढळला तर ताबडतोब त्यावेळेस आम्ही त्या ठिकाणी कारवाई करतो आणि संबंधित मुलीला ताब्यात घेऊन त्या मुलाच्या पुनर्वसनाच्या दृष्टीकडून बालकल्याण समितीसमोर हजर करतो आणि पुढील पुनर्वसन होत असतं. तर अशा पद्धतीनेसुद्धा आमचे धाडसत्र, बालभिक्षुकाचे धाडसत्र आमचं चालू आहेत. वेगळे बालकामगाराच्या अनुषंगाने वेगळे मोहीम आम्ही राबवत असतो, कारण कोणत्याही काम करताना लहान मुलगा आढळू नये यासाठी आमचं जास्त करून जनजागृती उपक्रम आम्ही राबवतो आहोत. तर सध्याचा आम्ही विविध मुक्तीवाहिनीच्या माध्यमातून करत आहोत. तसेच मुक्तीवाहिनीच्या माध्यमातून आमचं रात्र फेरी म्हणजे नाईट पेट्रोलिंग आमचं चालू असतं. दररोज नाईट पेट्रोलिंग चालतं आणि नाईट पेट्रोलिंगच्या अनुषंगाने आम्ही वेगळे कार्यकर्ते त्या ठिकाणी जुळवून ठेवलेले आहेत. एक जाळं तयार केलेलं आहे नगर शहरामध्ये, कधी कोणत्याही प्रकारच्या ठिकाणी जर समजा रेल्वे स्टेशन असेल, बस स्टँड असेल, या ठिकाणी एखादं बालक कुठून जरी घरातून रागवून आलेला आहे किंवा कोणत्या तरी कारणामुळे आलेला आहे आणि तो रात्रीच्या त्या ठिकाणी राहिलेला आहे, तर अशा वेळेस त्याचं सुरक्षता हे त्याच्यापासून दूर होऊ नये किंवा तो संकटग्रस्त होऊ नये यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो. असं बालक भेटल्यानंतर ताबडतोब पोलिसांच्या मदतीने आम्ही त्यांना सुरक्षितरित्या निवारा आम्ही त्यांना उपलब्ध करून देतो आणि पुन्हा त्याच्या आईवडिलांना बोलवून त्यांना पुन्हा सुरक्षितरित्या त्यांच्या सुखरूप ताब्यात आम्ही देत असतो. तर अशा प्रकारे आमचं नाईट पेट्रोलिंग आमचं चालू आहे आणि त्या अनुषंगाने हे डेली नाईट राऊंड आमच्या त्या ठिकाणी होत असतो. मग त्या ठिकाणी आमचं MIDC एरियामध्ये असेल, तारकपूर बस स्टँड आहेत, पुणे बस स्टँड आहेत, रेल्वे स्टेशन आहेत, त्याचबरोबर वेगळ्या जे काही त्या ठिकाणी अशा प्रकारच्या घटना घडू शकतात बालकांच्या संदर्भातल्या, तर अशा ठिकाणी सुद्धा आमची नाईट पेट्रोलिंग चालते आणि हे खास करून पोलिसाच्या मदतीने आमची ही नाईट पेट्रोलिंग सुरू असते. तर याप्रमाणे आपण उपक्रम राबवत असतो. तर आता सध्याला आपण जर पाहिलं की या महिन्यामध्ये सुद्धा खूप खास आम्ही उपक्रम राबवलेले आहेत. त्यामध्ये जर पाहिलं की 15 अनुषंगाने आम्ही प्रत्येक शाळेमध्ये बालविवाह प्रतिबंधक प्रतिज्ञा घेण्यासाठी आम्ही आवाहन केलं होतं अनेकांना, आणि त्या आव्हानाच्या अनुषंगाने प्रत्येक गावात प्रत्येक शाळेमध्ये ह्या अभियानाच्या अनुषंगाने ती एक प्रतिज्ञासुद्धा घेतलेली आहे आणि त्यामध्ये जागरूकता निर्माण झालेली आहे. त्यामध्ये खास करून आम्ही 15 अनुषंगाने वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवत असतो. तसेच आत्ताच युवा निर्माण प्रकल्पच्या माध्यमातून एक शिबिर आयोजित केलं होतं, त्याच्यामध्ये साधारण 160 जास्त मुलं त्याच्यामध्ये सहभागी झाले होते आणि राज्यभरातून आले होते. त्यांनाही आम्ही प्रेरित करू शकतो, त्यांनाही आम्ही प्रेरणास्थान ठेवून आम्ही त्या ठिकाणी त्यांना असे काम करावे या दृष्टीने आवाहन केलं आणि त्याप्रमाणे सुद्धा वेगळ्या जिल्ह्यातून आलेले जे मुलं आहेत त्या ठिकाणी सुद्धा ते आता बालविवाहाच्या अनुषंगाने असेल किंवा समस्यांचे निर्मूलन करण्यासाठी समाजातील समस्या संपवण्यासाठीचं काम त्यांनी हाती घेतलेलं आहे. तर त्याप्रमाणे सुद्धा हे उडानच्या माध्यमातून हे आहेत. आता सध्या खास करून आपण पाहतोय की आता एक महिला समानता दिन आहे आणि त्या अनुषंगाने सुद्धा स्नेहालय हे एक चांगल्या प्रकारे काम करत आहे की स्नेहालय माध्यमातून महिला समानता यावं या अनुषंगाने काम करते आणि जागृतीवर राबवतोय की महिला समानता यावं ह्या दृष्टिकोनातून. त्यामध्ये जर पाहिलं की आम्ही सुद्धा अनेक वेळा विचार करतो आहोत की महिला समानता काय, तर बालविवाहातूनच समानतेकडे आपण जर पाहिलं की त्या ठिकाणी आम्ही जे उडान प्रक्रियेमधून करतो आहोत की एक हेच एक अडथळा आहे की त्यांच्या त्यांना समानता मिळावी म्हणून. म्हणून आज जर पाहिलं की अनेक प्रकारच्या मुली ह्या समानता नाही आहे. ज्या समाजात मुलींला जन्म घेण्याचा अधिकार आहे पण स्वतःचे आयुष्य निवडण्याचा अधिकार नाही, ज्या समानता स्त्रीला समाजात स्त्रीला देवी मानले जाते पण तिचे मन ऐकले जात नाही, त्या समाजाला आपण खरोखर समानतेचा समाज म्हणू शकतो का असे मला वाटते. हा प्रश्न आज प्रत्येकाने स्वतःला विचारण्याची गरज आहे. हजारो वर्षाच्या सामाजिक प्रवासात भारतीय समाजाने अनेक चांगल्या परंपरा राबवल्या जपल्या, पण त्याचबरोबर काही रूढी आणि प्रथा अशाही निर्माण झाल्या ज्यांनी समाजातील एका मोठ्या घटकाचे विशेषतः महिलांचे स्वतंत्र शिक्षण आणि निर्णय क्षमता मर्यादित केल्या. बालविवाह ही त्यापैकीच एक गंभीर सामाजिक प्रथा आहे. आज 21व्या शतकात आपण विज्ञान तंत्रज्ञान शिक्षण आणि विकासाच्या गोष्टी करतो, आपण चंद्रावर पोहोचतो, डिजिटल युगात जगतोय, पण त्याच समाजात एखाद्या मुलीचे बालपण संपून त्यांच्या हातात लग्नाची जबाबदारीही दिली जाते. मग प्रश्न निर्माण होतो, आपण खरोखर प्रगत झालो आहोत का? बालविवाह म्हणजे केवळ लहान वयात लग्न नव्हे, तर बालविवाहाकडे अनेकदा केवळ कमी वयात झालेल्या लग्न म्हणून पाहिले जाते. परंतु बालविवाह म्हणजे एका मुलीच्या आयुष्यातील अनेक दरवाजे एकाच वेळी बंद होणे, तिचे शिक्षण थांबते, तिच्या मैत्रीचे आणि व्यक्तिमत्व विकासाचे जग मर्यादित होते, तिच्या करिअरच्या संधी कमी होतात, तिच्या स्वतःचे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य कमी होते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तिच्या आयुष्याचा निर्णय घेण्याची संधी तिच्याकडून हिरावून घेतली जाते. लहान वयात लग्न झाल्यानंतर तिच्यावर पत्नी सून आई आणि कुटुंबाची जबाबदारी येते, पण ती स्वतः अजूनही शिकत असते, स्वतःला समजून घेण्याच्या वयात असते, तिच्या मनात अनेक प्रश्न असतात, तिची अनेक स्वप्ने असतात, पण त्या स्वप्नांना व्यक्त करण्यासाठी तिला व्यासपीठ नसते. हजारो वर्षाची साखळी आजही कायम आहे. याचे एक कारण म्हणजे प्रथा. ह्या सर्व अशा प्रकारच्या प्रथा जर आज जर पाहिलं की उडान प्रकल्पाच्या माध्यमातून आम्ही पाहतो की आजही अशा एवढ्या प्रकारच्या मोठे बालविवाह प्रमाण वाढले आहेत. आणि त्याच अनुषंगाने पूर्णपणे आपण पाहतो की अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या प्रथा वेगळ्या केलेल्या आहेत. आपण म्हणतोय की ह्या इतिहासातली जे प्रथा आहेत ह्या सुद्धा कायमस्वरूपी आहेत, अनेकांनी त्याच्यासाठी काम केलेलं आहे. आज जर पहिले सती प्रथा सारखी एक काळी अस्तित्वात होती, तिच्या विरोधात राजा राममोहन रॉय हसन यांच्यासारखे समाजसुधारकांनी आवाज उठवला आणि सामाजिक सुधारणाच्या प्रगतीमुळे तसेच कायदेशीर हस्तक्षेपामुळे 1829 सती प्रथा बंद करण्यात आली. विधवा पुनर्विवाहासाठी सुद्धा ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी मोठा संघर्ष केला आणि 1856 हिंदू विधवा पुनर्विवाह कायदा अस्तित्वात आला. महाराष्ट्रात महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी सुद्धा मुलींच्या शिक्षणासाठी समाजाचा प्रचंड विरोधाचा समानता केली आहे. सावित्रीबाई फुले शाळेत शिकवण्याची जात असताना सुद्धा तिच्यावर दगड शेण आणि चिखल फेकला गेला, पण त्या थांबल्या नाहीत, कारण त्यांना माहिती होते शिक्षण मिळाला तरच मुलींची प्रश्न विचारेल आणि प्रश्न विचारणारी मुलगीच अन्यायाला आव्हान देऊ शकते. पंडिता रमाबाई यांनी सुद्धा महिलांच्या शिक्षणासाठी आणि पुनर्वसनासाठी मोठे कार्य केले आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तर भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून स्वातंत्र्य समता आणि न्याय ही मूल्य भारतीय लोकशाहीच्या केंद्रस्थानी आणली आहे. महाराष्ट्रातील राजश्री शाहू महाराजांनी शिक्षण आणि सामाजिक समानतेसाठी महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. या सर्व एक गोष्ट सिद्ध केली की समाज बदलतो पण तो स्वतःहून बदलत नाही. कोणीतरी प्रश्न विचारावा लागतो, कोणीतरी संघर्ष करावा लागतो आणि कोणीतरी पहिलं पाऊल उचलावं लागतं. यासाठी स्नेहालय संस्था ही अग्रणीयरित्या किंवा अखंडितरित्या काम करते आहेत की हे अशा प्रकारच्या प्रथा अशा प्रकारच्या गोष्टी मुळातून नष्ट करण्यासाठी आज असमानता संपवण्यासाठी महिलांना समानता मिळवून देण्यासाठी स्नेहालय संस्था ही कंटिन्युटी सातत्यपूर्वक काम करत असते आणि सातत्यपूर्वक वेगवेगळ्या घटकांमध्ये जागृती करत असते. आज जर पाहिलं की आपण देवीची पूजा आणि स्त्रीचा अपमान हा करतो आहोत. आपण म्हणतो की भारत माता की जय, आपण दुर्गा मातेलाही शक्तीचे प्रतीक मानतो, आपण लक्ष्मीला सुद्धा समृद्धीचे प्रतीक मानतो, सरस्वतीला ज्ञानाची देवी मानतो, पण आपल्या घरातील जिवंत स्त्रीला निर्णय घेण्याचा अधिकार देताना आपण अजूनही का थांबतो? देवीसमोर हात जोडणारा समाज आपल्या घरातील मुलींचे शिक्षण थांबवतो, बालविवाह करतो, तिच्या माताला दुय्यम स्थान देतो. हा विरोधाभास आपण कधी संपवणार? स्त्रीला देवी बनवण्याची गरज नाही, तिला माणूस म्हणून समान अधिकार देण्याची गरज आहे. तिला पूजण्यापेक्षा तिला आदर करा. तिच्यासाठी निर्णय घेण्यापेक्षा तिला स्वतःचा निर्णय घेऊ द्या. तिला संरक्षण देण्यापेक्षा तिला सक्षम करा. तेव्हाच आपली स्त्री ही सक्षमरित्या समाजात मानवर्ती करून जगेल आणि आयुष्यात ती स्वतःची स्वावलंबी आयुष्य म्हणून जगेल. या दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं की हे करेल. शेवटी जाता तर एवढंच सांगेल की बालविवाह थांबवणे म्हणजे गरजेचे गरज आहे. त्याच्यामुळे अर्थ आपण हे करायला पाहिजे की आपण उडानच्या माध्यमातून, उडानच्या मिशनच्या अनुषंगाने तुम्ही जोडलं पाहिजे आणि त्याच अनुषंगाने वेगवेगळ्या प्रकारच्या उपक्रमामध्ये सुद्धा सहभागी व्हायला पाहिजे. तरच आपण जर पाहिलं की आपण जर म्हणतोय की आज महिला समानता दिन आपण साजरा करतो आहोत, तर त्या अनुषंगाने आपण अशा प्रकारचे उपक्रम राबवून अनेक महिलांना जागृती करणं गरजेचं आहे. त्यांची शक्ती काय आहे त्यांना ते दाखवून देणं गरजेचं आहे, त्यांना जागं करणं गरजेचं आहे. तेव्हाच ही एक महिला समानता आपण खरं दिन म्हणून साजरा करू शकतो. तर त्यामध्ये आपण पाहतो की वेगवेगळ्या प्रकारचे आम्ही उपक्रम राबवत असतो. तर त्या महत्त्वाचं जे आता पुढील येणारे जे रक्षाबंधन आहे, त्याच अनुषंगाने आम्ही एक सुरक्षाबंध म्हणून असा उपक्रम आम्ही राबवत असतो. तर त्याच माध्यमातून आपल्यालाही आव्हान करतो की त्या अभियानामध्ये आपण सहभागी व्हावा. त्यामध्ये तुम्हाला सांगायचं एवढंच आहे की जे भाव आपल्या बहिणींकडून राखी बांधून घेत आहात त्यांना आम्ही आव्हान करतो आहोत की जे तुम्ही राखी बांधत आहात त्यांना तुम्ही वचन देत आहात तुमच्या सुरक्षेचा. तर एक एवढे एक आणखीन एक असं वचन द्यावं की तुझं 18 वर्षातील बालविवाह आम्ही करणार नाही आणि मी सुद्धा 18 वर्षातील मुलीसोबत विवाह करणार नाही. हे वचन तुम्ही द्या आणि त्याच अनुषंगाने ती प्रतिज्ञा घ्या की त्या प्रतिज्ञेच्या माध्यमातून तुम्हाला बऱ्यापैकी लक्षात येईल की आपल्याला काय करता येईल कशापदेन. ते मी प्रतिज्ञा तुम्हाला समजावर मी सादर करतो की तुम्हाला ही प्रतिज्ञा प्रत्येक शाळेत असेल, प्रत्येक समाजातील असेल, प्रत्येक भावाने ही प्रतिज्ञा घ्यायची आहे. आज मी ही प्रतिज्ञा हे करतो की मी आज रक्षाबंधनाच्या पवित्र दिनाचा संकल्प करतो की मी माझ्या बहिणीचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत तिच्या पाठीशी उभा राहील आणि तिचा बालविवाह होऊ देणार नाही. मी 18 वर्षाखालील मुलीशी विवाह करणार नाही आणि माझ्या आजूबाजूला बालविवाह होत असल्यास त्याला विरोध करेल. मी माझ्या बहिणीचा सुरक्षेचा, सन्मानाचा आणि स्वप्नांचा आधार करेल. मुलीवरील अन्याय, छेडछाड आणि हिंसेकडे दुर्लक्ष करणार नाही. राखीचा हा धागा केवळ प्रेमाचा नाही तर तिच्या सुरक्षित भविष्याची जबाबदारी स्वीकारण्याचा बंध आहे. हीच माझ्या राखीची खरी शपथ मी आज रक्षाबंधनाच्या निमित्ताने घेत आहे. तर हीच अशा प्रकारची शपथ जशाप्रमाणे मी आज घेतोय त्याप्रमाणे आपणही त्या रक्षाबंधनाच्या निमित्ताने आपल्या बहिणीच्या सुरक्षेसाठी घ्यावी आणि त्याच अनुषंगाने या अभियानाला पाठबळ द्यावं आणि आपला समाज बालविवाह मुक्त करावं, आपला समाज बालअत्याचार मुक्त करावं यासाठी पाठबळ द्यावा. धन्यवाद.
1: धन्यवाद सर. नगरकर आत्ताच आपल्या सोबत होते, उडान प्रकल्पाचे प्रकल्प व्यवस्थापक प्रवीण कदम सर. नगरकर, उडान आणि मुक्त वाहिनीच्या माध्यमातून बालविवाहाला आळा घालणे, मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणे, महिलांना त्यांच्या हक्काची जाणीव करून देणे आणि त्यांना आत्मनिर्भर बनवण्याच्या दिशेने सुरू असलेले हे काम निश्चित प्रेरणादायी आहे. प्रवीण कदम सर, तुमचे पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद. आणि नगरकरांनो, चला तर मग, महिलांचा सन्मान फक्त एका दिवसापुरता नको तर समानतेची ही भावना आपल्या घरापासून, आपल्या विचारांपासून आणि आपल्या कृतीतून रोज जपूया. कारण जिथे महिलाला समान हक्क आणि सन्मान मिळतो तिथेच खऱ्या अर्थाने प्रगतीचा सुरु मटतो. तर नगरकर, इथे वेळ झालेली आहे तुमचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार, माझे नाव प्रेरणा घोडके आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: हाय, मैं हूं सोना महापात्रा और आप सुन रहे हैं रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: श्रोतेहो नमस्कार. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. मंडळी हार्मनी द परफेक्ट ट्यून यामध्ये आज आपण ऐकणार आहोत आपल्याच नगरचे संगीतकार आणि तबलावादक धनंजय आणि गायिका कविता खरवंडीकर यांच्या आठवणी त्यांच्याच आवाजात. तसंच त्यांनी सादर केलेली काही गीतं आपण ऐकूयात.
1: नमस्कार. हार्मनी द परफेक्ट ट्यून या भारतीय अभिजात संगीताला वाहिलेल्या चॅनलच्या रसिक दर्शकांचं मनपूर्वक स्वागत. मी गायिका कविता खरवंडीकर.
2: आणि मी धनंजय खरवंडीकर, संगीतकार आणि तबलावादक. या 40 वर्षांच्या सहजीवनात आणि सांगीतिक प्रवासात अभिजात संगीतातल्या विविध रूपांमधून नादविश्वाचा वेध आम्ही घेत आहोत आणि हे अनुभव तुमच्याबरोबर शेअर करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. ही मैफल अशीच उत्तरोत्तर रंगत जाणार आहे तुमच्या सहभागातून. तर सादर करत आहोत
3: हार्मनी द परफेक्ट ट्यून.
2: नमस्कार रसिक श्रोते हो. या एपिसोडमध्ये आपण कविताच्या गुरु डॉक्टर अलकादेव मारोलकर यांच्याविषयी, त्यांच्या सांगीतिक योगदानाविषयी बोलणार आहोत थोडक्यात. आणि त्यानंतर पंडित राजाभाऊ देव यांची बंदिश आणि डॉक्टर अलकादेव मारोलकर यांची बंदिश याचाही आस्वाद घेणार आहोत. पण त्यापूर्वी कविता, मला तुला विचारायचं आहे की तुझं थोडंसं शिक्षण मोहम्मद हुसेन खान साहेब आणि विदुषी माणिक भिडे यांच्याकडे झालं, तर त्यांचा ऋणनिर्देश करणं माझ्या मते फार आवश्यक आहे. तर त्यांच्या
1: एमए माझं पूर्ण झालं आणि एमए झाल्यावरती मी उस्ताद मोहम्मद हुसेन खान साहेब, अरुण म्युझिक क्लास जो टिळक रोडला आहे, त्यांच्याकडे मी जात होते गाणं शिकायला. काही दिवस मी त्यांच्याकडेही शिकले आणि त्याच्यानंतर मला अलकाताईंकडे शिकायचा योग आला.
2: मोहम्मद हुसेन खान साहेब सारंगी सुद्धा वाजवत असत.
1: हो हो,
2: मला वाटतं
1: बालगंधर्वांना पण त्यांनी साथ केलेली आहे सारंगीची. आणि त्याच्यामुळे त्यांच्या गाण्यामध्ये ना एक असा एक प्रकारचा लवचिकपणा होता की सुरांमध्ये कसा लोच आणायचा हे थोडस मला त्यांच्याकडनं शिकायला मिळालं. त्यांनीही तेही स्वतः रचनाकार चांगले होते आणि त्यांची दोन पुस्तकही बंदिशींवरची, उपज आणि बंदिश, ही दोन पुस्तकं त्यांची प्रसिद्ध झालेली होती. त्यातल्या बऱ्याच बंदिशीही मी गात होते.
2: आणि माणिक भिडेंच्या विषयी,
1: आणि मला जयपूर गायकीची ओढ खूप होती. तर तेव्हा कोणाकडे शिकायचं, तेव्हा माझे मामा मुंबईला राहत असत आणि त्यांनी मला, ते मला म्हणाले की मी तुला घेऊन जातो माणिकताईंच्याकडे. माणिकताई भिडे म्हणजे आजच्या विदुषी अश्विनी भिडे यांच्या मातोश्री. तर
2: त्या म्हणत किशोरी त्यांच्याकडे,
1: त्या किशोरी त्यांच्याकडे, माणिकताई किशोरीताईंकडे शिकल्या आणि मग मी माणिकताईंकडे शिकायला गेले. त्यांनी मला काही, एक तर 6 महिने मी सलग त्यांच्याकडे जात होते, म्हणजे पुणे मुंबई अपडाऊन करत होते तुला माहितीच आहे. पण तो जो वातावरणातला फरक होता ना पुणे आणि मुंबईचा, तो जरा मला सहन नाही झाला आणि मला थोडस सिंगर्स नोड्यूल्स तेव्हा झाले होते. तो एक
2: अतिशय
1: वाईट काळ होता. पण माणिकताईंनी मला फार प्रेमाने शिकवलं आणि म्हणायच्या, तू अगं तू इतकी येतेस हेच तुझे, मी तुझ्याकडनं काही फी घेणार नाही. कोण असा विचार कोण करतो.
2: पुण्यातल्या घरी येऊन सुद्धा त्यांनी शिकवलेलं आहे तुला, मला
1: आठवतंय.
2: भूप मधली बंदिश,
1: बरोबर, सात अपा आहे गुरु. तर अशा मला चांगल्या गुरु लाभल्या होत्या.
2: त्यांचा ऋणनिर्देश करणं हे आम्हाला आवश्यक वाटलं. आता जो गायकीचा मुख्य प्रवास तुझा, किंवा मुख्य प्रवाहात जी तू गेलीस की डॉक्टर अलकादेव मारोलकर आणि नंतर पंडित बबनराव हळदणकर,
1: बरोबर.
2: तर अलकाताईंच्या बद्दल मी पूर्वी एक लेख लिहिला होता, तर त्यातला काही भाग मी आपल्याशी शेअर करू इच्छितो. तर कविता जेव्हापासून अलकाताईंच्याकडे जायला लागली, मला वाटतं साधारण 40 वर्षापूर्वीचा काळ असेल, 85
1: पासून,
2: बरोबर आहे. आणि त्यामुळे मी सुद्धा सात संगतीसाठी यायला लागलो.
1: बरोबर.
2: आणि त्यांच्या गायकीचा आनंद मी सुद्धा घ्यायला लागलो.
1: हो.
2: कारण स्वरप्रधानता आणि त्यातनं निर्माण होणारा नाद याचा मी पहिला भक्त आहे. म्हणजे ह्यात मी जास्त रमतो तबल्याच्या खणखणाटापेक्षा. म्हणजे तबल्याचं प्रेमाने वाजवणं वेगळं आणि खणखणाट वेगळं.
1: बरोबर.
2: तर त्यामुळे स्वरांच्या यांनी मी जो आकृष्ट झालो ते अलकाताईंच्या म्हणजे गायकीमुळे सुद्धा. अतिशय प्रगल्भ गायकी आणि विलंबपद सुद्धा त्यांची अतिशय ताकदवान होती. आणि त्यामुळे मी साहजिकच ओढला गेलो. आणि कदाचित अलकाताईंना पण ठेका माझा त्यावेळेचा आवडलेला असावा. त्यामुळे अनेक मैफलींमध्ये मी त्यांच्याबरोबर साथसंगत केलेली होती. तसंच पंडित राजाभाऊ देवांशी सुद्धा.
1: बरोबर.
2: तबल्याच्या जडणघडणीमध्ये अलकाताई आणि पंडित राजाभाऊ देवांचा फार मोठा हात आहे. आणि नुसते अलकाताई नाही तर त्यांचे पती प्रमोद मारोलकर यांच्याशी आपला किती स्नेह संबंध होता.
1: घरोबाच होता.
2: घरोबाच. आणि त्यांच्या स्मरणार्थच आपण खरं म्हणजे बंदिश नावाची संस्था अहमदनगरमध्ये सुरू केली होती.
1: बरोबर.
2: तर मला तुला विचारायचंय की अलकाताईंच्या कडे म्हणजे अलकाताईंच्या गायकीकडे तू कशी आकृष्ट झालीस किंवा तुला काय त्याच्यात भावलं हे मला तुझ्याकडे थोडंसं म्हणजे रसिकांना सांगावं असं वाटतं.
1: कसं झालं की एम ए केलं आणि एम ए करत असताना जी सगळी रागांची रूपं समोर आली. साधारण काय गायकी म्हणजे काय असते हा जो सगळा काही आवाका समोर आला त्याने मला असं वाटायला लागलं की आता आपल्याला गायकी शिकायला पाहिजे. म्हणजे आता रागांची भरणा भरपूर झालेला आहे पण ते गायचे कसे सगळे प्रत्यक्ष मैफलीमध्ये हे शिकायला पाहिजे. तर म्हणजे माझी आई जी होती तिने एकदा अलकाताईंचं गाणं ऐकलं आणि मग तिला असं वाटलं की कविता अलकाताईंच्याकडे शिकली तर किती छान होईल. आणि म्हणून मग आम्ही त्यांचा फोन नंबर काढला सगळं आणि आम्ही त्यांच्याकडे गेलो अलकाताईंच्याकडे. आणि मग त्यांनी मला सगळं विचारलं काय आणि कसं कोणाकडे शिकली किती झालंय शिक्षण वगैरे सगळं झालं. आणि मग म्हणायला ये. आणि मग त्यांच्याकडे शिकायचं म्हणजे टिपिकल क्लास सारखं नव्हतंच ना ते
2: तालीमच होती. हो.
1: की आता पहिलाच मी आता जो पुढे विभास गायलीय तो पहिला राग त्यांनी मला शिकवायला सुरुवात केली होती. आणि आम्ही दोघी तिघी जणी बरोबर असायचो आणि बंदिश पहिल्यांदा घोटून बरोबर ती तालावरती बसवायची आणि मग त्याचे छोटे छोटे छोटे आलाप करत जायचे बहलावे घ्यायचे त्याचे थोडे बोल अलाप करायचे अशी त्यांची पद्धत होती. आणि मला जे जयपूर गायकीचं जे अट्रॅक्शन होतं की आकारामध्ये स्वच्छ आकारामध्ये लई बरोबर चालणारी गायकी ते मला अलकाताईंच्याकडे मिळालं. आणि मला एक प्रकारची दिशा मिळाली त्यातून की भरकटणं संपलं. आणि जसं मी पुढे सांगितलंच आहे की राजाभाऊ देवांच्याकडे पण गाण्यामध्ये एक शिस्तीत कसं गायचं हे राजाभाऊ देवांच्याकडे होतं. तर त्यांनी पण म्हणजे तेव्हाच अलकाताईंच्या बरोबरच मी राजाभाऊ देवांच्याकडे पण शिकायला जात होते. त्याच्यामुळे अखंड गाणं चालू असायचं.
2: त्याच्यातनं जे दर्जेदार शिक्षण सुरू झालं तुझं आणि माझं सुद्धा खऱ्या
1: बरोबर
2: ते तिथून सुरू झालं असं मला वाटतं. ओके.
1: एक मैफल मला आठवते बरं का धनंजय उस्मानाबादला. आणि उस्मानाबादच्या गेस्ट हाऊस मध्ये आधी थांबलो. रात्री अलकाताईंचा कार्यक्रम होता आणि अलकाताई साधारण काय गाणार असा विचार होता मनामध्ये. त्या काही रियाज करत होत्या ते थोडस ऐकत होते. तर त्या दिवशी शुद्ध निषादाच्या बिहागड्याचा रियाज करत होत्या. तर मग मैफलीला सुरुवात झाली आणि मी त्यांच्या मागे तंबोऱ्यावरती बसले. मला काही तो राग माहिती नव्हता पण रियाजामध्ये त्या जे गायल्या होत्या ते मी थोडं थोडं थोडस गुणगुणत होते स्टेजवर जाईपर्यंत. आणि मग त्यांनी सुरू केले ख्याल भरला बंदिश सुरू झाली आणि मग जे काय आलापी सुरू झाली. आणि मग त्यांनी मला खूण केल्यावरती मी नुसता सूर न लावता मी पण त्यांच्या मागे
2: प्रवाहामध्ये
1: मी आपोआपच ओढले गेले. म्हणजे मला असं वाटतं की गुरूंचे ना हे संस्कार असतात की तुम्ही त्यांच्या बरोबर जितकं राहाल तितकं तुम्हाला
2: सहवास करणं म्हणायचं. आणि मला अलकाताईंचा एक फार मोठेपणाचा किस्सा मला आठवतोय. मिर्झेला तुला आठवतंय? मिर्झेला आपण गेलो होतो दर्ग्यासमोर आपली अलकाताईंची मैफल ठरली होती आणि मला साथीला घेऊन गेल्या होत्या. तूही होतीस बरोबर. आणि तिथे गेल्यानंतर समोर बघितलं ते निजामुद्दीन खान साहेब आलेले होते फार मोठे तबलजी म्हणजे निजामुद्दीन खान साहेब नाव ऐकलं आणि त्यांना बघितल्यावर माझं इतकं धडपण आलं. आणि मग तिथले जे ऑर्गनायझर्स होते त्यांनी अलका त्यांना विचारलं की निजामुद्दीन खान साहेब आलेले आहेत तर तुमच्या बरोबर त्यांना बसू द्या. तर अलका त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की नाही, मी धनंजयला बरोबर आणलेला आहे सत्संगतीसाठी आणि त्यामुळे तोच माझ्या बरोबर वाजवेल.
1: एवढी मोठी गोष्ट आहे.
2: निजामुद्दीन खान साहेबांसारखा कलाकार असून सुद्धा त्यांनी मला सत्संगत,
1: म्हणजे आपल्याला सत्संगत करणाऱ्या कलाकाराचा मान कसा ठेवायचा.
2: खरंय, आता हे सगळं आठवूनही मला असं भरून येत आहे खरं सांगायचं तर हा त्यांच्या मोठेपणाचा किस्सा.
1: बरोबर.
2: तर आता मला वाटतं राजाभाऊ देवांनी तुला सांगितलेली मला वाटतं कोमल ऋषभ वासावरी मधली बंदिश तू गाशील आणि नंतर मग अलकाताईंनी शिकवलेली तुला कोमल देवताच्या विभासामधली बंदिश
1: ऐकूया.

0: काय सुंदर बंदिश होती. वा वा क्या बात
1: गुरुंनी हे संचेत आपल्याला दिलंय.
0: खरंच क्या बात. मला वाटतं यानंतर ना अलका त्यांनी तुला एक कोमल दैवताच्या बिभास मधली बंदिश शिकवली होती. हा फार सुंदर बंदिश म्हणजे मला
1: वाटतं बंदिश आहे
0: आणि ती बंदिश आणि त्याला जोडून एक तू एक जोड स्वतः केलीस असं ना. तर तू ती पण रसिकांना ऐकव.
1: हा
0: तर आधी रूपक मधली ती बंदिश आणि जोडून.

0: मंडई हार्मनी द परफेक्ट ट्यून यामध्ये आपण आज ऐकत होतात आपल्याच नगरचे संगीतकार आणि तबला वादक धनंजय आणि गायिका कविता खरवंडीकर यांच्या आठवणी त्यांच्याच आवाजात आणि त्याचबरोबर त्यांनी सादर केलेली काही गीतं आपण ऐकलीत. आता वेळ झालीय तुमचा निरोप घेण्याची. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी. गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी. मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी या स्वर संजीवनीचा नक्की उपयोग होईल. ऐकायला विसरू नका स्वर संजीवनी, सोमवारी रात्री 9 वाजता आणि पुन्हा प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी। गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी। मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी या स्वर संजीवनीचा नक्की उपयोग होईल। ऐकायला विसरू नका स्वर संजीवनी, सोमवारी रात्री 9 वाजता आणि पुन्हा प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

आधी केज ला ठीक करा, न बंद करायला विसरू नका. कमी प्रवाहाचे नळ लावून घ्या, वॉशिंग मशीन पूर्ण भरून चालवा, शौच आणि नीच पीठ घरोघरी बनवा.

0: मूल ना शिकवा महत्व सांगा थेंब थेंब पाणी प्रत्येक घरात साठवण करा जल संवर्धनासाठी पाऊल उचला आजच मिळून सगळे शपथ घेऊया पाणी वाचवूया पाणी वाचवूया पाणी वाचवूया
1: आजच वाय वेस्ट YAWS ऍप डाउनलोड करा परिवारासोबत पाण्याची बचत करा दररोज पाण्याचा वापर नोंदवा स्वतः जलसंवर्धक बना इतरांनाही प्रेरणा द्या.
2: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: नमस्कार श्रोते मित्र मंडळी. भारतात राष्ट्रीय सणांबरोबरच हिंदू, बौद्ध, जैन, ख्रिश्चन, सिंधी, शीख, पारसी आणि मुस्लिम धर्मियांचे विविध सण साजरे केले जातात. आज आहे ईद ए मिलाद. इस्लाम धर्माचे संस्थापक हजरत मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिन. तेव्हा सर्वप्रथम आपल्या सर्वांना ईद ए मिलादच्या खूप खूप शुभेच्छा. आजच्या शोमध्ये मी आर जे आदी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आजचा दिवस हा संपूर्ण विश्वात मोठ्या उत्साहानं साजरा केला जातो. मिलाद उन नबी किंवा मिलाद उल नबी याचा अर्थ होतो हजरत मोहम्मद यांचा जन्मदिवस. हा दिवस इस्लामिक कालगणनेतला तिसऱ्या महिन्यातला म्हणजे रबी उल अव्वल या महिन्याच्या 12 तारखेला म्हणजेच 12 रबी अल अव्वलला साजरा केला जातो. मिलाद उल नबी इस्लामिक विश्वातला सर्वात पवित्र दिवस मानला जातो. इस्लाम धर्म ज्यांनी स्थापन केला त्यांचा हा जन्मोत्सव.
1: जमी बोली के सरदारे पैगंबर आने वाला है. फलक बोला के हक्का खास दिलबर

کے منبر سے کہ اتنے میں صدا آئی یہ عبداللہ کے گھر سے کیا

हजरत मोहम्मद पैगंबर हे इस्लाम धर्माचे संस्थापक आणि अल्लाचे शेवटचे संदेशवाहक म्हणजे प्रेषित. 22 एप्रिल 571 म्हणजे इ.स. 571 मध्ये सौदी अरेबियातील मक्का या शहरात मोहम्मद पैगंबरांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचं नाव हजरत अब्दुल्लाह आणि आईचे नाव हजरत अमीना होते. मोहम्मद पैगंबर लहान असतानाच त्यांच्या वडिलांचं आणि अवघ्या 6 वर्षांचे असताना आईचं निधन झालं. त्यानंतर त्यांचे पालनपोषण त्यांचे आजोबा अब्दुल मुत्तलिब आणि काका अबू तालिब यांनी केलं. तरुण वयात त्यांनी हजरत खादिजा यांच्याशी विवाह केला. खादिजा यांनी त्यांना प्रत्येक संकटात साथ दिली. वयाच्या 40 मध्ये म्हणजे अंदाजे 610 इ.स. मध्ये मक्केच्या हिरा गुहेत त्यांना अल्लाकडून पहिला दिव्य संदेश, ज्याला आपण वही असं म्हटलं जातं, हा पहिला संदेश प्राप्त झाला. त्यांनी लोकांना एका ईश्वराची म्हणजे अल्लाची उपासना करण्याचा, त्याचबरोबर सत्य, न्याय आणि मानवतेचा संदेश दिला. इ.स. 622 मध्ये मक्केतील विरोधकांचा त्रास वाढल्यामुळं त्यांनी मक्का सोडले आणि मदिना शहराकडे स्थलांतर केलं. इस्लामिक कॅलेंडर म्हणजे हिजरी संवत या घटनेपासून सुरू होतं.

आज ईद ए मिलाद या उत्सवाचा इतिहास इस्लामच्या सुरुवातीच्या काळात घेऊन जातो, जेव्हा काही ताबुईनानी म्हणजे मोहम्मद यांना अनुयायी सत्र आयोजित करण्यास सुरुवात केली, ज्यामध्ये मोहम्मद यांचा सन्मान करण्यासाठी या रचलेल्या कविता आणि नात म्हणजे इस्लामी कविता मोठ्या शहरांमध्ये लोकांच्या उपस्थितीत वाचली आणि गायली गेली. 1588 ओस्मानिया यांनी या पवित्र दिवसाला अधिकृत सुट्टी घोषित केली, ज्याला मौलिद कंदील म्हणून ओळखले जाते. मौलिद हा शब्द सुफी संतांसारख्या इतर ऐतिहासिक धार्मिक व्यक्तींच्या वाढदिवसाच्या उत्सवासाठी सामान्य शब्द म्हणून इजिप्तसारख्या जगाच्या काही भागांमध्ये देखील वापरला जातो. इस्लामचे बहुतेक पंथ मोहम्मद पैगंबर यांच्या वाढदिवसाच्या स्मरणार्थाला मान्यता देतात. तथापि सलाफिझम, देवबंदिझम आणि अहमदिया यासह काही पंथ हे एक अनावश्यक धार्मिक नवकल्पना म्हणजे बिदत किंवा बिद्दत मानून त्यांचे स्मरण नाकारतात. अधिकृतपणे सलाफी असलेल्या सौदी अरेबिया आणि कतार वगळता जगातील बहुतेक मुस्लिम बहुल देशांमध्ये मौलिद ही राष्ट्रीय सुट्टी म्हणून ओळखली जाते. मिलाद उन नबी पाळणे साधारणपणे 4 सुन्नी कायद्याच्या शाळांमध्ये आणि मुख्य प्रवाहातील इस्लामिक शिष्यवृत्तीद्वारे मंजूर केले जाते.

वेलकम बॅक. मौलिद हा अरबी मूळ शब्द वलद या शब्दापासून आला आहे, ज्याचा अर्थ जन्म देणे, मूल होणे किंवा वंशज असा होतो. समकालीन वापरतात मौलिद म्हणजे पैगंबरांच्या जन्मदिवसाचे पालन. मोहम्मद पैगंबराच्या जन्माचा उत्सव म्हणून संबोधले जाण्याबरोबरच मौलिद या शब्दाचा संदर्भ विशेषत पैगंबरांच्या जन्मोत्सवासाठी तयार केलेला आणि पाठ केलेला मजकूर किंवा त्या दिवशी पाठ केलेला किंवा गायलेला मजकूर असा आहे. मौलिद हा शब्द जगाच्या काही भागांमध्ये देखील वापरला जातो, जसे की इजिप्त. ज्या दिवशी सोमोनचा जन्म झाला त्या दिवशी सुफी संतांसारख्या इतर ऐतिहासिक धार्मिक व्यक्तींच्या उत्सवासाठी एक सामान्य शब्द म्हणून वापरला जातो. परंतु भारतात आणि इतर आशिया खंडातील देशांमध्ये मिलाद उन नबी हे नाव प्रचलित आहे.

म्युझिकल ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर मित्र हो, हा ईद ए मिलाद वेगवेगळ्या देशांमध्ये कशा प्रकारे साजरा केला जातो त्याबद्दल आता ऐकूया. सुरुवातीला आपण भारतात कशा प्रकारे साजरा केला जातो. गैर मुस्लिम देशांमध्ये भारत त्यांच्या मिलाद उन नवी उत्सवासाठी प्रसिद्ध आहे. भारताच्या जम्मू आणि काश्मीर राज्यात सकाळच्या म्हणजे फजर प्रार्थनेनंतर मोहम्मद पैगंबरांचे अवशेष हजरत बाल दर्गात प्रदर्शित केले जातात, जिथे रात्री अपरात्री प्रार्थना देखील केली जाते. हैदराबाद तेलंगणा त्याच्या भव्य मिलाद उत्सवांसाठी प्रसिद्ध आहे. धार्मिक सभा, रात्री अपरात्री प्रार्थना, रॅली, मिरवणूक आणि सजावट संपूर्ण शहरात केली जाते. तसंच औरंगाबाद म्हणजे आजचं छत्रपती संभाजीनगर या महाराष्ट्रामध्ये देखील भव्य मिरवणूक आणि धार्मिक सभा घेतल्या जातात.

वेलकम बैक. आता आपल्या शेजारी पाकिस्तान या देशामध्ये आंतरराष्ट्रीय मिलाद उन नवी परिषद मिनार ए पाकिस्तान लाहोर पाकिस्तानच्या माउलिद दरम्यान दिवसाची सुरुवात संघराज्य राजधानीत 31 तोफांच्या सलामीनं होते आणि प्रांतीय राजधानीत 21 तोफांच्या सलामीनं होते आणि दिवसभर धार्मिक भजन गायले जातात. आणि अशा प्रकारे या ठिकाणी मोहम्मद पैगंबर यांचा जन्मोत्सव साजरा केला जातो.

वेलकम बैक। आता आपण ईद ए मिलाद हा सण इंडोनेशियामध्ये कसा साजरा केला जातो याविषयी ऐकूया। इंडोनेशियाच्या बऱ्याच भागांमध्ये ईद उल फित्र आणि ईद उल अदा या दोन अधिकृत इस्लामिक सुट्ट्यांमध्ये मावलिद अल नबीचा उत्सव महत्व चैतन्य आणि वैभवापेक्षा जास्त आहे असे मानले जाते। त्यामुळं इंडोनेशियामध्ये देखील ईद ए मिलाद हा उत्सव हा सण साजरा केला जातो।

श्रोते मित्र हो, ईद ए मिलाद ट्युनिशिया या देशामध्ये कशा प्रकारे साजरा केला जात असेल? तर ट्युनिशियातल्या कायरावन या ठिकाणी मुस्लिम मोहम्मदच्या जन्माच्या सन्मानार्थ त्यांचे स्वागत करून त्यांची स्तुती करणारे गीत गातात आणि सार्वजनिक गीत देखील गातात. तसंच सामान्यतः ट्युनिशियामध्ये लोक सहसा मावलीद साजरे करण्यासाठी असिदात झगोगी तयार करतात, एक प्रकारचं गायनाचा प्रकार.

वेलकम बॅक. आता आपण ईद ए मिलाद तुर्कस्थानमध्ये कसा साजरा केला जातो त्याविषयी ऐकूया. तुर्की म्हणजेच तुर्कस्थानमध्ये मावलीद मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. याला तुर्कीमध्ये मेवलीड कंडिली असं संबोधलं जातं, ज्याचा अर्थ प्रेषिताच्या जन्मदिवसासाठी मेणबत्तीची मेजवानी असा आहे. मोहम्मदच्या जीवनाविषयीच्या पारंपरिक कविता सार्वजनिक मस्जिदीमध्ये आणि संध्याकाळी घरी पाठ केल्या जातात. यापैकी सर्वात प्रसिद्ध सुलेमान सेलेबीचा मावलीद आहे. ऑट्टोमन काळात इतर पुष्कळ मावलीद लिहिले गेले. तर अशा प्रकारे तुर्कस्थानमध्ये देखील मावलीद मोठ्या उत्साहात आणि धूमधडाक्यात साजरा केला जातो.

वेलकम बॅक मित्रांनो. तर ईद, आता ईद मध्ये बरेचसे प्रकार आहेत. इस्लाम मध्ये ईद उल फित्र आणि ईद उल अजहा हे दोन ईद सर्वात महत्वाचे सण मानले जातात, जे संपूर्ण मुस्लिम समुदायात मोठ्या थाटामाटात साजरे केले जातात. परंतु याशिवाय मुस्लिम आणखी एक विशेष ईद साजरी करतात, ज्याला ईद ए मिलाद उन नबी असं म्हणतात. त्यालाच माऊलिद किंवा बारा वफ्त देखील म्हणतात. हा सण रबी उल अव्वलच्या 12व्या तारखेला साजरा केला जातो, जो इस्लामिक कॅलेंडरचा 3रा महिना आहे, जो पैगंबर मोहम्मद साहेबांचा वाढदिवस म्हणून प्रसिद्ध आहे. ईद ए मिलाद उन नबीचे मोठे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. पैगंबर मोहम्मद साहेबांचा जन्म आणि त्यांच्या जीवनातील महान कामगिरीचे स्मरण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. या दिवशी इस्लाम धर्मीय त्यांचे आदर्श आणि शिकवण स्वीकारण्याची आणि त्यांच्या जीवनातील उदाहरणापासून प्रेरणा घेण्याची प्रतिज्ञा करतात. इस्लामिक इतिहासात हा दिवस प्रेम, एकता आणि आध्यात्मिक जागरूकतेचे प्रतीक मानला जातो, जो जगभरातील मुस्लिमांना एकत्र करतो. थोड्या गप्पा थोडी गाणी या शोमधून मी आर जे आदी आपल्या सर्वांचा आता निरोप घेतोय. आपण मात्र कुठंही जाऊ नका. ईद ए मिलाद उत्साहात साजरी करा, एकमेकांना मिठाई वाटा, एकमेकांना शुभेच्छांचे संदेश द्या, एकमेकांना प्रेमाचा संदेश द्या, एकतेचा संदेश द्या आणि हा सण अतिशय उत्साहात साजरा करा. आणि ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज

आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूयात दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता
1: तुम्ही ऐकताय सांजरंग हा कार्यक्रम आरजे कोमल सोबत.
2: वेलकम बॅक मंडई, गुड मॉर्निंग. बघा आता काय होतंय, आज काहीच कळत नाहीये. आज ना एक उत्साहाचा दिवस आहे, जेव्हा बघाव तेव्हा गुड मॉर्निंगच आठवतं, एवढा उत्साह आज आहे. पण गुड मॉर्निंग नाहीये, गुड इव्हिनिंग आहे. नमस्कार, शुभ संध्याकाळ. संध्याकाळचे 4:01 झालेला आहे आणि सांज रंग या शोमध्ये मी तुमची सगळ्यांची लाडकी मैत्रीण आर जे कोमल आहे तुमच्यासोबत. मस्त अशी ही संध्याकाळ आहे, ज्या संध्याकाळी आपण थोडासा स्वतःचा विचार करतो, स्वतःसाठीच्या गप्पा मारतो, स्वतःसाठीच बोलतो आणि खूप सारी मजा मस्ती देखील करत असतो. ही संध्याकाळची वेळ फक्त आपल्यासाठी आहे, जी आपण रोज म्हणत असतो. आणि मंडळी, आज आहे खूप महत्वाचा दिवस बरं का, कारण आज आहे ईद ए मिलाद उन नबी. हो, आज आपल्या मुस्लिम बांधवांचा हा सण आहे. जिंदगी का हर पल खुशियों से कम न हो, आपका हर दिन ईद से कम न हो, ऐसा ईद का दिन आपको नसीब हो. ईद ए मिलाद उन नबी की सभी हमारे मुस्लिम बांधवों को बहुत बहुत शुभकामनाएं. तर आजचा हा त्यांच्यासाठीचा पवित्र दिवस आहे, जो त्यांच्याकडे साजरा केला जातो. आणि पुन्हा एकदा या सगळ्या मुस्लिम बांधवांना माझ्याकडून, रेडिओ नगरच्या टीमकडून, स्नेहालय परिवाराकडून आजच्या ईद ए मिलादच्या खूप खूप शुभेच्छा. मंडळी, आपण अशाच गप्पा मारणार आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. इंजॉय करा मस्त अशी गाणी, मी था आर जे कोमल.

0: श्रोतहो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. सांजरंगमध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, आज आहे ईद ए मिलाद. खरं म्हणजे आज महत्वाचा दिवस आहे आणि आज आपल्या सगळ्या मुस्लिम बांधवांना ईद ए मिलादच्या खूप खूप शुभेच्छा. याच निमित्त आपण गप्पा मारत आहोत आणि आपल्यासोबत आहेत आपले काही श्रोते. नमस्कार.
1: नमस्कार ताई, मी मुक्काम हिप्परसोरा तालुका औसा जिल्हा लातूरहून उस्मान शेख फौजी बोलतो. ताई कसे आहात आपण?
2: मी मजेत आहे, तुम्ही कसे आहात?
1: बस एकदम बढिया ताई.
2: ईद ए मिलाद की बहुत बहुत शुभकामनाएं
1: आपणास. पण माझ्या तर्फे आणि माझ्या पूर्ण फौजी परिवारातर्फे आपणास आणि पूर्ण रेडी स्टाफला खूप खूप शुभेच्छा देतो ताई. मी
2: तुम्ही आजचा ईद ए मिलाद हा जो उत्सव आहे, सण आहे, तो कसा साजरा करणार आहात?
1: आता ईद ए मिलाद ताई आमच्या इथे रॅली काढली जाते ताई. आणि पकवानामध्ये खीर आणि चपाती यांचे पकवान बनविले जाते ताई. गोड पदार्थ ज्याला म्हणतात, गोड पदार्थ बनवून एकमेकाशी शुभेच्छा देतो आणि एकमेकाच्या घरी जाऊन प्रसाद म्हणून देतो ताई आम्ही.
2: आणि आजची ही ईद साजरा करण्यामागचं कारण काय आहे?
1: आता पहिल्यापासून परंपरा चालत आलेले जसे ईद उल नबीनी खूप मोठे कार्य केलेले आहे आणि त्यांच्यावर ही ईद ही साजरी केली जाते ताई.
2: अच्छा सर, पुन्हा एकदा तुम्हाला ईद ए मिलादच्या खूप खूप शुभेच्छा.
1: आणि मी आज ईद उल नबी या सणानिमित्त एक गीत ऐकायचं ताई मला.
2: नक्कीच नक्कीच, सांगा ना कोणतं.
1: चित्रपटाचं नाव आहे तुमको ना भूल पाएंगे. त्यामधील गीत आहे मुबारक मुबारक ईद मुबारक. हे गीत ऐकायचंय ताई मला आजच्या कार्यक्रमामध्ये.
2: नक्की नक्की, तुमच्यासाठी हे गीत आम्ही प्ले करू.
0: श्रोते हो, आज आहे ईद ए मिलाद. पुन्हा एकदा आपल्या सगळ्या मुस्लिम बांधवांना ईद ए मिलादच्या खूप खूप शुभेच्छा. आणि याचबद्दल आपण गप्पा मारतो आहोत. आपले काही श्रोते आपल्यासोबत आहेत. आताच आपण उस्मान शेख यांच्याशी गप्पा मारलेल्या आहेत. त्यांनी देखील अतिशय छान गप्पा आपल्यासोबत मारल्यात. आता ऐकूयात त्यांचंच आवडतं हे गाणं, तुमको ना भूल पाएंगे या चित्रपटातलं ईद मुबारक हे गाणं. या गाण्यानंतर आपण पुन्हा अशाच गप्पा मारणार आहोत, त्यामुळे कुठेही जाऊ नका. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: प्रेम, त्याग आणि संस्काराचं उत्तम उदाहरण म्हणजे श्यामची आई हे पुस्तक. या पुस्तकातून साने गुरुजींनी आईच्या प्रेमाची आणि संस्कारांची ताकद अत्यंत प्रभावीपणे मांडली आहे. आता श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन तुम्ही रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता.
1: सोमवार ते शुक्रवार रात्री 8 वाजता वाचक स्वर आहेत माणुसकीचे दूत शिवाजी नाईकवाडी यांचे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूया दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोडं तुमच्या थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: वेलकम बॅक श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा संध्याकाळचे 4:44 झालेत आणि सांजरंग मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि आजचा हा सांजरंग शो जो आहे ना, तो थोडासा खास आहे बरं का, कारण आज आपण बोलणार आहोत नारी समानतेबद्दल. समानता म्हणजे फक्त महिलांना पुरुषांच्या बरोबरीनं उभं करणं नाहीये बरं का, तर तिला तिच्या आयुष्याचे निर्णय स्वतः घेण्याचा अधिकार देणं, तिच्या स्वप्नांना तितकंच महत्व देणं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिला कमजोर समजणं बंद करणं. आजची स्त्री ही घर सांभाळते, नोकरी करते, व्यवसाय करते, शिक्षण घेते, आकाशात झेप घेते, पण तरीही काही प्रश्न आजही तसेच आहेत. आजही एखाद्या मुलीनं रात्री उशिरा घरी येताना लोक काय म्हणतील याचा विचार जो आहे तो करावाच लागतो. आजही मुलींच्या कपड्यांवर प्रश्न विचारले जातात, तिच्या मैत्रीवर, तिच्या करिअरवर देखील प्रश्न विचारले जातात. आजही मुलाला सांगितलं जातं तू मोठा होऊन काहीतरी कर आणि मुलीला सांगितलं जातं तुझं घर आहे जपून राहा. पण प्रश्न असा आहे, मुलीचं स्वतःचं आयुष्य असून नये का? नारी समानतेची सुरुवात मोठ्या भाषणांमधून नाही, ती आपल्या घरातून होते हे लक्षात ठेवा. मुलाला घरकाम शिकवताना मुलीलाही तिची स्वप्न पूर्ण करण्याची मोकळी द्यायला हवी. मुलाला स्वतःचे निर्णय घेऊ देताना मुलीलाही तिच्या निर्णयांवर विश्वास ठेवायला शिकवायला हवा. कारण समानता म्हणजे पुरुषांविरुद्ध उभं राहणं नाही, तर स्त्री आणि पुरुष दोघांनाही समान संधी देणं आहे. आणि एक गोष्ट प्रत्येक मुलीनं लक्षात ठेवायला हवी, तुम्ही कोणाची मुलगी आहात, कोणाची बायको आहात किंवा कोणाची आई आहात, यापेक्षा आधी तुम्ही स्वतःची एक स्वतंत्र ओळख आहात. म्हणून आजच्या नारी समानता दिनानिमित्त एक छोटासा विचार करूया. आपल्या घरातल्या, आपल्या ऑफिसमधल्या, आपल्या आजूबाजूच्या प्रत्येक स्त्रीला आपण खरंच समानतेची जागा देतोय का? कारण समाज बदलण्यासाठी नेहमी मोठी क्रांती करावी लागत नाही. कधी कधी फक्त एका मुलीला तिच्या स्वप्नांसाठी जा तू हे करू शकतेस एवढं म्हणणंही पुरेसं असतं. मी आहे तुमची आरजे कोमल आणि सांज रंग मधून आज एवढंच म्हणेन, स्त्रीला समानता देऊ नका, तिला तिचा समान हक्क द्या, कारण ती सक्षम आहे, तिला फक्त संधीची गरज आहे. चला या सुंदर विचारानंतर ऐकूया छान छान अशी सुंदर गाणी आणि तोपर्यंत तुम्हीही विचार करा, तुमच्या आयुष्यातल्या एखाद्या स्त्रीला आज तुम्ही कोणतं स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहन देणार आहात हे देखील नक्की कळवा. 90-11-23-90 या संपर्क क्रमांकावर ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी. गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी. मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी या स्वर संजीवनीचा नक्की उपयोग होईल. ऐकायला विसरू नका स्वर संजीवनी, सोमवारी रात्री 9 आणि पुन्हा प्रसारण गुरुवारी रात्री 10 फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

बीवी नंबर वन या चित्रपटातलं छानसं गाणं आपण ऐकलेलं आहे, चुनरी चुनरी हे गाणं. आणि हे गाणं ऐकलं की उत्साह येतोच आणि नाचावंसं वाटतं. मलाही तसंच वाटतं. संध्याकाळचे 4:55 झालेत आणि सांज रंगमध्ये मी आर्ज कोमल आहे तुमच्या सोबत. आणि म्हणजे आज आहे नारी समानता दिन. आजची स्त्री शिक्षण, नोकरी, व्यवसाय अशा प्रत्येक क्षेत्रात स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करते. पण दुसरीकडं आजही अनेक महिलांना हिंसा, छळ, भेदभाव, आर्थिक अडचणी आणि असुरक्षिततेला सामोरं जावं लागतंय. खरंच ही खूप ही बाब जेव्हा ऐकते ना मी तेव्हा खूप खंत वाटतो. आणि म्हणूनच नारी समानता म्हणजे फक्त महिलांना पुरुषांच्या बरोबरीनं उभं करणं नाहीये, तर तिला समान संधी, सुरक्षितता आणि स्वतःचे निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य देणं हे आहे. आणि याच दिशेनं आपल्या अहिल्यानगरमधील स्नेहालय सारख्या संस्था महत्वाचं काम करतात. संकटात सापडलेल्या आणि वंचित महिलांना आधार, सुरक्षितता, शिक्षण, आरोग्य आणि स्वावलंबी किंवा स्वावलंबनाची संधी देण्याचं काम देखील स्नेहालय संस्था करते. कारण एखाद्या महिलेला फक्त मदतीचा हात देणं पुरेसं नाहीये, तर तिला पुन्हा स्वतःच्या पायावर उभं करणं, तिचा आत्मविश्वास जागवणं आणि स्वतःची ओळख निर्माण करण्याची संधी देणं हीच खरी समानता आहे. आजच्या या विशेष दिनी एवढंच म्हणेन की स्त्रीला दयेची नाही, समान संधीची गरज आहे आणि तिच्या स्वप्नांवर विश्वास ठेवणाऱ्या समाजाची गरज आहे. चला ही समानता फक्त एका दिवसापुरती न ठेवता आपल्या रोजच्या आयुष्याचा भाग बनवूया. आपली आई, आपली बहीण, आपली मैत्रीण, आपल्यासोबत काम करणारी आपली कलीग हिला समान विचार करण्याचा, समानतेचा अधिकार देऊयात. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकताय सांजरंग हा कार्यक्रम आरजे कोमल सोबत।
2: हॅलो, गुड इव्हिनिंग, शुभ संध्याकाळ, वेलकम बॅक मंडळी। तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। सांजरंग मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत। संध्याकाळचे 5 वाजलेत, मस्त अशा गप्पा आपण मारतो आहोत। आणि मंडळी, सध्या जर म्हणजे आपण सगळेच ना इंस्टाग्राम खूप जास्त प्रमाणात वापरतो, बरं का? साहजिक आहे, मला माहिती आहे, लपवण्याची गोष्ट नाही आहे, वापरतोच आपण। जे नाही वापरलं पाहिजे पण होतं आपल्याकडून वापरणं, जसं माझ्याकडून होतं तसं तुमच्याकडूनही होतं। पण आता सध्या ना इंस्टाग्रामवर एकच गोष्ट चालू आहे, बरं का? म्हणजे ए आयचे जे व्हिडिओज आहेत ना, ते आता सध्या खूप व्हायरल आहेत। वेगवेगळ्या प्रकारचे ए आयचे व्हिडिओ आपण पाहतो, आर्टिफिशियल इंटेलिजंट आपण ज्याला म्हणतो। पण आत्ता सध्या ना महाग झाली आहे ती म्हणजे साखर। आणि आता साखरेचा भाव ए आयमध्ये दाखवला जातोय, तो कसा की साखर पुढे जातीये जी खूप श्रीमंत आहे, मागे आलं असेल, किंवा मग चहा पावडर असेल आणि गूळ असेल तो तिच्या मागे मागे पळतो की नको जाऊ तू सोडून, पण ती जाते कारण ती महागली आहे, तिच्याकडे पैसा आला आहे आणि हे सगळे आता गरीब राहिलेत, अशा मीम्स येत आहेत। पण आता ना सध्या खरं म्हणजे विचार सर्वसामान्यांना हा विचार खातो आहे की पुढे होणार कसं, जर अशीच महागाई होत आली। आणि आता खरं म्हणजे सणासुदीचा हंगाम चालू आहे आणि त्यातच सणसुद सुरू होण्यापूर्वीच साखरेनं सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी कात्री लावली असं म्हणता येईल आपल्याला। खरं म्हणजे ए आयचं जे व्हिडिओज असतील ते काही प्रमाणात खरंच आहेत की सध्या तशीच परिस्थिती आहे की सर्वसामान्यांना साखर घेता येत नाहीये। पण तुम्हाला माहितीये का, गेल्या काही दिवसात ना साखरेच्या वाढ किंवा साखरेच्या भावात वाढ झाली असून या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आता डीमार्ट जे आहे, तसंच बिग बास्केट आहे, ब्लिंकिट आहे आणि स्विगी जे आहेत, स्विगी इन्स्टामार्ट आपण ज्याला म्हणतो, तर यांसारख्या रिटेल आणि क्विक कॉमर्स कंपन्यांनी साखरेच्या विक्रीवर मर्यादा घालण्यास सुरुवात केली। हो, हे खरंय, 5 किलोपेक्षा जास्त साखर मिळणार नाहीये असं त्यांनी सांगितलेलं आहे। जर तुम्ही डीमार्ट, बिग बास्केट, ब्लिंकिट, स्विगी, इन्स्टामार्टवर जात असाल, खरेदी करत असाल, तर तुम्हाला तो अनुभव आला असेल, ते 5 किलोपेक्षा जास्त साखर देत नाहीयेत। तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कळवा। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

श्रोतेहो नमस्कार, मी आनंद देशमुख. आज मला अतिशय आनंद झालेला आहे, तो म्हणजे मी अहिल्यानगर इथल्या स्नेहालयच्या रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये बसून आपल्याशी बोलतो आहे. आणि ही माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाची अशी संधी आहे, ती अशा करता की ज्याचं आयुष्य आकाशवाणीमध्ये जवळजवळ 27 वर्ष गेलं आणि पुढे आणखी 20-22 वर्ष सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यावाणी या रेडिओचा संचालक म्हणून मी काम केलं आणि त्यामुळे या माध्यमाविषयीचं माझं प्रेम हे अत्यंत, मी ज्याला म्हणेन की माझ्या हृदयाचा एक अत्यंत कप्पा आहे असं मी म्हणेन. आणि त्यामुळे या स्टुडिओमध्ये मी आता बसलेलो आहे, त्यावेळेला मला अतिशय आनंद झालेला आहे. स्टुडिओ, तो स्टुडिओतला लाईट, ती घड्याळं, समोर असलेला मायक्रोफोन, समोर कोणीतरी माझा रेकॉर्डिंग करत आहे, हे जे दृश्य आहे ना, हे खरोखर अंगावर शहारे आणणार आहे. आणि तुम्हाला एक सांगू श्रोते हो, रेडिओ हे माध्यम असं आहे की जे केवळ आवाजाच्याच माध्यमातून आपल्यापर्यंत पोचतं. म्हणजे कुठलीही गोष्ट, कुठलीही भावना ही केवळ आवाजाच्या माध्यमातून, म्हणजे शब्दाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचवायची असते. आणि त्यामुळे आम्हा रेडिओच्या कलाकारांच्यावर ही फार मोठी जबाबदारी आहे आणि ती अवघड आहे की केवळ आवाजाच्या माध्यमातून आपल्या अंतःकरणापर्यंत पोहोचणं ही खरोखर एक कला आहे असं मी म्हणेन. आणि या प्रांतामध्ये आम्ही अनेक वर्ष काम करतो आहोत आणि त्यामुळे तुम्ही ज्यावेळेला एखादा कार्यक्रम रेडिओ नगरवरनं ऐकता, त्यावेळेला त्या कार्यक्रमाच्या मागे प्रचंड असे कष्ट असतात, अभ्यास असतो, एक प्रकारचं संशोधन असतं. आणि त्यामुळे तो ऐकत असताना ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की अरे, केवळ आवाजाच्या माध्यमातून ही मंडळी आपल्यापर्यंत पोचत आहेत. आणि त्यामुळे तो आवाज आपण ज्याला म्हणतो की नाही, कानात प्राण आणून आम्ही ऐकत होतो, तशाच पद्धतीने तुम्ही ऐका रेडिओचे कार्यक्रम. आणि शेवटी मी तुम्हाला जाताना एवढंच सांगेन की या माध्यमावर प्रेम करा आणि ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM.

संध्याकाळचे 4:14 झालेत आणि सांज रंगमध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, तुम्हाला माहितीये का आपल्या ना स्त्री शिक्षणाच्या अग्रदूत आणि विदुषी आणि समाज सुधारक पंडिता रमाबाई यांनी ना अनुवादित केलेल्या बायबलची म्हणजे 1924 प्रकाशित झालेली दुर्मिळ प्रत आपल्या अहिल्यानगर येथील ऐतिहासिक वस्तू संग्रहालय आणि संशोधन केंद्रात कायमस्वरूपी जतनासाठी जमा करण्यात आली आहे. सावेडी येथील रवींद्र प्रेमचंद ठोंबरे यांनी ही प्रत स्वखुशीनं संग्रहालयास कायमस्वरूपी देणगी म्हणून सुपूर्द केलेली आहे. तर मंडळी, अशा प्रकारे पंडिता रमाबाई यांनी अनुवादित केलेल्या या बायबलची दुर्मिळ प्रत आता आपल्या ऐतिहासिक वस्तू संग्रहालयामध्ये जमा करण्यात आलेली आहे. आणि जर तुम्हाला इच्छा असेल, म्हणजे आपलं जे अहिल्यानगरचं ऐतिहासिक वस्तू संग्रहालय आहे ना, तिथे खूप काही वस्तू आहेत, दुर्मिळ वस्तू आहेत, ज्यामध्ये ना वेगवेगळ्या प्रकारचे गणपती बाप्पा देखील आहेत बरं का, तर ते देखील तुम्ही पाहू शकताय. आणि आपण कधी विचारही केला नव्हता तसे गणपती बाप्पांच्या मूर्त्या तिथे आहेत ज्या दुर्मिळ झालेल्या आहेत. अनेक गोष्टी या आपल्या येथील ऐतिहासिक वस्तू संग्रहालयात तुम्हाला बघायला मिळतील. कधी इच्छा झाली किंवा मग कधी सुट्टीचा वेळ असेल, मग काहीतरी आपल्याला बाहेर फिरायचं असतं, काहीतरी वेगळं करायचं असतं, त्या दिवशी तुम्ही नक्की थोडा वेळ घाला काढा आणि आपल्या ऐतिहासिक वस्तू संग्रहालयाला भेट द्या. तुम्हाला खरंच खूप नवीन नवीन गोष्टी तिथे शिकायला मिळतील, बघायला मिळतील, ज्या खूप इंटरेस्टिंग असणार आहेत. आणि तुम्हाला असं वाटेल बापरे त्यावेळी हे सगळं होतं, सो नक्की ट्राय करा जायला. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, माझं नाव आशिष देशपांडे आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

वेलकम बॅक मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. संध्याकाळचे 5:29 झालेत. मित्रांनो, आज ना तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगते बरं का. गोष्ट म्हणजे फक्त कल्पना नसते तर काही गोष्टी खऱ्या घडलेल्या असतात अशी ही गोष्ट आहे आणि सुंदर आहे. एक छोटंसं घर होतं आणि त्या घरात एक कुत्रा राहायचा. घरातला माणूस रोज सकाळी कामावर जायचा. तो दारातून बाहेर पडला की तो कुत्रा बराच वेळ त्याच दाराकडे पाहत बसायचा आणि संध्याकाळ झाली की त्याची नजर पुन्हा त्याच वाटेकडे लागायची. एक दिवस ना त्याचा मालक खूप उशिरा घरी आला. चेहऱ्यावर थकवा होता, मनात काहीतरी दुःख होतं. नेहमीसारखं त्यानं कुणाशी काही बोलला नाही, फक्त शांतपणे खाली बसला. तो कुत्रा काहीही न बोलता त्याच्याजवळ आला, त्याच्या पायावर डोकं ठेवलं आणि तिथेच शांत बसून राहिला. त्या माणसानं त्याच्या डोक्यावरून हात फिरवला आणि कदाचित त्या दिवशी पहिल्यांदाच त्याच्या डोळ्यातलं दुःख बाहेर आलं. कुत्र्याला शब्द नसतील किंवा शब्द कळत नसतील, पण भावना नक्की कळतात. आपण त्यांना जेवण देतो, घर देतो, त्यांची काळजी घेतो, पण त्या बदल्यात ते आपल्याला काय देतात? न बोलता साथ, कोणतीही अपेक्षा न ठेवता प्रेम, आणि आपण कितीही दूर गेलो तरी वाट पाहणं. आज राष्ट्रीय कुत्रा दिन आहे. हो, खरं म्हणजे आपल्या प्रत्येकालाच पाळीव प्राणी म्हटलं की कुत्रा आवडतो. मलाही प्रचंड आवडतं. माझ्याकडेही मॉली नावाचा कुत्रा होता आणि आता ती नाही आहे, तर हिंमत नाही होत दुसऱ्या कुत्र्यानं आणण्याची, कारण तिचे ते डोळे, तिचं ते आपलेपण, तिचं ती काळजी सगळी आठवते. आणि आज खरं म्हणजे खूप महत्त्वाचा दिवस आहे, राष्ट्रीय कुत्रा दिन. सगळ्या कुत्र्यांना किंवा जे आपल्यासोबत आपली साथ देतात अशांना आणि कुत्राप्रेमी जे आहेत त्यांना सगळ्यांना राष्ट्रीय कुत्रा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि शेवटी एवढंच म्हणावं असं वाटतंय, माणूस आणि कुत्र्याचं नातं हे फक्त मालक आणि पाळीव प्राण्याचं नसतं, ते दोन जीवांमधलं एक सुंदर निस्वार्थ नातं असतं. कदाचित म्हणूनच घरातला कुत्रा हरवला की घर रिकामा वाटतं आणि तो शेपूट हलवत पुन्हा दारात उभा राहिला की घराला पुन्हा घरपण येतं. अतिशय खरं आहे हे. तर तुमच्या देखील कुत्र्याबद्दलच्या काही आठवणी आहेत का? नक्की कळवा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. हमको तुमसे प्यार है.

माझे नाव गुगळे सम्यक नितीन. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा, जणू अंश सोन्याचा, पाणी वाचवा पाण्याचा पुनर्वापर करा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते हो, तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचं. सांजरंगमध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि आज आहे राष्ट्रीय कुत्रा दिन. कुत्रा दिन आणि त्याचबद्दल आपण गप्पा मारतो आहोत. आणि मंडळी, कुत्रा जे असतात ना, ते जेव्हा घरी येतात, पेट्स असू द्यात किंवा मग बाहेर रस्त्यावरचे कुत्रे जे असतात ना, ते पण बघा. जर त्यांना रोज रोज सवय झाली, आपण त्यांना खायला घातलं की ते बरोबर मागे मागे येतात, आपल्याला ओळखायला लागतात, आपण दिसलो की शेपटी हलवतात, आपल्याशी लाड म्हणजे आपल्यासोबत लाड करायला लागतात, असे अनुभव अनेक असतात. आणि असाच एक अनुभव ना आपल्या श्रोत्यांनी पाठवलेला आहे, तो आता मी तुम्हाला सांगते काय अनुभव आहे. तर त्यांनी मेसेज टाकलाय, त्या मेसेजमध्ये ते लिहितात की ताई, माझ्या कुत्र्याचं नाव होतं मोती. मी त्याला लहान असताना घरी आणलं होतं आणि माझ्यासाठी तो फक्त कुत्रा नव्हता, तो माझा मित्र होता, माझं कुटुंब होता. मी रोज कामावरून घरी आलो की माझ्या गाडीचा आवाज ऐकून मोती गेटजवळ येऊन उभा राहायचा. मी कितीही थकलेलो असलो तरी त्याला पाहिलं की माझ्या चेहऱ्यावर हसू यायचं. एकदा माझी नोकरी केली होती, मी खूप तणावात होतो आणि कोणाशी बोलावंसं वाटत नव्हतं. त्या रात्री मी एकटाच बसलो होतो. मोती जो आहे तो शांतपणे माझ्याजवळ आला आणि माझ्या पायावर डोकं ठेवून बसला. त्याला माझी भाषा कळत नव्हती, पण माझं दुःख कळत होतं. आज मोती माझ्यासोबत नाहीये, पण आजही मी घरी आलो की क्षणभर वाटतं आत्ता मोती धावत येईल आणि शेपूट हलवत माझं स्वागत करेल. ताई, माणसं म्हणतात कुत्रा हा पाळीव प्राणी आहे, पण माझ्यासाठी मोतीनं मला एक गोष्ट शिकवली आहे. काही नाती रक्ताची नसतात, तरी ती आयुष्यभर आपल्या मनात जिवंत राहतात. मित्रांनो, किती साधी आठवण आहे ना, पण मनाला स्पर्श करून जाते. कदाचित म्हणूनच कुत्रा आपल्या आयुष्यात आला की तो फक्त घरचा सदस्य होत नाही, तो आपल्या आठवणींचा एक सुंदर भाग बनून जातो. खरंच मोतीची ही आठवण खूप छान आहे आणि नेहमी लक्षात राहील. प्रत्येकाची अशी आपल्या पेट्स बरोबरची बाहेरचे जे कुत्रे असतात त्यांच्याबद्दलच्या सोबतची आठवण असते. तर आज त्या आठवणी आठवूयात, त्यांचं प्रेम आठवूयात. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

संध्याकाळचे 5:52 झालेत आणि सांज रंगमध्ये तुमची सगळ्यांचीच आवडती मैत्रीण लाडकी मैत्रीण आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. मस्त अशा गप्पा आपण मारतो आहोत. अजब प्रेम की गजब कहाणी या चित्रपटातलं तू जाने ना हे छानसं गाणं आपण ऐकलेलं आहे आणि मला बऱ्याचदा असं वाटतं की हे गाणं म्हणावं तू जाने ना. जेव्हा जेव्हा मला ऑफिसमधनं खूप काम दिलं असतं ना तेव्हा असं वाटतं बॉसला म्हणावं तू जाने ना, किंवा भाऊ कधी कधी त्रास देतो माझा ऐकत नाही तेव्हा पण असं म्हणावं वाटतं. सो अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या आपल्याला सॉंग सोबत रिलेट होतात आणि ही गाणी आठवली किंवा ऐकली की असं वाटतं यार हे खरं आहे मला हे गाणं म्हणायला पाहिजे असं होत असतं. आणि म्हणजे आज आपण खूप साऱ्या गप्पा मारल्यात बरं का. आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याचं आणि तुम्हाला माहिती आहे का सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती ओवाळी ते भाऊराया. आता लवकरच रक्षाबंधन येत आहे म्हणले म्हणजे भाऊ बहिणीचं जे नातं आहे त्याच्यासाठी हा खूप महत्वाचा सण आहे आणि या गीतातून ना व्यक्त होणाऱ्या बहीण भावाच्या नात्यातील प्रेमाची अनोखी अनुभूती पद्मश्री राहीबाई सोमा पोपेरे यांनी यंदाच्या रक्षाबंधनानिमित्त करून दिली आहे बरं का. देशाच्या सीमेचं रक्षण करणाऱ्या सैनिकांप्रती प्रेम आणि आदर व्यक्त करण्यासाठीही राहीबाईंनी बीज राख्या तयार केल्या आहेत. एक धागा राष्ट्र बांधणीचा या भावनेतून या राख्या देशाच्या सीमेवर तैनात असलेल्या जवानांना भेट म्हणून पाठविण्यात आल्या आहेत. गावरान बियाणांच्या माध्यमातून निसर्ग संवर्धन आणि देशसेवेचा संदेश देण्याचा हा उपक्रम खरंच कौतुकास्पद ठरत आहे. आणि मंडळी मला तर खरं म्हणजे जवान जे आहेत ना ते खरं म्हणजे सगळ्यांचेच भाऊ आहेत असं मला वाटतं कारण ते तिथे रक्षा करत असतात. पण त्यांच्या बहिणींना किती वाईट वाटत असेल ना आपले भाऊ आपल्याजवळ असतात. आणि मी माझंच सांगते माझा भाऊ आज म्हणाला की मी आज बाहेर जाणार. मी म्हटलं नाही 2-3 दिवस तू कुठेही जायचं नाही रक्षाबंधन झाल्यावर तू जा कारण मला त्या दिवशी मी तुला खूप जास्त मिस करेल. सो त्यांचं काय हा प्रश्न पडलाय. खरंच मी तर म्हणेल त्या खूप नशीबवान बहिणी आहेत की त्यांचे भाऊ जे आहेत ते देशातील सगळ्याच बहिणींचं रक्षण करत आहेत आणि त्या जवानांना सगळ्यात आधी माझ्याकडून रेडिओ नगरच्या टीमकडून आणि त्या जवानांच्या बहिणींना देखील या दोघांनाही रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा. आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. उद्या भेटूयात संध्याकाळी 4 सांजरंग शो मध्ये. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: श्रोते हो, जीवनात आलेलं अपयश, नैराश्य, वैफल्य यातून यशस्वीपणे बाहेर पडण्यासाठी आध्यात्मिक विचार ऐकणं अत्यंत गरजेचं आहे. हे विचार आपल्याला जीवनात येणाऱ्या अडी अडचणी, संकट आणि समस्या यांचा सामना करण्यासाठी तत्पर ठेवतात. तेव्हा ऐकूया परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज यांचं प्रवचन.

श्रोते मित्र हो, परमपूज्य श्री प्रवीण ऋषीजी महाराज यांचं अहिल्यानगर इथं चातुर्मासानिमित्त समर्पण चातुर्मास प्रवचन मालिकेतल्या प्रवचनाचा संपादित अंश आत्ताच आपण ऐकलात.

मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉ गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

नमस्कार, मी कुंदा देशमुख. आज रेडिओ नगरमध्ये आल्यामुळे मला खूप म्हणजे खूप आनंद वाटतोय. त्याचं कारण म्हणजे मला माहेरी आल्यासारखं वाटतंय. माझं सर्व बालपण, 10वी 11वीपर्यंतचं शिक्षण हे नगरला झालेलं आहे, अये सोसायटीत. त्यामुळे मला हे सगळं खूप आपुलकीचं, आपलं असं वाटतंय. त्यामुळे खूप छान वाटतंय आणि ही संधी मला दिल्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे खूप आभारी आहे. तर खरोखर रेडिओ नगर 90.4 FM हे सतत ऐकत रहा ही मी तुम्हाला विनंती करते. धन्यवाद.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज सुनता
1: तुम्ही ऐकत आहात नगर डायरी फक्त रेडियो नगर 90.4 FM वर.
2: नमस्कार श्रोते हो, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा हक्काचा आवाज. आणि मी आरजे अनु तुमच्या सोबत आहे नगर डायरी या कार्यक्रमामध्ये. श्रोते हो, खूप मनापासून स्वागत. आज आपल्यासोबत नगर डायरी या कार्यक्रमामध्ये आपल्या अहिल्यानगरचे छायाचित्रकार ओंकार रवींद्र बेद्रे आहेत. आणि नुकत्याच काही दिवसांपूर्वी त्यांच्या छायाचित्राला आंतरराष्ट्रीय स्तरावर पारितोषिक मिळालं आहे. 37 देशांमध्ये 12,000 फोटोंमधून त्यांची निवड झाली आहे. आणि जो आपल्या जिल्ह्यासाठी आपल्या नगरसाठी खरंच खूप अभिमानाचा क्षण आहे. आणि आज आपल्यासोबत ते नगर डायरी या कार्यक्रमामध्ये आहेत. तर सर, सगळ्यात आधी तुमचं या रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये आणि या शोमध्ये खूप मनापासून स्वागत.
3: धन्यवाद.
2: सर, तुम्ही मूळचे नगरचे आहात का?
3: हो हो, नगरचेच.
2: तुमचं बालपण नगरमध्ये कसं गेलं?
3: खूप छान गेलं. नगर म्हणजे एकदमच आपलंच शहर आहे. अगदी म्हणजे मी तर प्रॉपर गावात राहिलेलो आहे. कापड बाजारात माझं घर आहे, म्हणजे जुनं. आता आम्ही शिफ्ट झालो बाहेर. मग खूप चांगल्या आठवणी आहेत नगरच्या, जुन्या नगरच्या. आता नवीन नगरच्या बघतोय आपण, बदलतं आहे नगर. पण खूप चांगलं गेलं नगरमध्ये बालपण.
2: नक्कीच, आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये जडणघडणीमध्ये शाळेचा वाटा पण खूप मोठा असतो. तुमचं शालेय शिक्षण कुठे झालं?
3: माझं सेक्रेड हार्ट कॉन्व्हेंट हायस्कूलमध्ये झालं शिक्षण.
2: नक्कीच, शाळेचे दिवस, शाळेचे शिक्षक आजही आठवतात का?
3: हो हो, सगळे आठवतात. शाळेचे दिवसही खूप आठवतात. मित्रांमुळे ऍक्च्युली सगळे दिवस आठवतात आम्हाला शाळेचे, नाहीतर त्यांच्याशिवाय शक्य नव्हतं एन्जॉय पण करणं स्कूल.
2: नक्कीच. दहावी नंतर पुढे काय करायचं हा प्रश्न प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये समोर येतो. तर दहावी नंतर तुम्ही पुढे कसं करिअर केलं?
3: ऍक्च्युली वडिलांनीच सांगितलं होतं. माझं तसं काही फिक्स नव्हतं काय करायचं. एक दिवस वडील आले, म्हणले की कॉमर्स करायचं म्हणून आता, आणि सरळ क्लासला नेऊन सोडलं मला एका कॉमर्सच्या. आणि तिथून पुढं मग तसंच झालं, मग कॉमर्स बी कॉम आणि मग MBA माझं कम्प्लीट झालं. मग
2: नक्कीच, फोटोग्राफीकडे तुम्ही कधी वळालात?
3: फोटोग्राफीची आवड मला लहानपणापासून होती. म्हणजे अगदी मी 9-10 वर्षापासून मला कॅमेरा आणि त्याची खूप आवड होती. आणि त्याच्यात निसर्गाची आवड, वाईल्ड लाईफची आवड, ते पण लहानपणापासून नॅट जिओ डिस्कवरी बघून बघून ती पण निर्माण झाली हळूहळू. म्हणून मग हट्ट करून पप्पांकडून, मग पप्पांनी छोटा जो कॅमेरा घेऊन दिला, सोनीचा सायबर शॉट जो यायचा आधी. त्यानंतर मग अजून पुढं जाऊन मग त्यांनी मला DSLR घेऊन दिला. आणि मग तिथून मग अजून वाढ मिळाली त्या फोटोग्राफीला.
2: नक्कीच. तुम्ही तुमचा पहिला काढलेला फोटो किंवा कुठल्याही कॅमेरातून पहिला काढलेला फोटो आजही लक्षात आहे का?
3: हो हो, नक्की. कारण जेव्हा मला ते घेऊन दिलता सायबर शॉट, आम्ही माझे नातेवाईकांसोबत आम्ही पहिलेच कात्रज झू मध्ये गेलतो. आणि तिथं मी सगळ्यांचे फोटो काढले होते प्राण्यांचे. मग ते फोटोज मला सगळे आठवतात. पहिला फोटो माझा हरणाचाच होता. आणि तो फोटो मी नाही विसरणार कधी. त्या पुढचे सगळे फोटो आठवतात. जनरली एका फोटोग्राफरला त्यांनी काढलेले सगळे फोटो लक्षातच राहतात.
2: नक्कीच. वाईल्ड लाईफ फोटोग्राफी कडेच वळायचं हे ठरवलं होतं का?
3: हो, आधीपासूनच तेच ठरवलं होतं. कारण पहिले फोटोग्राफीच्या आधी वाईल्ड लाईफ आणि नेचर निसर्गाशी आवड होती. फोटोग्राफ आपला कॅमेरा आला, मग अजून आवड निर्माण झाली की आपण यार फोटो काढायला पाहिजे या गोष्टींची. मग तिथून पुढं तसं आवड निर्माण झाली त्याची.
2: वाईल्ड लाईफ फोटोग्राफी तुम्ही करत होतात आणि काही फोटो सुद्धा तुम्ही क्लिक करत होतात. तर मग यामध्ये करिअर करायचं तुम्ही ठरवलं होतं की तुमचं दुसरं सुद्धा करिअर सुरू होतं?
3: नाही, वाईल्ड लाईफ फोटोग्राफी आधीपासूनच मी एक छंद म्हणूनच बघितलं. ॲज अ पॅशनच मी त्याला ठेवलं. आणि सोबत आपण बाकी करू, पैसे कमवायसाठी दुसरं ठेवू, आणि हे एक स्ट्रेस रिलीव्हर म्हणून आपण एक छंद ठेवू असं आधीच ठरवलं होतं.
2: नक्कीच. कुठल्या व्यक्तीचे किंवा काही घटनांचे किंवा काही नेचरचे फोटोज जे आहेत ते काढलेले आहेत?
3: मी थोडेफार स्ट्रीट फोटोग्राफी केलेली आहे, त्या व्यतिरिक्त काहीच नाही. सगळंच वाईल्ड लाईफ. म्हणजे स्ट्रीट फोटोग्राफी पण हार्डली काहीच नाही, म्हणजे थोडीफारच केली होती. पण वाईल्ड लाईफच केली मी.
2: यासाठी तुम्ही प्रॉपर शिक्षण जे आहे ते घेतलं होतं?
3: नाही नाही, काहीच नाही काहीच नाही. लिटरली म्हणजे युट्यूबवरूनच सगळं शिकलो आम्ही, व्हिडिओज बघून आणि कॅमेरा स्वतः वापरून. रोज रोज नवीन नवीन एक्सपेरिमेंट करून त्या फोटोसोबत सेटिंगसोबत तसं शिकलो. मग
2: नुकताच तुम्हाला डीजे मेमोरियल इंटरनॅशनल फोटो कॉन्टेस्टमध्ये दुसरा क्रमांकाचा पुरस्कार मिळालेला आहे.
3: बरोबर.
2: आणि या स्पर्धेसाठी तुम्ही कसे उतरलात किंवा ही स्पर्धा आहे हे कसं कळालं?
3: ह्या स्पर्धेत मी गेल्या 5-6 वर्षापासून फोटोज टाकतोय. ही स्पर्धा मला सोशल मीडिया थ्रूच कळाली, कारण मी पाहत होतो का खूप मोठे मोठे फोटोग्राफर्स पण भाग घेत होते याच्यात, आणि नगरमध्ये पण जे आमच्यासोबत असतात फोटो काढायला, हितेश भैया झाले, युवराज म्हणून एक व्यक्ती ते झाले, त्यांना पण एक सर्टिफिकेट ऑफ मेरिट मिळालेलं होतं लॉकडाऊनच्या आधी ह्या स्पर्धेत. तर मी खूप आधीपासून टाकत होतो फोटो, मला कधीच नाही मिळालं होतं काहीच. आणि ह्यावेळेस मग हितेश भैयानीच ॲक्च्युली त्यांनी मला थोडं पुश केलं की टाक तू, नाही का, कारण मी सोडून दिलं तर कारण नाही मिळणार आपल्याला हे. मग मी टाकलं ते फोटो आणि मिळालं त्याला सेकंड प्राईज.
2: नक्कीच. 37 देशांमधून 12,000 फोटोग्राफ जे आहेत ते निवडलेले होते आणि त्यामध्ये तुमचा सुद्धा फोटो होता. तो फोटो कुठला होता?
3: माझा फोटो एक त्याला एक टर्म आहे सिल्युएट म्हणतात. सिल्युएट म्हणजे सन मध्ये, अगेन्स्ट द सन मध्ये काढलेले फोटोज असतात. त्यात प्राणी असू, व्यक्ती असू, काही किंवा काही वस्तू पण असू, मागं बॅकलाइट आली की त्याला सिल्युएट म्हणतात. तर मला खूप आवडतं सिल्युएट्स काढायला आणि हा फोटो पण एक सिल्युएटच आहे. ह्याच्यात एक लांडग्याची एक पेअर आहे, अल्फा मेल आणि फिमेल आपण त्यांना म्हणतो. तर ते दोघं एका आपल्या इथं माळरानावर चालताना ते आणि मागं सन सेट होतोय असा तो फोटो आहे त्याचा, ज्याला प्राईज मिळाला.
2: नक्कीच. हा फोटो काढत असताना त्या क्षणी तुम्हाला काय जाणवलं?
3: त्या क्षणी फक्त एकच म्हणजे खूप प्रयत्न होता की तो फोटो काही करून आउट ऑफ फोकस नाही जावा म्हणून, कारण हे क्षण आम्हालाही म्हणजे माहीत होतं की परत कधीच नाही मिळणार आहे किंवा खूप कमी शक्यता आहे परत असं मिळायची. म्हणून तेव्हा खूप एकदम विचार करून फोटो काढत होतो आम्ही. ते फक्त एक वाटत होतं आणि खूप असं भारी वाटत होतं जेव्हा फोटो पण काढला, नंतर पाहिला फोटो, खूप आनंद झाला कारण असा फोटो खूप अवघड आहे मिळणं आणि तो मिळाला म्हणून.
2: वाईल्ड लाईफ फोटोग्राफी करता किंवा अनेक प्राण्यांचे, पक्ष्यांचे आणि काही निसर्गाचे फोटोज तुम्ही क्लिक करता, तर वाईल्ड लाईफ फोटोग्राफीमध्ये काय काळजी फोटोग्राफरला घ्यावी लागते?
3: वाईल्ड लाईफ फोटोग्राफीमध्ये सगळ्यात महत्त्वाची काळजी म्हणजे आपण इंटरफिअर नाही करायला पाहिजे त्यांच्या आयुष्यात. काहीही त्यांना त्या वाईल्ड लाईफला, त्या नेचरला न झटता आपण फोटोग्राफी करायला पाहिजे. आपापलं डिस्टन्स ठेवून त्यांना त्यांचं स्पेस देऊन, त्या प्राणीला, त्या पक्षीला, त्यांनी ते ठेवून आपण फोटो काढायला पाहिजे. ही सगळ्यात महत्त्वाची काळजी असते त्या बाबतीत.
2: नक्कीच. फोटो काढत असताना किंवा एखादा क्षण कॅमेरामध्ये टिपत असताना काय काय पाहिलं जातं किंवा फोटोग्राफरच्या नजरेमध्ये काय असतं?
3: तसं आता खूप सारे रूल्स असतात, हे असतात फोटोग्राफीचे की फ्रेम कसं करायला पाहिजे, तुम्ही सब्जेक्टला कुठं प्लेस करायला पाहिजे तुमच्या फोटोमध्ये वगैरे. तर ते पण असतं. आणि माझा एक असं विचार आहे की प्रत्येक फोटोग्राफरची वेगवेगळी विजन असते की कुठं त्यांनी सब्जेक्ट प्लेस करायला पाहिजे फोटोमध्ये वगैरे. रूल्सनी असं काही नाही की जायलाच पाहिजे वगैरे. म्हणून माझ्यासाठी तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हेच आहे की लाइटिंग कशी असते आणि सब्जेक्ट प्लेसमेंट आणि किती शार्प आपल्याला फोटो काढता येईल तेवढंच, तेच महत्त्वाचं आहे.
2: नक्कीच. आज आपण पाहतो आहोत की मोबाईलच्या जगामध्ये किंवा आता तंत्रज्ञान हळूहळू बदलत चाललेलं आहे, म्हणजे मोबाईलसुद्धा खूप चांगल्या पद्धतीने कॅमेरा त्यामध्ये इनबिल्ट्स आहेत किंवा वेगवेगळ्या फॅसिलिटीज आपल्याला मिळतात. तुम्ही जेव्हापासून फोटोज काढता तेव्हापासून अगदी कमीत कमी तंत्रज्ञान असलेल्या फोटोपासून ते आधुनिक वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचे काही कॅमेरे पण तुम्ही आता घेतलेले आहेत, तुमच्याकडे आता आहेत, तर हा जो तंत्रज्ञानाचा बदल आहे यामध्ये एका फोटोग्राफरला काय मिळतं?
3: खूप खूप जास्त फायदा होतो एका फोटोग्राफरला, कारण आता सध्या पण मी म्हणजे लिटरली कॅमेरा सोडून मी आयफोनने फोटो काढलेले आहेत लांडग्यांचे आणि प्राण्यांचे. जर ते आता आम्हाला थोडा अभ्यास असतो त्यांचा किती जवळ जायला पाहिजे, ते आपल्या जवळ येतात वगैरे, ते सगळं डिस्टन्स पण तेवढं ठेवून मी म्हणजे लिटरली आता माझ्याकडे आयफोन आहे, आयफोन खूप भारी कॅमेरा देतो, इवन सॅमसंगचे पण ते S24 Ultra वगैरे टॉप जे फ्लॅगशिप मॉडेल आहे त्यांच्यामध्ये चांगले कॅमेरे असतात. त्यांनी पण जी फोटोग्राफी होती ती खूप उच्च दर्जाची फोटोग्राफी होती. आणि ठीक आहे आपण त्याला कम्पेअर नाही करू शकत DSLR सोबत, पण खूप चांगले फोटोज निघतात त्यांनी. तर आपल्याला एक अजून एक ॲज गुड ॲज DSLRच एक हातात असतो एक्स्ट्रा एक फोन म्हणून. आणि DSLR आणि आता मिररलेस कॅमेरा असतात पण जे टेक्नॉलॉजी अपग्रेड होतात त्याने तर खूप जास्त सोपं बनवतात ते फोटो काढायला, फोटोग्राफरसाठी खूप चांगले म्हणे ते.
4: सध्या AIचा जमाना आहे असं आपण म्हणूया, किंवा AIचा वापर आता सगळ्या फील्डमध्ये होतोय, तर फोटोग्राफीमध्ये सुद्धा AI वापरलं जातं का?
3: हो हो, खूप जास्त प्रमाणे. कारण आता जेव्हा फोटो काढतो आपण त्यात पण आता AI वापर देतो, आणि एडिटिंगमध्ये पण आता AI आलेलं आहे. फोटोशॉपनी वगैरे मध्ये लॉन्च केलं, त्यांच्या बेटा व्हर्जन्समध्ये AI लॉन्च केलं, ते आता सक्सेसफुल पण झालंय. पुढं तुम्ही ते AIचा वापरही करू शकता. ॲक्च्युली तसं म्हणजे जर तुम्हाला ॲज अ आर्ट म्हणून फोटोग्राफी हे करायची असेल, कारण खूप सारे आता काही काही लोकांच्या असतात हे असतात की नाही का मी एवढं एडिटिंग नाही करू शकत किंवा हे चुकीचं आहे फोटो बदलणं वगैरे, तर AIमुळं ते करता येतं. आणि मग ते आपल्या हातात असतं की करायचं का नाही. तसं म्हणून AIनी तशी खूप मदत होती. AIनी नॉर्मल बेसिक एडिटिंगला पण खूप चांगली मदत झालेली आहे, आणि इवन फोटो कॅप्चरिंगला पण खूप मदत होती.
4: नक्कीच. फोटोज तुम्ही काढता पण एडिटिंग या पार्टमध्ये सुद्धा तुम्ही ॲक्टिव्ह आहात का?
3: हा जास्त नाही, पण कारण आम्हाला मी आता कसं लहानपणापासून अशा फोटोग्राफर्समध्ये राहत आलो आहे आणि अशा फोटोज बघत आलो आहे की आधीच्या वेळेस एवढं एडिटिंगचं नव्हतं, हेवी एडिटिंग अशी नाही करायचो आम्ही. बेसिक लाईट ॲडजस्टमेंट्स क्रॉप्स वगैरे एवढं ठीक होतं, कलर ॲडजस्टमेंट करायचे. मग आधीपासूनच ती सवय नव्हती की जास्त हेवी आपण एडिट करायला पाहिजे फोटो. जेवढं नॅचरल ठेवता येईल तेवढं नॅचरल ठेवायचा प्रयत्न करत असतो.
4: फोटोग्राफरच्या दृष्टीनं एखादा फोटो क्लिक करताना परफेक्शन किती महत्वाचं आहे?
3: खूप महत्वाचं आहे, कारण त्याशिवाय मनाला शांती नाही मिळत माझ्या तरी. कारण मी म्हणजे ठेवत पण नाही ते फोटोग्राफ जर नाही आवडले परफेक्ट नसेल तर. कारण जे आपल्याला त्या फोटोमधून सांगायचं आहे, जे बघतात आहेत फोटो एक स्टोरी सांगायची असते एका फोटोमधून, ती मग कुठं ना कुठं असं वाटतं की नाही राव थोडीशी इम्परफेक्ट आहे, ती नाही सांगतायत. म्हणून परफेक्शन खूप जास्त महत्वाचं आहे फोटोमध्ये.
4: फोटोग्राफीमध्ये कुठल्या प्रकारचे सब्जेक्ट्स तुम्हाला जास्त आवडतात?
3: जेव्हा मी चालू केलं तर तेव्हा मी बर्ड्सपासूनच चालू करतो. नॉर्मली प्रत्येक फोटोग्राफर बर्ड्सनी चालू करतो, बर्ड वॉचिंगनी. आधी बर्ड्स वगैरे होते, मग नंतर मॅमल्स चालू झाले की बर्ड्सचं थोडं कमी होतं, बट नॅचरल आहे ते. मग परत कुठं ना कुठं आपण इक्वल करतो ते बर्ड्स आणि मॅमल्स. पण जास्त करून मला ॲनिमल्स मॅमल्सचीच फोटोग्राफी खूप आवडते, जसे लांडगे झाले, कोल्हे, वाघ, बिबट्या, या सगळ्यांची फोटोग्राफी.
4: वाईल्ड लाईफ फोटोग्राफीमध्ये एखादा क्षण कैद केलं किंवा एखादा फोटो जो आहे तो क्लिक केला आणि त्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागली, खूप स्ट्रगल करावा लागला, अशी एखादी आठवण आहे का?
3: हो, हाच फोटो आहे जो ज्याला प्राईज मिळाला. कारण ह्याच्यापेक्षा म्हणजे हा आत्तापर्यंतचा माझा बेस्ट फोटो आहे. ह्याच्यासाठी आम्ही ती लांडग्याची फॅमिली ट्रॅक करत होतो. आम्ही जवळपास 4-5 वर्ष त्यांच्यासोबत घालवली, त्या फिमेलसोबत. तिचे आम्ही 3-4 लिटर पाहिले पिल्लांचे. त्यांना ट्रॅक करत होतो, त्यांना डॉक्युमेंट करताना त्यांचं सगळं बिहेवियर कळतं, कुठून जाता येईल, कसं काय काय खातात, काय नाही खात, कधी झोपतात, कधी या रस्त्याने जातील वगैरे. म्हणून ह्या सगळ्या अभ्यासानंतर मग या फोटोची वाढ बघणे, तिथून मग हा फोटो मिळणे, मग हा फोटो त्या मग तसं खूप कष्ट करून वगैरे मिळालेला आहे. हाच फोटो असेल तो.
4: वाईल्ड लाईफ फोटोग्राफीमध्ये चॅलेंजेस येतात काय का फोटोग्राफरला?
3: हा, खूप चॅलेंजेस असतात. कारण वाईल्ड लाईफ फोटोग्राफी कसं असतं, तुमचं अर्धं काम तुमचं सब्जेक्ट नॉलेज आणि तुमच्या पेशन्सवर असतं. ते हार्डवर्क तुम्हाला करावं लागतं आणि अर्धं काम लकचं असतं, आणि लकवरच सगळं असतं. तर त्या चॅलेंजेस म्हणजे जर तुम्हाला सब्जेक्ट नॉलेज नसेल एवढा, तुम्हाला माहीत नाही की कसं काय पुढचं प्राणी किंवा पक्षी त्याच्याबद्दल म्हणजे काही माहिती नाही, आपण फोटो काढायला चाललो तर ते खूप अवघड होतं. त्याचा अभ्यास करून फोटो काढायला खूप सोपं होतं. त्यानंतर तुम्हाला प्रॉपर माहिती पाहिजे लोकेशनची वगैरे, कुठं काय मिळतील, कधी इथं येईल हा प्राणी किंवा पक्षी, आणि ऑफकोर्स कॅमेरा आणि लेन्स पण तुमच्या चांगला पाहिजे तुमच्या हिशोबाने. ती पण एक मोठी चॅलेंज असते फोटोग्राफर्सला, कारण इक्विपमेंट खूप महाग असतं आणि आपल्याला आपल्या बजेटच्या हिशोबाने इक्विपमेंट घेऊन त्यातच आपल्याला काम करायचं असतं.
4: नक्कीच. यामध्ये धोके सुद्धा असतात का, कारण प्राण्यांचे फोटोज काढणं यामध्ये रिस्क पण असते का?
3: आता तसं पाहायला गेलं तर आता मी जर नगरमध्ये जी आपली फ्री वाईल्ड लाईफ आहे, जी नॅशनल पार्क किंवा नॅशनल टायगर रिझर्व वगैरे नसतात, तर तिथं ॲज सच एवढं काही आम्हाला तरी अडचण नाही आली, कारण आम्ही पाहत आलोय प्राणी, प्रत्येक प्रकारचा प्राणी जो नगरमध्ये किंवा महाराणात मिळतो आम्ही तो पाहिला आहे की जनरली तेच घाबरतात आपल्याला, तर त्यांच्यापासून कधी काही धोका नसतो. जर कधी बिबट्या वगैरे असेल तरच प्रॉब्लेम, म्हणजे ती रिस्क असते कुठं ना कुठं. आणि नॅशनल पार्क आणि टायगर रिझर्वमध्ये गेल्यावर मग तिकडचे टायगर्स वगैरे ते तर रिस्क असतीच, पण ते टायगर्सला पण सवय झालेली असती, टुरिस्ट येतात वगैरे, ते तसं काही नाही करत. थोडीफार रिस्क तर घेऊन चालावंच लागतं, कारण वाईल्ड लाईफ आहे शेवटी, अनप्रेडिक्टेबल आहे ती.
4: वाईल्ड लाईफ फोटोग्राफी करत असताना काय चुका टाळायला हव्यात?
3: वाईल्ड लाईफ फोटोग्राफी करत असताना तुम्ही सब्जेक्टला जास्त त्रास नाही द्यायला पाहिजे. कोणतं पक्षी असेल, कोणतं प्राणी असेल, मागं मागं त्यांच्या नाही जायला पाहिजे. तुम्ही त्यांच्या मागं नाही पडायला पाहिजे की फोटो नाही दिला म्हणून. पक्षीचे पण बरेचसे फोटोग्राफर्स कॉल मिळतात, पक्ष्यांचे आवाज ज्यांचे नाही रेकॉर्डेड कॉल्स असतात ते प्ले करून करून पक्ष्यांना बोलवतात एका ठिकाणी, तर ते पण ठीक आहे, आता करतातच. त्यात डिनाय नाही करू शकत की नाही करत म्हणून, पण ते अति नाही करायला पाहिजे त्याचं. आणि बाकी पण प्राण्यांचं सेम की वाईल्ड लाईफला धोका नाही व्हायला पाहिजे आपल्यापासून.
4: नक्कीच. तुम्ही नगरचे आहात आणि नगरमध्ये असं कुठलं ठिकाण आहे किंवा कुठला सब्जेक्ट आहे, कुठला विषय आहे तुमच्या दृष्टीनं की जो कॅमेरामध्ये पुन्हा पुन्हा कॅप्चर करावा असं वाटतं?
3: जसं की मी आधी म्हटलं मला सिल्युएट्स खूप आवडतात, तसं म्हणून मी आम्ही नगरमध्ये अशी एक जागा शोधली की तिथं सिल्युएट्स मिळतात. एक सेटिंग सनमध्ये हरणं येतात, लांडगे पण आम्ही त्यांचे फोटो काढलेले आहेत, हरणांचे काढले आहेत, कोल्ह्यांचे काढले आहेत. तर ते जे सिल्युएट्स जे मिळतात ते कुठंच नाही मिळत अख्ख्या भारतात तसे का, मग म्हणून मग ती सारखं काही पण असं आम्ही ते फोटो काढणारच आहे. आणि जरी तसे फोटो आधी काढले असतील तरी परत आम्ही तेच फोटो काढायची इच्छा होती. ते
4: आज जे फोटोग्राफीमध्ये करिअर करू पाहणारी मुलं आहेत किंवा ज्यांना त्यांची पॅशन जपायची आहे फोटोग्राफीची, तर त्यांनी कशी सुरुवात करायला हवी?
3: त्यांनी आता फोटोग्राफीमध्ये ना जर वाईल्ड लाईफमध्ये तुम्हाला करायचं असेल तर सगळ्यात आधी तुम्ही बर्ड वॉचिंगपासून सुरुवात करायला पाहिजे. तुम्ही आधी निसर्ग पहा, पक्षी पहा, ते कसं ऑपरेट करतं नेचर ते पहा तुम्ही आधी. लगेच कॅमेरा घेऊन तुम्ही फोटोग्राफी नाही चालू करू शकत, तुमच्या आधी डोळे पण त्याच्यात तुमचे डोळे रमले पाहिजे असे. म्हणून बर्ड वॉचिंगपासूनच चालू करावं लागतं आणि त्यांनी मग हळूहळू सवय लागते, मग कॅमेरा घेतो माणूस आणि मग त्याचे फोटो काढायला लागतो, मग त्यात आपण पुढे जाऊ शकतो.
4: फोटोग्राफरच्या नजरेमध्ये कायम काही ना काही ती नजर शोधत असते असं मी म्हणेल की असा कुठला फोटो भविष्यामध्ये किंवा तुमची इच्छा आहे की तो क्लिक करायचा आहे, असं कुठलं स्वप्न आहे की तुम्हाला त्या ठिकाणी जाऊन तो फोटो क्लिकच करायचा
3: आहे? माझं तसं खूप स्वप्न आहे की मला एवढ्यात मला लेपर्ड्सचे फोटो काढायची खूप इच्छा आहे आणि त्यात मला ब्लॅक पॅन्थरचे फोटो काढायचे, त्याच्यावर काम करायचं आहे चांगलं. म्हणून ते मी टार्गेट ठेवलं आता लेपर्ड्स आणि ब्लॅक लेपर्ड मग पुढे जाऊन की त्यांचे फोटोज चांगले मिळावे म्हणून.
4: नगर ते एक इंटरनॅशनल प्लॅटफॉर्म तुम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून मिळालेला आहे आणि तुम्ही नगरचे आहात, तर या तुमच्या यशाचं जे काही प्रेरणास्थान आहे ते तुम्ही कोणाला द्याल?
3: यासाठी मेन जे लोक आहेत ते म्हणजे माझे घरचे आहेत, कारण त्यांच्यामुळेच हे शक्य होतं. वडील असो, माझी बहीण असो, माझी बायको पण असो, त्यांच्या सपोर्टमुळं हे नाही शक्य. माझे मित्र आहेत, ते मला नेहमी मोटिवेट करत असतात. आणि बाकी माझे जे सपोर्टर्स आहेत ऑनलाईन सोशल मीडियावर, ते पण तेवढेच लेवलचे मोटिवेशन मला देत असतात करायला. म्हणून ह्या सगळ्यांमुळेच हे शक्य आहे करणं आणि हे पॅशन जगवणं.
4: नक्कीच. एखादी पॅशन किंवा एखादा आवडता छंद जर करिअर म्हणून जरी झाला नाही तरी आयुष्यामध्ये तो जपणं किती महत्त्वाचं?
3: खूप महत्त्वाचं आहे, कारण तुम्ही कंटाळून जाता की दिवसभर किंवा नेहमीच तुम्ही जर काम करत असाल, तुम्हाला एक छंद असायलाच पाहिजे स्ट्रेस रिलीवर म्हणून एक. जर नसेल तर म्हणजे आम्हाला तरी लागतोच एक स्ट्रेस रिलीवर, जर कामं असतील भरपूर तर नॉर्मल कोणत्याही माणसाला लागतो. त्यासाठी छंद जपणं खूप महत्त्वाचं आहे डोकं शांत ठेवायला, नाहीतर मग डोकं शांत ठेवायला पर्यंत.
4: आपलं नगर शहर ऐतिहासिक शहर आहे आणि इथे अनेक वेगवेगळी मंदिरं आहेत, वेगवेगळी नैसर्गिक ठिकाणं आहेत. तुम्हाला एक फोटोग्राफर म्हणून, एक वाईल्डलाईफ फोटोग्राफर म्हणून, नगर किती नेचरने समृद्ध वाटतं?
3: खूप जास्त समृद्ध आहे नेचरने, म्हणजे कारण आता माझी जी पण वाईल्डलाईफ फोटोग्राफी होती 90% मी नगरमध्ये केलेली आहे. माझे सगळे, मला जे पण अवॉर्ड्स मिळाले असतील ते सगळे नगरच्या फोटोजवरच मिळाले आहेत. म्हणून जेवढं डायव्हर्स आहे नगर इन टर्म्स ऑफ म्हणजे मॅमल्स आणि पक्षी पण, मायग्रेटरी बर्ड्स वगैरे खूप येतात नगरला, तर त्या हिशोबाने खूप चांगलं आहे इथं वाईल्डलाईफ.
4: नक्कीच. आज तुम्ही स्नेहालाच्या रेडिओ नगर FM स्टेशनमध्ये आला आहात. आज तुम्हाला कसं वाटतं या माध्यमातून बोलताना किंवा अनेक नगरकरांपर्यंत, लिस्नरपर्यंत पोहोचताना?
3: खूप खूप आनंद होतोय, कारण मी कधी आधी पण असे रेडिओ मुलाखत वगैरे नाही घेतली, एवढ्यातच एक दोन झाल्या आवड मिळालं म्हणून. माझ्यासाठी पण एक नवीन एक एक्सपिरियन्स आहे हा, आणि तुमच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचणं हे खूप गरजेचं पण आहे, कारण मग आपलं आपण जे काम करतो, जे आता मी फोटो काढतो वगैरे, त्याच्यानी एक मेसेज जातो लोकांना की आपल्याला पण हे जपायचं आहे नेचर, ह्याच्यासाठी त्या फोटो थ्रू लोकांना कळतं, ते एक बरं वाटतं. मग
4: नक्कीच. आज तुम्ही स्नेहालाच्या रेडिओ नगर केंद्रामध्ये आला आहात. या माध्यमातून जे कोणी नवीन फोटोग्राफी या फील्डमध्ये येत आहेत किंवा पॅशन जपत आहेत अशा सगळ्या तरुणांना, युथला काय सांगाल?
3: माझं एकच मत आहे की तुम्ही फोटोग्राफीमध्ये येत आहे, तुम्ही एक ध्येय ठेवून या की तुम्हाला एक चेंज घडवायचा आहे. तुम्ही फक्तच फोटो नका काढू, तुम्ही वाईल्डलाईफकडून नेचरकडून जेवढं घेता तुम्ही परत द्यायचा पण प्रयत्न करा त्यांना. तुमच्या प्रत्येक फोटोमध्ये तुम्ही एक मेसेज तुमचा पाहिजे लोकांना की हे अशी अशी वाईल्डलाईफ आहे, असं असं नेचर आहे, आपल्याला ते कन्झर्व करायचं आहे, आणि तुम्ही पण थोडं हे करा, मदत करा ते करायला, जपायला ते. एवढंच म्हणाल की तेच म्हणजे.
4: आज तुम्ही स्नेहालाच्या रेडिओ नगर केंद्रामध्ये आला आहात. या माध्यमातून तुमच्या खूप जवळचं आणि आवडीचं कोणतं गाणं आज तुम्ही या निमित्तानं ऐकाल?
3: टू स्टेट्स मधलं मस्त मगन.
4: ओके. या निमित्तानं मी एक तुमच्या आवडीचं हे जे टू स्टेट मधलं जे गाणं आहे ते नक्कीच प्ले करेन. आणि आज तुम्ही वेळात वेळ काढून रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये आलात आणि या माध्यमातून अनेक लोकांपर्यंत पोहोचलं, त्याबद्दल तुमचे खूप मनापासून आभार.
3: खूप खूप धन्यवाद मॅडम, तुमचे पण आभार, संधी दिली इथं या प्लॅटफॉर्मवर बोलायची. थँक्यू.
4: थँक्यू. श्रोते हो, आजच्या नगर डायरी या कार्यक्रमामध्ये आपल्या सोबत होते आपल्या अहिल्यानगरमधील छायाचित्रकार ओंकार रवींद्र बेत्रे. त्यांच्या छायाचित्राला काही दिवसांपूर्वी आंतरराष्ट्रीय स्तरावर पारितोषिक मिळालं होतं. 37 देशांमधील 12,000 फोटोंमधून त्यांच्या फोटोची निवड झाली होती आणि आपल्या जिल्ह्यासाठी, नगर शहरासाठी नक्कीच अत्यंत अभिमानास्पद गोष्ट आहे, क्षण आहे. तमिळनाडूमधल्या कोईम्बतूर या ठिकाणी झालेल्या प्रतिष्ठित DJ मेमोरियल इंटरनॅशनल फोटो कॉन्टेस्टमध्ये दुसरा क्रमांक मिळवत त्यांना यश मिळालं आहे. आज आपलं सुभग ते नगर डायरी या कार्यक्रमामध्ये होते. श्रोते हो, आजच्या नगर डायरी या कार्यक्रमाची वेळ संपत आली. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM.

0: हिंदीत लिहिणं आणि आपले विचार व्यक्त करणं आवडतं का?
1: तर त्यांच्यासाठी एक छान संधी आहे. स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल अहिल्यानगर यांच्या वतीनं स्वर्गीय श्री सदाशिव दत्तात्रय शुके यांच्या पावन स्मृतीमध्ये आयोजित करण्यात येत आहे जिल्हास्तरीय हिंदी निबंध स्पर्धा 2026.
0: या स्पर्धेत विद्यार्थ्यांसाठी 3 गट करण्यात आले आहेत. गट क, इयत्ता 5वी आणि 6वी. विषय पंछी हमारे मित्र, माँ की मदद करना, मेरा प्यारा रोबोट आणि जल है तो जीवन है. गट ख, इयत्ता 7वी आणि 8वी. विषय मैं पानी की एक बूंद हूँ, यदि मैं वैज्ञानिक होता और होती. अच्छी आदतें अच्छा जीवन आणि पृथ्वी को हमें बचाना है. गट ग, इयत्ता 9वी आणि 10वी. विषय देश के विकास में युवाओं का योगदान, कृत्रिम बुद्धिमत्ता, लाभ और हानि. भारतीय संस्कृती का महत्व आणि मेरे जीवन का लक्ष.
1: तर उशीर कशासाठी? तुमच्या शाळेमध्ये निबंध लिहा आणि या जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये नक्की सहभागी व्हा. निबंध जमा करण्याची शेवटची तारीख आहे 30 ऑगस्ट 2026.
0: स्पर्धेत विद्यार्थ्यांसाठी आकर्षक बक्षिसही ठेवण्यात आली आहेत. गट क मध्ये प्रथम बक्षीस 1100 रुपये, गट ख मध्ये 1500 रुपये आणि गट ग मध्ये 3000 रुपये. यासोबतच द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाच्या विद्यार्थ्यांनाही बक्षिसा आणि प्रमाणपत्र देण्यात येतील.
1: तर मित्र हो, तुमची लेखणी उचला, तुमचे विचार शब्दांमध्ये सजवा आणि या स्पर्धेमध्ये उत्साहानं सहभागी व्हा.
0: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक आहेत 91 56 34 30 43 किंवा 99 21 81 01 79.
2: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहज्योत प्रकल्प देह व्यापारात अडकलेल्या महिलांचे जीवन बदलण्यासाठी कार्यरत असणारा आपल्या अहमदनगर जिल्ह्यातील प्रकल्प स्नेहज्योत प्रकल्प. या प्रकल्पाला तुम्ही भेट देऊ शकता आणि आर्थिक मदत सुद्धा करू शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 3480. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, माझे नाव निधी नारायणे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

0: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे आरजे अनु तुमच्या सोबत. श्यामची आई, साने गुरुजी लिखित श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन आता आपण ऐकणार आहोत. भाग 36. वाचक स्वर आहे माणुसकीचे दूत शिवाजी नाईकवाडी यांचा.
1: मातृगायनाचे महन मंगल स्तोत्र अर्थात श्यामची आई. लेखक साने गुरुजी. श्यामची आई या पुस्तकातील रात्र 36. तेल आहे तर मीठ नाही. आजचे पेळू चांगले नाहीत. सूत सारखे तुटत आहे. नीट पिंजलेले दिसत नाहीत. गोविंदा, तू पिंजलास ना कापूस? भिकाने विचारले. आजचे पेळू श्यामचे आहेत, त्यांनी आज पिंजले, गोविंदा म्हणाला. इतक्यात राम तेथे आला. त्याने ते बोलणं ऐकलं. अलीकडे श्यामचे मन दुःखी आहे. ते त्याचे दुःखी मन त्याला काम चांगले करू देत नाही. हातून काम चांगले व्हाव्यास मनही प्रसन्न पाहिजे. राम म्हणाला, सर्वसिद्धीचे कारण मन करारे प्रसन्न, असा तुकारामाचा चरण आहे. श्याम कुठे गेला आहे गोविंदा? रामनं विचारलं. ते मघा तर वरती होते, भिका म्हणाला. ते ना त्या आईलाबाईकडे जाणार होते, ती बरीच आजारी आहे म्हणतात, गोविंदा म्हणाला. काय एक एक नाव, आईलाबाई हे काय रे नाव? भिकाने विचारले. अरे आईलाबाई म्हणजे अहिल्याबाई, अहिल्येचा तो अपभ्रंश आहे. नावातला अर्थ शोधून काढावा लागतो, राम म्हणाला. त्यांची अशी बोलणी चालली होती. तो श्याम आला. काय रे करता गोविंदा? श्यामने विचारले. काही नाही. ती आईलाबाई कशी आहे? त्याने विचारलं. तिला गावाला पाठवले त्यांनी, श्याम म्हणाला. बरी होईल का? पोरे बाळे लहान आहेत, भिका म्हणाला. कोणाला माहीत, आपण तरी काय करणार? श्याम म्हणाला. भिका, आज तू भांडी चांगली नाही घासलीस, तुझे लक्ष नव्हते. भांड्याकडे लक्ष जाऊन श्याम म्हणाला, जसे कापूस पिंताना तुमचे नव्हते. भिका म्हणाला, का? आजचे पेळू चांगले नाही का आले? श्यामने विचारले. त्यात पुष्कळ कचरा राहिला आहे, गोविंदा म्हणाला. माझे तर सूत तुटत नव्हते, तुमचे पेळू पहिले असतील, भिका म्हणाला. नाही रे, आज मी कापूस पिंजला त्याचेच बनवलेले पेळू मी माझ्या पुढीत ठेवले होते. मी ते बदलले होते. माझ्याजवळ चांगले पेळू होते, ते तुमच्या पुढीत ठेवले व तुमच्या पेळूचे सूत कातले. तू रात्री सूत कातीत बसतोस, त्रास होईल म्हणून बदलले होते. श्याम, तू रात्री जागतोस हे चांगले नाही बरं का? राम म्हणाला. झोप येत नाही तर काय करू? नुसतं पडून राहण्यापेक्षा सूत कातीत बसतो, श्याम म्हणाला. झोप न यायला काय झालं? आम्हाला बरी झोप येते, राम म्हणाला. तुम्ही खूप काम करता, झोप लागावे आज दिवसात तप करावे लागते, शरीर झिजवावे लागते, श्याम म्हणाला. तू नाही वाटते काम करीत. सकाळी विहिरीजवळ झाडाव्यास आज तूच गेलास, राम म्हणाला. परंतु भिका, गोविंदा व नामदेव यांनी मला कुठे झाडू दिले? मी काम करू नये असे तुम्हाला वाटते. पुण्यवंत तुम्ही व्हावे, मी नये का हो? श्यामने विचारले. तुला बरं वाटत नव्हतं म्हणून काम करू दिलं नाही त्यांनी, राम म्हणाला. लोक यायला लागले, घंटा दिली पाहिजे, गोविंदा म्हणाला. घंटा झाली व प्रार्थना सुरू झाली. खर

0: प्रार्थनेनंतर श्यामने आईची आठवण सांगण्यास सुरुवात केली. आमच्या घरी आता सर्वच अडचण पडे. घरात साऱ्यांचीच वाण भासे. तेल आहे मीठ नाही, मीठ आहे तर मिरची नाही, असं चाललं होतं. कधी चुलीला लावयास ढलपी नसे, थारळ्यात घालावयास गौरी नसे. आई परसात हिंडून काटक्या गोळा करी. कधी कधी आंब्याची वाळलेले पाने आणून त्यावरच तिने स्वयंपाक करावा. कधी कधी भाजीला तेलाची फोडणी सुद्धा नसे, तिच्या अश्रूंची फोडणी असे व त्यामुळे जणू चव येत असे. काय करील बिचारी, अब्रूने दिवस काढित होती. आईचे आईबाप आता पालगडला नव्हते, ते पुण्या मुंबईस मुलाकडे गेले होते. माहेरी गावास कुणी नव्हतं, माहेरच्या घराला कुलूप होतं. आई घराच्या बाहेर पडत नसे, एकतर शक्ती नव्हती आणि दुसरे कारण म्हणजे लाज वाटत असे. घरातच बसून ती वेळ दवडी. त्यावेळेस आमच्या गावात कोणी एक पेन्शनर गृहस्थ येऊन राहिले होते. ते मूळचे आमच्या गावचे नव्हते, परंतु आमच्या गावचे हवापाणी चांगले, ब्राह्मण वस्ती मोठी. शिवाय आमच्या गावातील गणपतीवर त्यांची श्रद्धा व भक्ती म्हणून येऊन राहिले होते. आमच्या घराशेजारी जागा घेऊन त्यांनी टुमदार बंगला बांधला होता. आईची या नव्या घराशी ओळख झाली. पेन्शनरींबाई मोठ्या भल्या होत्या. त्यांचा स्वभाव मायाळू होता. आई त्यांच्याकडे जाऊन बसे, त्याही एखाद्या वेळेस आईकडे येत. एक दिवस आई त्यांना म्हणाली, राधाताई तुमच्याकडे काही काम असेल तर मी करून देत जाईन. दळण वगैरे मी दळून देईन, मला थोडी मदत होईल. राधाताई शहरात राहिलेल्या, त्यांना रोख पैसे देऊन दळण दळून आणण्याची सवय होती. आईकडे दळण द्यावायचे त्यांनी कबूल केले. आईची शक्ती ती काय, परंतु करेल काय. वडील पहाटे उठून बाहेर गेले की आई जाते घाली. शाळेची वेळ होईपर्यंत पुरुषोत्तम हातलावी, नंतर ती एकटीच दळत असे. थांबत थांबत दळण टाके. श्याम असता येते तर सारे दळून टाकतं, असे तिच्या मनात येई. मी घरातून रागावून कसा गेलो हे आठवून ती रडू लागे. दळता दळता तिचे डोळे भरून येत, कंठ दाटून ये, ऊर भरून ये, हात दमून येत. ते कष्टाचे दळण करून जे चार पैसे मिळत, त्यातून आई तेल मीठ आणि व क्षणाचा संसार सुखाने करी. दिवाळीचे दिवस येत चालले होते. घरात थोडे जास्त तेल वगैरे लागले असते, दोन दिवल्या तरी लावायला हव्यात ना. एक काळ असा होता की आमच्या घरी दिवाळीत रोज घडाभर तेल पंत्यांना लागत असे. शेकडो पंत्या त्यावेळेस लागत असत, परंतु आईला त्या आता फक्त स्मृती राहिल्या होत्या. दिवाळी कशी साजरी करायची? आई त्या पेन्शनरींबाईंना म्हणाली, तुमचे धुणेबिणेसुद्धा मी धुऊन दिले तर नाही का चालणार? दुसरे काही काम सांगत जा. त्या पेन्शनरींबाईंची मुलगी माहेरी आली होती. तिचे नाव होते इंदू. बाळणपणातून ती उठली होती व आजारी पडली होती. ती फार अशक्त झाली होती. हवापालट करावयास ती माहेरी आली होती. राधाताई म्हणाल्या, आमच्या इंदूला अंगाला तेल वगैरे लावीत जाल का? तिच्या मुलीला न्हाऊ माखू घालीत जाल का? आई म्हणाली, हो आनंदाने करीत, मला हे काम आवडते. मागे पुष्कळ वर्षापूर्वी माझी चंद्री घरी आली होती, माहेरी आली होती, मीच तिच्या अंगाला लावीत असे. आई रोज उजाडता इंदूच्या अंगाला लावायला जाऊ लागली. दळणाची वेळ तिने तिसऱ्या प्रहरी ठरवली. आई फार मनापासून काम करी. इंदूच्या अंगाला चोवताना ही आपली मुलगी आहे असे आईला वाटे. त्या लहान मुलाला न्हाऊ घालतानाही तिला सूक येई. त्या मुलाला पायावर घालून त्याच्या कोमल लुबलुबीत टाळूवर तेल घालून तो बाळाची बायको यो यो यो असे प्रेमाने व वात्सल्याने ती म्हणे. आई न्हाऊ माखू घालू लागल्यापासून त्या मुलाने बास धरलं. ते टवटवीत दिसू लागलं. इंदूच्या प्रकृतीत फरक दिसू लागला. तिच्या फिकट तोंडावर थोडा थोडा तजेला येऊ लागला. राधाताईंनी ते बघितलं आणि राधाताईंची आईवर श्रद्धाच बसली. महिना होताच त्यांनी 2 रुपये आईच्या हातावर ठेवले. 2 कशाला? 1 पुरे हो. आई म्हणाली, घ्या हो यशोदाबाई, दिवाळी वगैरे आहे, तुम्ही मनापासून काम करता, त्याची किंमत का करायची आहे? मनापासून केलेल्या कामाचा दाम ठरवायचा नसतो. आई घरी आली व देवाचे आभार मानती झाली. देवा, माझी लाज सारी तुला, असे ती म्हणाली. 2 रुपयातून तिनं थोडं तेल, थोडं तूप आणविलं, एक नारळ आणविला, थोड्या करंजा व 4 अनारसे तिनं केले. दिवाळीच्या 4 दिवसात बाहेर 2 दिवल्या लावल्या. भाऊबीजेच्या दिवशी पुरुषोत्तम इंदूकडेच गेला होता. इंदूनं त्याला ओवाळले। चाराने पुरुषोत्तमने ओवाळणी घातली। फटाक्याऐवजी आईने पुरुषोत्तमला एक पिटुकनळी करून दिली व त्रिशूळे पाडून दिली। त्रिशूळ पिटुकनळीत घालून पुरुषोत्तम बार काढी। त्रिशूळे संपली तर पारिग्याचा पाला घालून वाजवी। निराळ्या फटाक्यांसाठी त्याने पट्ट धरला नाही, परंतु या अपरंपार श्रमाने आधीच खंगलेली, रंजली गांजलेली माझी आई किती दिवस जगणार? तिला तापी थोडा दमही लागे तरी गाडी ढकलता येत होते, तोपर्यंत ती ढकलीतच होती। तुळशीचे लग्न झाले। पुरुषोत्तमाने घोरीवड्यातून आवळे चिंचा आणल्या होत्या, झेंडू आणले। तुळशीचे लग्न चांगले पार पडले। तुळशीला हळदी कुंकू वाहताना आई म्हणाली, तुळसा देवी माझे अब्रू आहे, तोच माझे डोळे मिटून अब्रूसह व सौभाग्यासह मला घेऊन जा। या ठिकाणी श्यामच्या आई या पुस्तकातील रात्र 26वी संपली।
1: श्रोते हो, श्यामची आई, साने गुरुजी लिखित श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन आपण ऐकलत। वाचक स्वर होता माणुसकीचे दूत शिवाजी नाईकवडी यांचा। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: हिंदीत लिहिणं आणि आपले विचार व्यक्त करणं आवडतं का?
1: तर त्यांच्यासाठी एक छान संधी आहे. स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल अहिल्यानगर यांच्या वतीनं स्वर्गीय श्री सदाशिव दत्तात्रय शुके यांच्या पावन स्मृतीमध्ये आयोजित करण्यात येत आहे जिल्हास्तरीय हिंदी निबंध स्पर्धा 2026.
0: या स्पर्धेत विद्यार्थ्यांसाठी 3 गट करण्यात आले आहेत. गट क, इयत्ता 5वी आणि 6वी. विषय पंछे हमारे मित्र, माँ की मदद करना, मेरा प्यारा रोबोट आणि जल है तो जीवन है. गट ख, इयत्ता 7वी आणि 8वी. विषय मैं पानी की एक बूंद हूँ, यदि मैं वैज्ञानिक होता और होती. अच्छी आदतें अच्छा जीवन आणि पृथ्वी को हमें बचाना है. गट ग, इयत्ता 9वी आणि 10वी. विषय देश के विकास में युवाओं का योगदान, कृत्रिम बुद्धिमत्ता लाभ और हानि. भारतीय संस्कृति का महत्व आणि मेरे जीवन का लक्ष्य.
1: तर उशीर कशासाठी? तुमच्या शाळेमध्ये निबंध लिहा आणि या जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये नक्की सहभागी व्हा. निबंध जमा करण्याची शेवटची तारीख आहे 30 ऑगस्ट 2026.
0: स्पर्धेत विद्यार्थ्यांसाठी आकर्षक बक्षिसही ठेवण्यात आली आहेत. गट क मध्ये प्रथम बक्षीस 1100 रुपये, गट ख मध्ये 1500 रुपये आणि गट ग मध्ये 3000 रुपये. यासोबतच द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाच्या विद्यार्थ्यांनाही बक्षिसा आणि प्रमाणपत्र देण्यात येतील.
1: तर मित्र हो, तुमची लेखणी उचला, तुमचे विचार शब्दांमध्ये सजवा आणि या स्पर्धेमध्ये उत्साहानं सहभागी व्हा.
0: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक आहेत 91 56 34 30 43 किंवा 99 21 81 01 79.
2: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: राखीच्या या धाग्यात प्रेम तर आहेच, पण बहिणीच्या स्वप्नांचं रक्षण करण्याचा संदेश सुद्धा आहे. संकल्प करूयात तिचं शिक्षण, तिचा सन्मान आणि तिचं भविष्य जपण्याचा. बालविवाहाला ठाम नकार देऊन सुरक्षित बालविवाह मुक्त समाज घडवण्याचा. रक्षाबंधनाच्या पवित्र सणानिमित्त स्नेहालय संचलित उडान प्रकल्पाच्या सुरक्षाबंध भावाच्या प्रतिज्ञेसाठी आपण सज्ज होऊयात.
1: मी आज रक्षाबंधनाच्या पवित्र दिवशी संकल्प करतो की मी माझ्या बहिणीचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत तिच्या पाठीशी उभा राहीन आणि तिचा बालविवाह होऊ देणार नाही. मी 18 वर्षाखालील मुलीशी विवाह करणार नाही आणि माझ्या आजूबाजूला विवाह होत असल्यास त्याला विरोध करीन. मी माझ्या बहिणीच्या सुरक्षिततेचा, सन्मानाचा आणि स्वप्नांचा आदर करीन. मुलींवरील अन्याय, छेडछाड आणि हिंसेकडे दुर्लक्ष करणार नाही. राखीचा हा धागा केवळ प्रेमाचा नाही तर तिच्या सुरक्षित भविष्याची जबाबदारी स्वीकारण्याचा बंध आहे. हीच माझ्या राखीची खरी शपथ.
0: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

संकल्प करू जगताना मृत्यूला द्याया उत्तर, सुगंध पसरून त्याचा जीवन भावे अत्तर। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा। जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बाल विवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाल लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी, अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी.
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठे

0: काही आढळले तर मौन बाळगू नका,
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

शायरीची जादू, फॅशनचे ताजे ट्रेंड, सोशल मीडिया हॉट अपडेट, धमाकेदार बॉलिवूड अपडेट, स्पोर्ट अपडेट, समाजातील महत्त्वपूर्ण घडामोडी आणि बरच काही. वेगवेगळ्या गाण्यांचे रंग आणि माहितीचा खूप सारा खजिना घेऊन येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांज रंग या शो मध्ये. सोमवार ते शनिवार सायंकाळी 4 ते 7 या वेळेत रेडिओ नगर 90.4 FM वर.

आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूया दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या, थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: नमस्कार श्रोते हो, आठवणीतील गाणी या शो मध्ये तुमचे स्वागत. मी तुमची मैत्रीण आरजे अमृता आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. तर मंडळी, 90 दशकात एका अभिनेत्रीने सिनेमा सृष्टीत पाऊल ठेवले आणि आपल्या बिंदास्त आदा मनमोकळे हास्य आणि स्क्रीनवरच्या अफाट ऊर्जेने संपूर्ण चित्रपट सृष्टीला वेड लावले. हो, आपण बोलतोय बॉलिवूडची खरीखुरी मस्त मस्त गर्ल रवीना टंडन यांच्याबद्दल. प्रसिद्ध चित्रपट निर्माते रवी टंडन यांच्या पोटी 26 ऑक्टोबर 1934 रोजी मुंबईत जन्मलेल्या रवीनाजींचे नाव त्यांच्या वडिलांचे रवी आणि आईचे वीना हे दोन शब्द एकत्र करून ठेवण्यात आले होते. घरात लहानपणापासूनच चित्रपटाचे वातावरण असल्यामुळे त्यांच्या रक्तामध्येच अभिनय आणि कला ठासून भरलेली होती. कॉलेजमध्ये असतानाच त्यांना मॉडेलिंगच्या ऑफर्स येऊ लागल्या आणि अवघ्या 16व्या वर्षी त्यांनी चित्रपटामध्ये काम करायला सुरुवात केली. 1991 मध्ये सलमान खान सोबत पत्थर के फूल या चित्रपटातून त्यांनी बॉलिवूड मध्ये धमाकेदार पदार्पण केले आणि पहिल्या चित्रपटातील त्यांच्या अभिनयासाठी त्यांना फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट नवोदित अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. पण 1994 मध्ये आलेल्या मोहरा चित्रपटातील तू चीज बडी हे मस्त मस्त या गाण्याने असा काही ऐतिहासिक धुमाकूळ घातला की रवीनाजींना एका रात्रीतच मस्त मस्त गर्ल ही कायमची ओळख मिळाली. या गाण्यातील त्यांचा डान्स, चेहऱ्यावरील हावभाव आणि पडद्यावरची ती जबरदस्त एनर्जी पाहून प्रेक्षक अक्षरशः वेडे झाले होते. चित्रपटगृहामध्ये हे गाणे लागल्यावर लोक स्क्रीनवर नाणी फेकायचे आणि नाचायचे. चला तर मग सुरू करूया आठवणीचा हा प्रवास रवीनाजींच्या याच ऑल टाइम ब्लॉकबस्टर गाण्याने. ऐकूया मोहरा चित्रपटातील तू चीज बडी मस्त मस्त हे गीत. याचे संगीतकार आहेत विजू शहा व गीतकार आहेत आनंद बक्षी आणि गायन केले आहे उदित नारायण व कविता कृष्णमूर्ती यांनी. अभिनय केला आहे रवीना टंडन आणि अक्षय कुमार यांनी.

श्रोते हो, पुन्हा एकदा तुमचे स्वागत. आठवणीतील गाणी मध्ये आज आपण आठवण काढतोय 90 दशकाची ग्लॅमर क्वीन रवीना टंडन यांची. मंडळी, जेव्हा जेव्हा बॉलिवूडमधील सर्वात आयकॉनिक गाजलेल्या आणि हॉट ट्रेंड डान्सचा उल्लेख होतो तेव्हा प्रत्येकाच्या डोळ्यासमोर एकच गाणे उभे राहते, ते म्हणजे टिप टिप बरसा पाणी. मोहरा चित्रपटातील या गाण्यात पिवळ्या रंगाच्या साडीत रवीनाजींनी केलेला डान्स आज पण 30 वर्षांनंतरही भारतीय सिनेमाच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट डान्स मानला जातो. पण या गाण्याच्या शूटिंग मागचा पडद्यामागील कठीण किस्सा ऐकून तुम्हाला खरोखरच आश्चर्य वाटेल. चित्रीकरणाच्या वेळी रवीनाजींना तब्बल 102 अंश इतका ताप आलेला होता. एका बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी जिथे जमिनीवर सिमेंटचा कचरा पसरलेला होता तिथे त्यांना अनवाणी पायाने नाचायचे होते. त्यातच टँकरचे अतिशय थंड पाणी त्यांच्या अंगावर कृत्रिम पावसासाठी सतत मारले जात होते. प्रचंड ताप, थंडीने वाजणारे दात आणि पायाला झालेल्या दुखापती अशा कठीण परिस्थितीतही रवीनाजींनी आपल्या प्रोफेशनलिझममुळे हे गाणे भारतीय सिनेमासृष्टीत अजरामर झाले. आजही पावसाळ्यात हे गाणे वाजल्याशिवाय कोणतीच पार्टी पूर्ण होत नाही. चला आपणही रेडिओ नगर 90.4 वर रवीनाजींचे हेच सुपरहिट गाणे ऐकूया. मोहरा चित्रपटातील टिप टिप बरसा पाणी हे गीत, याचे संगीतकार आहेत विजू शहा आणि गीतकार आहेत आनंद बक्षी व गायन केले आहे उदित नारायण अलका याज्ञिक हे आणि अभिनय केला आहे रवीना टंडन व अक्षय कुमार यांनी.

श्रोते हो, पुन्हा एकदा तुमचे स्वागत. 90.4 FM वर सुरू आहे तुमचा लाडका शो आठवणीतील गाणी. तर मंडळी, 90 दशकात जर पडद्यावर सर्वाधिक धमाल, मस्ती, अफलातून टायमिंग आणि एंटरटेनमेंट आणणारी कोणती जोडी असेल तर ती होती गोविंदा आणि रवीना टंडन यांची. या जोडीने पडद्यावर अशी काही तुफान रंगत आणली की चित्रपटगृहात प्रेक्षक हसून हसून लोटपोट व्हायचे. दुले राजा, आंटी नंबर 1, बडे मिया छोटी मिया, घरवाली बहारवाली आणि आकियो से गोली मारे या दोन्ही कलाकारांनी एकत्र केलेले चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशाचे नवे सुवर्णमय इतिहास रचले गेले. गोविंदाजींच्या नृत्याने अफाट वेग, त्यांचा उत्स्फूर्त अभिनय आणि कॉमेडीचे अचूक टायमिंग पकडणे कोणत्याही अभिनेत्रीसाठी अत्यंत कठीण काम असायचे. पण रवीनाजी एकमेव अशा अभिनेत्री होत्या ज्या गोविंदाजींना नृत्यात चेहऱ्यावरील हावभावात आणि अचूक कॉमिंग टायमिंग मध्ये अगदी तोडीस तोड उत्तर द्यायचे. अकियो से गोली मारे असो किंवा किसी डिस्को मे जाय या गाण्यांमधील त्यांचे जलद स्टेप, ती ऊर्जेनी भरलेली जुगलबंदी आणि चेहऱ्यावरील मजेशीर एक्सप्रेशन आजही प्रत्येक डीजे पार्टीची शान आहेत. जेव्हा ही जोडी पडद्यावर एकत्र यायची तेव्हा चित्रपटगृहात टाळ्यांचा आणि शिट्ट्यांचा असा कडकडाट व्हायचा की गाण्याचे बोलही ऐकू यायचे नाहीत. चला तर मग ऐकूया बडे मिया छोटे मिया या चित्रपटातील किसी डिस्को मे जाए हे गीत. याचे संगीतकार आहेत विजू शहा व गीतकार आहेत आनंद बक्षी आणि याचे गायन केले आहेत उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांनी आणि अभिनय केला आहेत रवीना टंडन व गोविंदा यांनी.

श्रोते हो, पुन्हा एकदा तुमचे स्वागत. सुरेल गाण्यांचा नजराणा सुरू आहे फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर. मंडळी, सुरुवातीच्या काळात अनेक चित्रपट समीक्षकांना वाटत होतं की रवीनाजी फक्त ग्लॅमर्स, नृत्य आधारित आणि व्यावसायिक चित्रपटांपुरत्याच मर्यादित राहतील, पण त्यांनी आपल्या कणखर आणि सशक्त अभियानाने सर्वांना चुकीचे ठरवून दाखवले. 2000च्या दशकात त्यांनी अशा काही आव्हानात्मक आणि गंभीर भूमिका निवडल्या ज्या पाहून संपूर्ण सिनेमासृष्टीच चकित झाली. प्रसिद्ध दिग्दर्शक कल्पना लाजमी यांच्या दमन या चित्रपटात त्यांनी कौटुंबिक हिंसेचा बळी ठरलेल्या एक असहाय्य पण अत्यंत स्वाभिमानी स्त्रीची भूमिका इतक्या ताकदीने साकारली की त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार देऊन गौरवले गेले. त्यानंतर मधुर भांडारकर यांच्या सत्ता चित्रपटातील राजकारणी स्त्रीची भूमिका असो व अक्स चित्रपटातील रहस्यमय पात्र, रवीनाजींनी सिद्ध केले की त्या केवळ एक सुंदर चेहरा नाहीत तर एक अत्यंत प्रगल्भ आणि अष्टपैलू अभिनेत्री आहेत. वैयक्तिक आयुष्यातही वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी 2 अनाथ मुलांना दत्तक घेऊन त्यांनी आपल्या मोठ्या मनाचे आणि सामाजिक जबाबदारीचे अनोखे दर्शन घडवले होते. नुकतेच आरण्यक मालिका आणि KGF चॅप्टर 2 मध्ये रमिका सेनच्या त्यांच्या भूमिकेतून त्यांनी केलेले पुनरागमन त्यांच्या अभिनयाची ताकद पुन्हा एकदा दाखवून देते. चला तर मग ऐकूया पत्थर के फूल चित्रपटातील कभी तू छलिया लगता है हे गीत. याचे संगीतकार आहेत राम लक्ष्मण आणि गीतकार आहेत देव कोहली आणि गायन केले आहे SP बालसुब्रमण्यम आणि लता मंगेशकर यांनी. अभिनय केला आहे रवीना टंडन व सलमान खान यांनी.

नमस्कार श्रोते हो, पुन्हा एकदा तुमचे स्वागत. मंडळी, वेळ कशी निघून जाते कळतही नाही. आठवणीतील गाणी या शो मध्ये आज आपण 90 दशकाची धडकन आणि 7/12 अभिनेत्री रवीना टंडन यांच्या आयुष्यातील ग्लॅमर, धमाकेदार डान्स, कॉमेडी, सामाजिक कार्य आणि राष्ट्रीय पुरस्कारांपर्यंतचा एक भरावून टाकणारा सुंदर प्रवास अनुभवला. 90 दशक असो किंवा आजचा काळ, रवीनाजींचे ते सौंदर्य, चेहऱ्यावरचे तेज, मनमोकळे हास्य आणि त्यांची तीच ऊर्जा आजही तशीच कायम आहे. त्यांनी बॉलिवूडला दिलेले गाणे आज 30 वर्षांनंतरही नव्या पिढीला तितकीच भुरळ घालतात आणि ठेका धरायला भाग पाडतात. रवीनाजींचा हा संपूर्ण जीवन प्रवास आपल्याला शिकवतो की कठोर मेहनत, जिद्द आणि स्वतःच्या क्षमतेवर विश्वास असेल तर तुम्ही सिनेमासृष्टीत आपले एक वेगळे आढळ आणि आदरयुक्त स्थान निर्माण करू शकतात. आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची, पण तुम्ही कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. भेटूया पुढील बुधवारी ह्याच वेळेत, पण जाता जाता ऐकूया अंदाज अपना अपना या चित्रपटातील ये राते और ये दूरी हे गीत. याचे संगीतकार आहेत तुषार भाटिया व गीतकार आहेत मजूर सुलतानपुरी आणि गायन केले आहे SP बालसुब्रमण्यम व आशा भोसले यांनी. अभिनय केला आहे रवीना टंडन, सलमान खान आणि आमिर खान, करिश्मा कपूर यांनी.

शायरीची जादू, फॅशनचे ताजे ट्रेंड, सोशल मीडिया हॉट अपडेट, धमाकेदार बॉलिवूड अपडेट, स्पोर्ट अपडेट, समाजातील महत्त्वपूर्ण घडामोडी आणि बरच काही. वेगवेगळ्या गाण्यांचे रंग आणि माहितीचा खूप सारा खजिना घेऊन येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांज रंग या शो मध्ये. सोमवार ते शनिवार सायंकाळी 4 ते 7 या वेळेत रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: राखीच्या या धाग्यात प्रेम तर आहेच, पण बहिणीच्या स्वप्नांचं रक्षण करण्याचा संदेश सुद्धा आहे. संकल्प करूया तिचं शिक्षण, तिचा सन्मान आणि तिचं भविष्य जपण्याचा. बालविवाहाला ठाम नकार देऊन सुरक्षित बालविवाह मुक्त समाज घडवण्याचा. रक्षाबंधनाच्या पवित्र सणानिमित्त स्नेहालय संचालित उडान प्रकल्पाच्या सुरक्षाबंध भावाच्या प्रतिज्ञेसाठी आपण सज्ज होऊयात.
1: मी आज रक्षाबंधनाच्या पवित्र दिवशी संकल्प करतो की मी माझ्या बहिणीचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत तिच्या पाठीशी उभा राहीन आणि तिचा बालविवाह होऊ देणार नाही. मी 18 वर्षाखालील मुलीशी विवाह करणार नाही आणि माझ्या आजूबाजूला विवाह होत असल्यास त्याला विरोध करीन. मी माझ्या बहिणीच्या सुरक्षिततेचा, सन्मानाचा आणि स्वप्नांचा आदर करीन. मुलींवरील अन्याय, छेडछाड आणि हिंसेकडे दुर्लक्ष करणार नाही. राखीचा हा धागा केवळ प्रेमाचा नाही तर तिच्या सुरक्षित भविष्याची जबाबदारी स्वीकारण्याचा बंध आहे. हीच माझ्या राखीची खरी शपथ.
0: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: हिंदीत लिहिणं आणि आपले विचार व्यक्त करणं आवडतं का?
1: तर त्यांच्यासाठी एक छान संधी आहे. स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल अहिल्यानगर यांच्या वतीनं स्वर्गीय श्री सदाशिव दत्तात्रय शुके यांच्या पावन स्मृतीमध्ये आयोजित करण्यात येत आहे जिल्हास्तरीय हिंदी निबंध स्पर्धा 2026.
0: या स्पर्धेत विद्यार्थ्यांसाठी 3 गट करण्यात आले आहेत. गट क, इयत्ता 5वी आणि 6वी. विषय पंछी हमारे मित्र, माँ की मदद करना, मेरा प्यारा रोबोट आणि जल है तो जीवन है. गट ख, इयत्ता 7वी आणि 8वी. विषय मैं पानी की एक बूंद हूँ, यदि मैं वैज्ञानिक होता और होती. अच्छी आदतें अच्छा जीवन आणि पृथ्वी को हमें बचाना है. गट ग, इयत्ता 9वी आणि 10वी. विषय देश के विकास में युवाओं का योगदान, कृत्रिम बुद्धिमत्ता, लाभ और हानि. भारतीय संस्कृति का महत्व आणि मेरे जीवन का लक्ष्य.
1: तर उशीर कशासाठी? तुमच्या शाळेमध्ये निबंध लिहा आणि या जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये नक्की सहभागी व्हा. निबंध जमा करण्याची शेवटची तारीख आहे 30 ऑगस्ट 2026.
0: स्पर्धेत विद्यार्थ्यांसाठी आकर्षक बक्षिसही ठेवण्यात आली आहेत. गट क मध्ये प्रथम बक्षीस 1100 रुपये, गट ख मध्ये 1500 रुपये आणि गट ग मध्ये 3000 रुपये. यासोबतच द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाच्या विद्यार्थ्यांनाही बक्षिस आणि प्रमाणपत्र देण्यात येतील.
1: तर मित्र हो, तुमची लेखणी उचला, तुमचे विचार शब्दांमध्ये सजवा आणि या स्पर्धेमध्ये उत्साहानं सहभागी व्हा.
0: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक आहेत 91 56 34 30 43 किंवा 99 21 81 01 79.
2: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देहव्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
1: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90 11 36 36 00.

0: संगीत लिहिणं आणि आपले विचार व्यक्त करणं आवडतं का?
1: तर त्यांच्यासाठी एक छान संधी आहे. स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल अहिल्यानगर यांच्या वतीनं स्वर्गीय श्री सदाशिव दत्तात्रय शुके यांच्या पावन स्मृतीमध्ये आयोजित करण्यात येत आहे जिल्हास्तरीय हिंदी निबंध स्पर्धा 2026.
0: या स्पर्धेत विद्यार्थ्यांसाठी 3 गट करण्यात आले आहेत. गट क, इयत्ता 5वी आणि 6वी. विषय पंछी हमारे मित्र, माँ की मदद करना, मेरा प्यारा रोबोट आणि जल है तो जीवन है. गट ख, इयत्ता 7वी आणि 8वी. विषय मैं पानी की एक बूंद हूँ, यदि मैं वैज्ञानिक होता और होती. अच्छी आदतें अच्छा जीवन आणि पृथ्वी को हमें बचाना है. गट ग, इयत्ता 9वी आणि 10वी. विषय देश के विकास में युवाओं का योगदान, कृत्रिम बुद्धिमत्ता, लाभ और हानि. भारतीय संस्कृती का महत्व आणि मेरे जीवन का लक्ष्य.
1: तर उशीर कशासाठी? तुमच्या शाळेमध्ये निबंध लिहा आणि या जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये नक्की सहभागी व्हा. निबंध जमा करण्याची शेवटची तारीख आहे 30 ऑगस्ट 2026.
0: स्पर्धेत विद्यार्थ्यांसाठी आकर्षक बक्षिसही ठेवण्यात आली आहेत. गट क मध्ये प्रथम बक्षीस 1100 रुपये, गट ख मध्ये 1500 रुपये आणि गट ग मध्ये 3000 रुपये. यासोबतच द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाच्या विद्यार्थ्यांनाही बक्षिसा आणि प्रमाणपत्र देण्यात येतील.
1: तर मित्र हो, तुमची लेखणी उचला, तुमचे विचार शब्दांमध्ये सजवा आणि या स्पर्धेमध्ये उत्साहानं सहभागी व्हा.
0: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक आहेत 91 56 34 30 43 किंवा 99 21 81 01 79.
2: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

इतिहासाच्या कुशीत वाढलेलं शहर, संस्कृतीचा सुगंध दरवळे दरदर, प्रगतीच्या वाटेवर निर्धार ठाम, माझं अहिल्यानगर माझा अभिमान, हे घोषवाक्य लिहिलं आहे शंकर पवार यांनी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी अभिनेता संतोष वारे. आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

माणसाचं वचन, थोरा मोठ्यांचं सुवचन आणि गुरूंचं प्रवचन जीवनात खूप महत्वाचं असतं। तेव्हा या चातुर्मासात गुरु पौर्णिमेपासून परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज यांचं अहिल्यानगर इथं सुरू असलेलं प्रवचन आपण रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता दररोज सायंकाळी।

0: राखीच्या या धाग्यात प्रेम तर आहेच, पण बहिणीच्या स्वप्नांचं रक्षण करण्याचा संदेश सुद्धा आहे. संकल्प करूयात तिचं शिक्षण, तिचा सन्मान आणि तिचं भविष्य जपण्याचा. बालविवाहाला ठाम नकार देऊन सुरक्षित बालविवाह मुक्त समाज घडवण्याचा. रक्षाबंधनाच्या पवित्र सणानिमित्त स्नेहाला संचलित उडान प्रकल्पाच्या सुरक्षाबंध भावाच्या प्रतिज्ञेसाठी आपण सज्ज होऊयात.
1: मी आज रक्षाबंधनाच्या पवित्र दिवशी संकल्प करतो की मी माझ्या बहिणीचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत तिच्या पाठीशी उभा राहीन आणि तिचा बालविवाह होऊ देणार नाही. मी 18 वर्षाखालील मुलीशी विवाह करणार नाही आणि माझ्या आजूबाजूला विवाह होत असल्यास त्याला विरोध करीन. मी माझ्या बहिणीच्या सुरक्षिततेचा, सन्मानाचा आणि स्वप्नांचा आदर करीन. मुलींवरील अन्याय, छेडछाड आणि हिंसेकडे दुर्लक्ष करणार नाही. राखीचा हा धागा केवळ प्रेमाचा नाही, तर तिच्या सुरक्षित भविष्याची जबाबदारी स्वीकारण्याचा बंध आहे. हीच माझ्या राखीची खरी शपथ.
0: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: आता आपली दुपार करा आणखी ताजी तवाणी,
1: कारण नव्यानं सुरू होतोय कार्यक्रम थोड्या गप्पा थोडी गाणी।
0: सेलिब्रिटीजची माहिती, दिनविशेष, घटना, प्रसंग आणि विविध गाणी,
1: मनोरंजनात्मक माहितीपर वैविध्यपूर्ण बहारदार आणि सुमधुर गाणी।
0: कार्यक्रम ऐकायला विसरू नका, थोड्या गप्पा थोडी गाणी, फक्त रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमच्यावर, आरजे आदी सोबत, सोमवार ते शनिवार दुपारी 3 वाजता। ऐकायला विसरू नका, थोड्या गप्पा थोडी गाणी।

स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र परावलंबित्व आलेल्या सर्व वयोगटातील रुग्णांना दर्जेदार निवासी सेवा सुश्रुषा देणारा उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र. सर्व वयोगट, आजारपण, अपघात, शस्त्रक्रियेनंतरचा बरे होण्याचा काळ, वृद्धत्वातून अनुभवलेल्या शारीरिक आणि मानसिक आजारातून बरे होताना आवश्यक ती परिचर्या, काळजी आणि सुश्रुषा घरगुती वातावरणात आणि रास्त दरात पुरवणारा एक उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र. अधिक माहितीसाठी संपर्क साधा 9970064455 किंवा 7499980845 या क्रमांकावर. एक वेळ अवश्य भेट द्या स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्राला. पत्ता: डॉक्टर आंबेडकर पुतळ्याजवळ, हॉटेल अंबिका मागे, नगर पुणे रोड, केडगाव, अहिल्यानगर.

राजकारण, समाजकारण, इतिहास, संस्कृती, क्रीडा, गुन्हेगारी आणि उद्योग या सर्व घडामोडींचे साक्षीदार असतात पत्रकार. अशा दिग्गज आणि अनुभवी पत्रकारांशी खोल संवाद साधणार आहेत ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर. लोकशाहीचा चौथा स्तंभ या मालिकेत दर शुक्रवारी रात्री 9 वाजता फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर. संकल्पना आहे ज्येष्ठ पत्रकार आणि इतिहास अभ्यासक स्वर्गीय भूषण देशमुख यांची.

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचार ग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
1: 77727505 किंवा 90110 26495 या मोबाईल क्रमांकावर
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: मराठीत लिहिणं आणि आपले विचार व्यक्त करणं आवडतं का?
1: तर त्यांच्यासाठी एक छान संधी आहे. स्नेहाले इंग्लिश मीडियम स्कूल अहिल्यानगर यांच्या वतीनं स्वर्गीय श्री सदाशिव दत्तात्रय शुके यांच्या पावन स्मृतीमध्ये आयोजित करण्यात येत आहे जिल्हास्तरीय हिंदी निबंध स्पर्धा 2026.
0: या स्पर्धेत विद्यार्थ्यांसाठी 3 गट करण्यात आले आहेत. गट क, इयत्ता 5वी आणि 6वी. विषय पंछी हमारे मित्र, माँ की मदद करना, मेरा प्यारा रोबोट आणि जल हे तो जीवन हे. गट ख, इयत्ता 7वी आणि 8वी. विषय मैं पानी की एक बूंद हूँ, यदि मैं वैज्ञानिक होता और होती. अच्छी आदतें अच्छा जीवन आणि पृथ्वी को हमें बचाना है. गट ग, इयत्ता 9वी आणि 10वी. विषय देश के विकास में युवाओं का योगदान, कृत्रिम बुद्धिमत्ता, लाभ और हानि. भारतीय संस्कृती का महत्व आणि मेरे जीवन का लक्ष्य.
1: तर उशीर कशासाठी? तुमच्या शाळेमध्ये निबंध लिहा आणि या जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये नक्की सहभागी व्हा. निबंध जमा करण्याची शेवटची तारीख आहे 30 ऑगस्ट 2026.
0: स्पर्धेत विद्यार्थ्यांसाठी आकर्षक बक्षिसही ठेवण्यात आली आहेत. गट क मध्ये प्रथम बक्षीस 1100 रुपये, गट ख मध्ये 1500 रुपये आणि गट ग मध्ये 3000 रुपये. यासोबतच द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाच्या विद्यार्थ्यांनाही बक्षिसा आणि प्रमाणपत्र देण्यात येतील.
1: तर मित्रहो, तुमची लेखणी उचला, तुमचे विचार शब्दांमध्ये सजवा आणि या स्पर्धेमध्ये उत्साहाने सहभागी व्हा.
0: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक आहेत 91 56 34 30 43 किंवा 99 21 81 01 79.
2: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

संध्याकाळची वेळ झाली ना की चहा हवाच असतो, आणि या चहा सोबत जर खूप साऱ्या गप्पा असतील तर? अशा संध्याकाळच्या वेळेत गप्पांचे आणि गाण्यांचे रंग भरण्यासाठी येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांजरंग या शो मध्ये सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत. चला तर मग हातात चहाचा कप घ्या आणि निवांत बसा. ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: प्रेम, त्याग आणि संस्काराचं उत्तम उदाहरण म्हणजे श्यामची आई हे पुस्तक. या पुस्तकातून साने गुरुजींनी आईच्या प्रेमाची आणि संस्कारांची ताकद अत्यंत प्रभावीपणे मांडली आहे. आता श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन तुम्ही रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता.
1: सोमवार ते शुक्रवार रात्री 8 वाजता वाचक स्वर आहेत माणुसकीचे दूत शिवाजी नाईकवाडी यांचे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, माझे नाव सौ उमा जोशी। तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: राखीच्या या धाग्यात प्रेम तर आहेच, पण बहिणीच्या स्वप्नांचं रक्षण करण्याचा संदेश सुद्धा आहे. संकल्प करूयात तिचं शिक्षण, तिचा सन्मान आणि तिचं भविष्य जपण्याचा. बालविवाहाला ठाम नकार देऊन सुरक्षित बालविवाह मुक्त समाज घडवण्याचा. रक्षाबंधनाच्या पवित्र सणानिमित्त स्नेहालय संचलित उडान प्रकल्पाच्या सुरक्षाबंध भावाच्या प्रतिज्ञेसाठी आपण सज्ज होऊयात.
1: मी आज रक्षाबंधनाच्या पवित्र दिवशी संकल्प करतो की मी माझ्या बहिणीचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत तिच्या पाठीशी उभा राहीन आणि तिचा बालविवाह होऊ देणार नाही. मी 18 वर्षाखालील मुलीशी विवाह करणार नाही आणि माझ्या आजूबाजूला विवाह होत असल्यास त्याला विरोध करीन. मी माझ्या बहिणीच्या सुरक्षिततेचा, सन्मानाचा आणि स्वप्नांचा आदर करीन. मुलींवरील अन्याय, छेडछाड आणि हिंसेकडे दुर्लक्ष करणार नाही. राखीचा हा धागा केवळ प्रेमाचा नाही, तर तिच्या सुरक्षित भविष्याची जबाबदारी स्वीकारण्याचा बंध आहे. हीच माझ्या राखीची खरी शपथ.
0: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील अगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहाधार प्रकल्प, विधवा, परित्यक्ता, बालमाता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिला या सर्व महिलांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय स्नेहाधार प्रकल्प. महिलांसाठी निवास, भोजन, कायदेशीर सल्ला व समुपदेशन. अधिक माहितीसाठी संपर्क 90 11 36 36 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

मानवी तस्करीच्या विरोधात कृतीशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉ गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

श्रोते हो, संत ज्ञानेश्वरांच्या या विश्वात्मक प्रार्थनेबरोबरच रेडिओ नगरचे आजचे सर्व कार्यक्रम समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूयात उद्या पहाटे 5 वाजता. श्रोते हो, तुम्ही जगभरामध्ये रेडिओ नगर ऐकू शकता. त्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ॲप डाउनलोड करा आणि प्रसारणाचा आनंद घ्या. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते हो नमस्कार, सुप्रभात। आपण ऐकत आहात स्नेहालय संचलित रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। रेडिओ नगरवर प्रसारित होणारे आजचे कार्यक्रम सकाळी 7 ते 11 नगरचं अंतरंग, दुपारी 1 वाजता स्नेहवार्ता हा कार्यक्रम, त्यानंतर दुपारी 4 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सांजरंग, संध्याकाळी 7 वाजता नगर डायरी हा मुलाखतीचा कार्यक्रम आणि रात्री 8:30 वाजता मुंबई केंद्रावरून राष्ट्रीय बातमीपत्र आपण ऐकू शकाल। श्रोते हो, रेडिओ नगर 90.4 FM हे जगभरात ऐकू येणारं रेडिओ नगर केंद्र आहे। या केंद्रावरील सर्व कार्यक्रम आपण ऐकू शकाल, त्यासाठी गुगल प्ले स्टोअर वर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ॲप डाउनलोड करू शकता आणि जगभरामध्ये प्रसारणाचा हा आनंद तुम्ही घेऊ शकता। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प, विधवा, परितक्ता, कुमारी माता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिलांना निवास, भोजन सुविधा, कायदेशीर सल्ला, समुपदेशन, गरजू शोषित महिलांना स्नेहादार मदत करते. आज मितीस या प्रकल्पामध्ये 100 लाभार्थी लाभ घेतात. आतापर्यंत 1468 महिलांना अडचणीतून सोडवून त्यांना स्वघरी पाठवणे, विवाह पूर्ण सण करण्याचे काम या प्रकल्पाने केले. अहिल्यानगर प्रमाणेच पुणे येथेही स्नेहादार प्रकल्प सुरू करण्यात आला. सुमारे 5000 चौरस फुटांचे पुनर्वसन संकुल सौ सुजाता आणि श्री गजानन रामराव देसाई यांनी आंबेगाव कात्रज येथे सहयोग म्हणून दिलेल्या जमिनीवर उभारले गेले. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प अहिल्यानगर, संपर्क क्रमांक 90 11 36 36 00. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प पुणे, संपर्क क्रमांक 90 11 36 72 00.

मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.